रामकृष्ण हरी। पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते, एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते, आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो। त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी। प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज 3 ऑक्टोबर हा दिवस संयम, आत्मनियंत्रण आणि जागतिक एकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. माणसाच्या जीवनात सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि विचारांमध्ये वागण्यात संयम म्हणजेच सेल्फ रेस्ट्रेंट ऑर मॉडरेशन राखण्यासाठी आजचा दिवस जगभर पाळला जातो. व्यसन हे केवळ शरीराचं नसतं तर राग, नकारात्मक विचार आणि अनिर्बंध इच्छांवर ताबा मिळवणं म्हणजे खरा संयम होय, हा संदेश हा दिवस देतो. जर्मन एकता दिन 3 ऑक्टोबर 1990 रोजी पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे ऐतिहासिक पुनर्मिलन झाले होते. दुभंगलेली मन आणि भिंती पाडून माणसं एकत्र येऊ शकतात या जागतिक एकात्मतेची आठवण हा दिवस करून देतो. आज भारतीय सिनेसृष्टीत देशभक्ती आणि जवानांचं शौर्य अजरामर करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाचा वाढदिवस आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात चित्रपट निर्माते दिग्दर्शक जे पी दत्ता म्हणजेच ज्योतिप्रकाश दत्ता आज त्यांचा 77वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1997 मधील ऐतिहासिक बॉर्डर असो किंवा LOC कारगिल किंवा रिफ्युजी, भारतीय सैनिकांचा त्याग, सीमेवरील खडतर जीवन आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेम त्यांनी ज्या वास्तववादी पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडलं त्याने प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे केले. आजचा मनभावन सुविचार: जगातली कोणतीही मोठी लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःच्या भरकटणाऱ्या मनावर, क्रोधावर विजय मिळवणं हा माणसाचा सर्वात मोठा पराक्रम असतो. संयम हा कमकुवतपणा नसून संकटाच्या क्षणी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची आंतरिक शक्ती असते. आणि आजची बोधकथा: एका राज्यात एक अत्यंत कुशल तरुण धनुर्धर होता. तो झाडावरून पडणाऱ्या पानाचाही अचूक वेध घेऊ शकत होता. त्याच्या अचूक निशाण्यामुळे त्याच्या मनात प्रचंड गर्व निर्माण झाला. तो प्रत्येकाला आव्हान द्यायचा की माझ्यासारखा तिरंदाज या जगात कोणीच नाही. गावाबाहेर डोंगरावर एका झैन गुरूंचा आश्रम होता. तो तरुण धनुर्धर तिथं गेला आणि गुरूंना म्हणाला, महाराज, तुमच्या आश्रमातील कोणताही शिष्य माझ्याशी धनुर्विद्येत स्पर्श करू शकत नाही, मीच सर्वश्रेष्ठ आहे. ते वृद्ध गुरु शांतपणे हसले. त्यांनी त्या तरुणाला सोबत घेतलं आणि डोंगराच्या एका उंच कठड्यावर नेलं. 2 महाकाय कड्यांच्या मध्ये खोल भयंकर दरी होती आणि त्या दरीवर एक जुना थरथरणारा लाकडी ओंडका पूल म्हणून ठेवला होता. गुरु त्या थरथरणाऱ्या ओंडक्याच्या अगदी मध्यभागी जाऊन उभे राहिले. खाली 1000 फूट खोल दरी दिसत होती. गुरुंनी शांतपणे आपल्या पाठीवरून धनुष्य काढलं आणि दरी पलीकडील एका झाडाच्या फळाचा अचूक वेध घेतला. नंतर ते मागे आले आणि तरुणाला म्हणाले, आता तुझी पाळी. तो तरुण त्या ओंडक्यावर गेला पण खाली पाहताच त्याचे पाय भीतीने थरथर कापू लागले, हात लटपटू लागले आणि त्याच्या हातून धनुष्य गळून पडले. तो कसा बसा रांगत मागे आला तेव्हा ते गुरु हसून म्हणाले, बाळा, धनुष्य चालवण्याचं तंत्र शिकणं सोपं असतं पण संकटाच्या दरीवर उभे असताना मनाचा तोल सांभाळणं आणि चित्त शांत ठेवणं हा संयम असतो. जोपर्यंत स्वतःच्या मनावर ताबा नाही तोपर्यंत केवळ कौशल्याला कसलाही अर्थ उरत नाही. तेव्हा तात्पर्य हेच, शिक्षण, संपत्ती किंवा कौशल्य कितीही असलं तरी कठीण परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता असणं हीच माणसाची खरी ताकद आहे. तेव्हा श्रोते हो, आज 3 ऑक्टोबरचा हा शनिवार आपल्याला सांगतो की आयुष्यात धावताना थोडा संयम बाळगणं किती महत्वाचं आहे. आजच्या दिवशी संकल्प करूया. पहिला म्हणजे, आजच्या संयम दिनानिमित्त स्वतःमधील एका वाईट सवयीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. आज दिवसभरात कोणावरही चिडू नका, गाडी चालवताना घाई करू नका आणि जिभेवर संयम ठेवा. आणि दुसरा म्हणजे, वीकेंडला सोशल मीडियाचा अतिवापर टाळून स्वतःच्या कुटुंबासोबत, मुलांसोबत प्रत्यक्ष खेळा, गप्पा मारा आणि खळाळून हसा.
खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या शांत चित्तात आणि संयमी वागण्यात असते. जोपर्यंत तुमचं मन स्थिर आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयुर्वेदमध्ये इथेच थांबूया. मी आरजे शुभांगी आपली रजा घेतीये. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

श्रीराम समर्थ। मी पणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही। देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही। जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही। ते कळून घेऊ म्हणून कळत नाही, ते न कळतच कळते आणि मग मला कळले ही भावनाच तिथे राहत नाही। मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही। मी पणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही। आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही। तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल। व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही, पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करत नाही हे मात्र सांगायचे नाही। नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता, परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल। काळजी न करता संसार करा। रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही, मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत, आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे। आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील। दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असे मागावे, म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल। मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत, एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे। या दोन्ही पैकी आपल्या हातामध्ये एकही नाही, मग आपण दुःख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधते। नाम अभिमानाचा नाश करते, नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही।

0: कृषि संदेश।
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण थोडं वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेगळा विषय या अर्थानं की संतुलित आहार जर असेल तर शरीर संतुलित राहतं, आणि संतुलित शरीर जर असेल तर आपण आपली नेहमीची कामं अधिक प्रभावशाली करू शकतो। तर आहारातली एक महत्त्वाचा घटक म्हणजे लोणचं, आणि लोणच्याचं नाव काढलं की जिभेवर पाणी सुटलंच म्हणून समजा। तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेनं आल्याचं लोणचं तयार करून ते चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोचाव यासाठी प्रयत्न करणं सुरू केलेलं आहे। तर हे नेमकं आल्याचं लोणचं कसं तयार होतं आणि त्याशिवाय आल्यापासून कँडी कशी तयार होते याविषयी आपण थोडंसं विचार करणार आहोत। आल्याच्या किसाचं लोणचं तयार करण्यासाठी आल्याचा किस साधारणतः 500 ग्रॅम, लिंबू रस 125 मिली, त्याचबरोबरीने मसाला पदार्थ तिखट 30 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम, सोप 20 ग्रॅम, मोहरी डाळ 75 ग्रॅम, मेथी 4 ग्रॅम, तेल 300 मिली आणि हिंग चवीनुसार साधारणतः एवढं साहित्य लागतं। सर्वप्रथम आलं जे आहे ते स्वच्छ करून घ्यावं आणि किसून त्याचं संपूर्ण साल काढावी। साल काढलेल्या आल्याचा बारीक किस करून घ्यावा। मसाल्यामधील सोप, मेथी, मोहरी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावी, त्याची बारीक पूड तयार करावी। त्याचबरोबर सर्व मसाल्याचे पदार्थ सुद्धा बारीक करून घेतले पाहिजेत। तेल गरम करून त्यात थोडा हिंग मिसळला पाहिजे। तेल थंड झालं की बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळावा। त्यानंतर मसाल्याचं मिश्रण व आल्याचा किस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा। संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं पाहिजे। एकत्र केलेलं मिश्रण रुंद काचेच्या बाटलीत धरावं आणि काही दिवसात आल्याचं लोणचं तयार झालेलं राहील, आपण ते चवीने खावं। आल्यापासून जसं लोणचं तयार केलं जातं तसं कँडीसुद्धा उत्तम प्रकारची होऊ शकते। तर कँडी तयार करण्यासाठी आल्याचे काप 1 किलो, साखर 1 किलो, सायट्रिक ॲसिड 5 ग्रॅम आणि पाणी हे घटक लागतात। कँडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आलं स्वच्छ करून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याच्या आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यायचे। काप 10 ते 15 मिनटं ब्लिचिंग करून घेतले पाहिजे। त्यानंतर हे जे काप आहेत ते 20 ते 25 मिनटं हवेत उघड्यावर ठेवायचे। वाळल्यानंतर कापाच्या वजनाइतकी साखर आणि 5 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घ्यायचं, त्याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आणि त्या पाकात हे आल्याचं काप टाकायचे। हे मिश्रण 24 तास ठेवून पुन्हा त्याच पाकाचे जे आहे तोच पाक जो आहे 2 तारी तयार करायचा। असेच एकासोबत एक असे 3 वेळा केलं, नंतर आल्याचे काप बाहेर काढून उन्हात वाळवले की त्यापासून आल्याची कँडी तयार होईल। हे झालं लोणचं आणि कँडी कशी तयार करावं याची पायाभूत माहिती। या संदर्भात आपल्याला विस्तृत मार्गदर्शन

0: पाहिजे असेल तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहाय्यक आहेत, त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. तर या पद्धतीने आवश्यकतेनुसार आवळ्याचं लोणचं आणि कँडी तयार करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वांभूती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे। ह्या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा, ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा। डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं, ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती। मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता, सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे, जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे। महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो। वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू। कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका। आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना। तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख। वासना नाही तिथे दुःखही नाही, पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे। माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे। म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे। या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही, खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही। ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही, पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते। सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे। साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे। आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे। दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो। आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो। मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो, कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे। आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय। माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे। असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं, पण वासना सोडून देणं, त्यांचा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडेजण नीट जाणत असतात। वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा, पण वस्तुतः तसं नाही। या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही, तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही। आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या। फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या। धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध माझेपणाची भावना बाळगू नका.

श्रोत्यो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284499433 ह्या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 ह्या

सज्जना भक्ति पंथे चिजावे, तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, मागच्या भागात आपण मन या विषयावर चर्चा केली, चिंतन केलं, मंथन केलं। समर्थ रामदास स्वामी मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, भक्तिपंथ मनाला समजावतायत, हे मना भक्तिपंथाने तो जा। भक्तिपंथ म्हणजे काय आणि भक्तिपंथाने गेल्यावर काय होईल हे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत। भक्ती काय भक्तीच्या त्या वाटा, मजो दाबाव्या सुभटा। भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती। भक्ती पंथ आहे, भक्ती साध्य नाहीये, भक्ती पंथ आहे, भक्ती मार्ग आहे। या मार्गावरनं चालत गेल्यानंतर साध्य काय करायचे ह्याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे। सुरुवात आहे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात वाटचाल जी आहे ती एका ठिकाणाहून सुरुवात होते आणि इप्सित स्थळी जे गोल आपण फिक्स केलेले आहेत त्या गोलपर्यंत आपल्याला घेऊन जाते। मग आपल्या जीवनात गोल काय फिक्स करायचे त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे। भक्तिपंथ काय मिळवायचे, भक्ती करून आपल्याला काय मिळवायचे हे आपण ठरवायला पाहिजे। आणि म्हणून मना सज्जना भक्तिपंथेचे जावे। आणि जेव्हा भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योतीची, भक्ती जेव्हा पूर्ण होते, वाटचाल त्याची संपते, तेव्हा ज्ञान मिळतं। भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, काकडा ज्योती म्हणजे ज्ञान प्रकाश। आणि हा प्रकाश जेव्हा मिळतो तेव्हा जीवनाची इतिश्री होते किंवा जीवन संपूर्ण बनतं। फलश्रुती आहे, जशी आपण शिक्षणाची सुरुवात पहिलीच समजा गेला, भक्ती मार्ग शिक्षण मार्ग जो आहे तो पहिलीपासून सुरुवात होतो। पण पहिलीतच माणूस बसत नाही, प्रगती करत राहतो।

0: पहिलीतनं दुसरीत जातो, दुसरीतनं तिसरीत जातो, कुणाला ग्रॅज्युएट व्हायचं असतं, कुणाला PhD करायचं असतं. प्रत्येकाचा वकूप, प्रत्येकाची कपॅसिटी, प्रत्येकाची अपेक्षा आणि प्रत्येकाची इच्छा, त्याप्रमाणे मार्ग निश्चित होतो. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावी, मग काय होईल? तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीहरी परमात्मा परमेश्वर याची प्राप्ती होईल, पण ती कशी होईल? पाविजे तो स्वभावे, आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे त्याची प्राप्ती होईल. हे थोडासा जेव्हा मी विचार करत होतो, चिंतन करत होतो, तेव्हा मला वाटलं की समर्थांना याच्यातनं काहीतरी संकेत द्यायचा आहे. भक्तिपंथेचे जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. पाविजे तो स्वभावे म्हणजे प्रत्येकाच्या हातात पिशवी आहे, प्रत्येकाच्या हातात भांड आहे आणि तो अमृत घ्यायला गेलाय. कोणाचं भांड छोट आहे, कोण चमचा घेऊन आले, कोण वाटी घेऊन आले, कोण मोठं भांड घेऊन आले, प्रत्येकाच्या भांड्यात भांड भरून अमृत मिळाले. भांड छोट आहे, अमृत कमी आहे. भांड मोठं आहे, अमृत जास्त आहे. ही कपॅसिटी जी आहे प्रत्येकाची, ती वाढवू शकतो, पण नाही वाढवली तर भक्तिपंथेचे जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, हा स्वभाव बनतो. माझा स्वभाव मी प्रत्येकाकडे कसा बघतो याच्यापेक्षा स्वतःकडे कसा बघतो त्याप्रमाणे माझा स्वभाव ठरतो, स्वच्या प्रतिभाव. आणि मग मला हरी मिळतो. भक्तिपंथेचे जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मग तो मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर जनी निंदते सर्व सोडून द्यावे. जनी निंदते, काय काय निंद्य आहे जनात? बऱ्याचशा गोष्टी निंद्य आहेत, पण आपण त्या वंद्य करायचा प्रयत्न करतोय. साधी छोटी गोष्ट आहे चातुर्मास, जनी निंद्य. निंद्य काय काय आहे चातुर्मासात प्रत्येकाला माहिती आहे, पण तरीही ते निंद्य जे आहे त्याला आपण वंद्य करायचा प्रयत्न करतो. स्टेटस सिंबल झालाय तो. आणि म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जनात निंद्य आहेत, आणि म्हणून समर्थ म्हणतात जनी निंद्यते सर्व, छोट एक दोन नाही सर्व सोडून द्यावे, आणि जनी वंद्यते जे जनात वंद्य आहे वंदनीय आहे ते सर्व भावे करावे. आणि जेव्हा आपण निंद्य सोडून वंद्य भावे करावे म्हणजे भावपूर्ण करू, तेव्हा मनुष्याची प्रगती होईल आणि इप्सित स्थळी तो जाऊ शकेल, जीवनातले गोल जे आहेत ते साध्य करू शकेल. मित्रांनो, आज हा मनाचा श्लोक पहिला, जे गणाधीश हा खरा पहिला, पण ती नमन होता आणि खरा मनाचा श्लोक जो आहे मना सज्जना पहिला आज पूर्ण झाला. पूर्ण होऊ शकत नाही, आपण चिंतन याच्यावर थांबवलंय. आता उरलेलं काम आपल्याला करायचंय, आपण त्याच्यावर चिंतन आणि मंथन करून ते अंगी बाणवायचा प्रयत्न करायचाय. आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा निमित्त आपण सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मना सज्जना भक्ति पंथे ची जावे तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करा.
1: हाय, मी आहे RJ विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: Radio Man Bhavan 90.8 FM, always heart touching.
3: आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुरूंचं प्रसारण. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. किसानों की बात रेडिओ वत्सगुरूं के साथ.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा।
1: नमस्कार श्रोते हो, आदिवासी दिवस आणि या संदर्भात मेळघाट मधले आमचे एक मित्र आहेत, एक दोस्त आहेत, त्यांचं नाव आहे ऋषिकेश खिल्लारे सर, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर नमस्कार खिल्लारे सर।
2: नमस्कार सर।
1: नमस्कार नमस्कार, काय म्हणता सर, सध्या पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे?
2: मेळघाट मध्ये अतिशय पाऊस आहे, सगळीकडे जलमय वातावरण झालेलं आहे आणि या जलमय वातावरणातूनच मी सर्व वस्तागोलमच्या प्रेक्षकांशी बोलत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मेळघाट मध्ये कशी डेव्हलपमेंट होत आहे याचं हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे।
1: बर,
2: एवढं पाणी आणि पूरजन्य परिस्थिती असताना सुद्धा मी तुमच्याशी कम्युनिकेशन करत आहे।
1: बिलकुल बिलकुल, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। वत्सगुलमच्या सर्व श्रोत्यांतर्फे विशेष आभार आपले आम्ही व्यक्त करत आहोत। आणि सर, ह्या पावसामुळे तिथलं वातावरण जे नैसर्गिक जे सगळे देखावे असतील किती सुंदर वाटत असतील मेळघाट मध्ये।
2: सर, अतिशय सुरेख वातावरण आहे, इथली फुड रान फुलं, त्याच्यानंतर रान भाज्या आता आलेल्या आहेत, वेगवेगळ्या पक्ष्यांचं आगमन मेळघाट मध्ये झालेलं आहे, अतिशय निसर्गरम्य आणि पावसाचे धबधबे तर काय विचारू नका, म्हणजे अतिशय नंदनवनात राहिल्याचं फिलिंग आता आम्हा सर्वांना येत आहे।
1: एक वेगळाच आनंद असतो नाही का निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून। वेगवेगळे तुम्ही पक्ष्यांची जे उल्लेख केलेला आहे, तर वेगवेगळे पक्षी या दिवसामध्ये एक वेगळा आवाज त्यांचा आहे की नाही?
2: अगदी अगदी।
1: आणि त्यामध्ये मध्ये मध्ये पावसाचे आपले पाण्याचे जे झरणे असतात माळावरती, हे ते एक म्हणजे नयनरम्य असं ते दृश्य असते नाही का?
2: अतिशय रम्य हे सगळं वातावरण आहे। आणि महत्वाचं म्हणजे काय, आमच्या सायकोलॉजीमध्ये इरफानचं एक लॉ आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तुमची लाईफस्टाईल जेवढी फास्ट असेल तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी आणि एक्सलन्स हा कमी होतो, आणि तुमची लाईफस्टाईल जेवढी निसर्गप्रिय संत आणि शांत असेल तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी आणि इंटेलेक्च्युअल कपॅसिटीज वाढतात। तर मला असं वाटतं की हा एरिया त्यासाठी खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळे नवीन नवीन संशोधन करणाऱ्यांसाठी, लेखकांसाठी, चित्रकारांसाठी आणि देशहिताचं किंवा राष्ट्रनिर्मितीचं चिंतन करणाऱ्या लोकांसाठी मेळघाट हे अतिशय सुपीक क्षेत्र आहे। त्यामुळे अशा लोकांनी या काळात मेळघाट सारख्या ठिकाणी राहून देश चिंतनाचं, देश हिताचं, संस्कृतीचं काम करणं, लिखाणाचं काम करणं मला असं वाटतं की खूप चांगलं राहील या सगळ्या क्षेत्रामध्ये।
1: तुमचं हे जे मेळघाट आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जे वर्णन केलेलं आहे त्या एरियाचं, तर एक उत्तम असं ठिकाण आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी, नाही का?
2: बिलकुल सर, बिलकुल।
1: खिल्लारे सर, तुम्ही एक पोस्ट टाकलेली आहे 2000 सालाची गोष्ट, त्यामध्ये एक नमूद केलेली की आपले आदरणीय जे कलाम सर होते, हा, त्यांच्यासमोर 25 युवक होते जे संशोधक होते आणि कलाम सर त्या ठिकाणी त्यांना स्वतःचा अनुभव सांगत होते की अग्नि मिसाईल बनवताना काय काय त्यांना अडचणी आल्यात
2: आणि बरोबर,
1: आणि त्यानंतरही त्या अडचणीतून मार्ग काढून त्यांनी ते अग्नि मिसाईल जे आहे ते यशस्वी करून दाखवलं, म्हणजे आहे की नाही? थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की तुमची मेहनत, तुमचं प्रत्येक काम हे लँडमार्क केव्हा ठरतं, जेव्हा तुम्ही यशस्वी होणार, आणि तुम्ही यशस्वी नाही झाला तर मग तुमचं हे सगळंच काम शून्य हे असं होऊन जाते। दुसरं एक उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर रघुनाथ माशलेकरांचं दिलेलं आहे तुम्ही, की डॉक्टर रघुनाथ म्हणत होते की शिक्षण आणि नेतृत्व विकास हे महत्त्वाचे आहे, पण लुप्त होणारी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान जे आहे याचं जतन सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं तुम्ही हाच धागा धरून तुम्ही हा जो कोकरू भाषेसाठी जे प्रयत्न सुरू केले मला वाटते तिथूनच तुम्हाला प्रेरणा मिळाली असावी कदाचित।
2: येस सर, कारण कोरकू हा भारतातील खूप महत्त्वाचा ट्राईब आहे, जनसमुदाय आहे, आणि यांच्याबरोबर काम करताना या कल्चर बरोबर काम करताना त्याची अनेक गोष्टी आपल्याला उलगडत जातात. आता राहिला प्रश्न कोरकू मध्ये काम करण्याचा किंवा राहिला प्रश्न माशेलकर आणि कलाम सरांचा, तर त्या दोघांचं व्हिजन एकदम क्लिअर होता.
1: बरोबर,
2: दोघही अतिशय प्रामाणिक आणि उच्च बुद्धिमत्ता असलेले शास्त्रज्ञ आहेत आणि देशहिताचाच अहोरात्र चिंतन करणारे आणि त्या पद्धतीने कृती करणारे हे दोन्ही शास्त्रज्ञ आहेत.
1: बरोबर आहे,
2: ज्यांनी भारताला एक वेगळ्या पातळीवरचं स्थान दिलं. कलाम सरांना सगळे ओळखतात, माशेलकर सरांना फार कमी लोक ओळखतात किंवा कलामांपेक्षा कमी लोक ओळखतात. पण माशेलकर सरांचं एक उदाहरण देईल, त्यावेळेस अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं, म्हणजे अमेरिका हळदीचं पेटंट घेत होती, त्यावेळेस माशेलकर एनसीएलचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने हळदीचं पेटंट भारतात यावं याच्यासाठी जी लढाई लढली ती अतिशय महत्वाची होती. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने पेटंट लिटरसी आणि ट्रॅडिशनल नॉलेज हे सगळं 80-90 दशकामध्ये हे सगळं मोठं अभियान त्यांनी चालवलं आणि त्याच्यामुळे आज जगातील सर्वात जास्त पेटंट ट्रॅडिशनल नॉलेजचे भारताच्या नावे आहेत. तर त्याच्यामुळे हे सगळं जे क्रेडिट आहे ते माशेलकर सरांना जातंय. आणि इरफान सर, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे हे सर्व मौखिक स्वरूपात आहे, मौखिक आहे सगळं. आणि त्याच्यामुळे होत आहे असं की ही जी जुनी पिढी आहे जी 60-80-90 आता आहे ही पिढी गेल्यानंतर ह्या सगळे जे नॉलेज आहे, मी तर याला असं म्हणतो की ह्या सर्व नॉलेज बँक आहे. एक व्यक्ती गेला म्हणजे त्याच्या बरोबर आपलं खूप मोठं लायब्ररी किंवा नॉलेज बँक आपली लुप्त होत आहे. आणि दुर्दैवाने आज याच्याकडे फार कमी लोकांचं लक्ष आहे. इवन शास्त्रज्ञ सुद्धा कमी आहे, कारण या पद्धतीने काम करण्यामध्ये ना सरकार सपोर्ट करत ना समाज सपोर्ट करत, कारण हे सगळं चटकन दिसणारं काम नाही.
1: बरोबर बरोबर,
2: कारण हे सगळं इंटेलेक्च्युअल लेवलवरती ते काम चालतं ज्याचे परिणाम आज नाही दिसणार.
1: बरोबर,
2: 2050 आसपास ज्यावेळेस भारतामध्ये मोठे क्रायसिस निर्माण होतील किंवा जगामध्ये एकूणच क्रायसिस निर्माण होतील, त्यावेळेस हे सर्व जे ज्ञान आहे हेच आपल्याला तारणार आहे. आणि भारत हा पारंपरिक ज्ञानाच्या भरोश्यावरती जगावरती राज्य करणार आहे हे आम्ही कोणीही विसरता कामा नाही.
1: अगदी बरोबर सर. आता तुम्ही एकदम महत्वाची माहिती सांगितली की हे बुद्धिजीवी लोकांचं काम आहे आणि तेच हे सगळं काम करत असतात, नाही का?
2: बरोबर.
1: आता तुमचं जे कार्यक्षेत्र आहे, शिक्षण आहे, पर्यावरण आहे, सक्षमीकरण आहे आणि शक्ती, असं तुमचं एक थोडक्यात सांगता येईल. आणि तुम्ही एक महत्वाचा असा एक शब्द फोड केलेली आहे, राईज या शब्दाची तुम्ही फोड केलेली आहे.
2: बरोबर.
1: आर पासून रिसर्च केलेलं आहे, आय पासून इन्व्हेन्शन केलेलं आहे, एस पासून सर्व्हिसेस केलेली आहे, ई पासून एज्युकेशन. तर मला सविस्तर असं सांगता येईल की रिसर्च बद्दल थोडं सविस्तर सांगा आमच्या श्रोत्यांना कशा प्रकारचा
2: नक्की सर. सगळ्यात महत्वाचं असं आहे की राईज फाउंडेशनची निर्मिती ही फार वेगळ्या हेतूने आणि विचाराने आम्ही सगळ्या लोकांनी केलेली आहे.
1: बरोबर आहे.
2: याच्यामध्ये सर महत्वाचं असं होतं की ज्यावेळेस आम्ही राईज बद्दल विचार करत होतो त्यावेळेस खूप बारकाव्याने आणि खूप फोकसली आम्ही सगळ्यांनी विचार केला होता. आता राईजचे हे जे तुम्ही वाचले हे 4 सेक्टर्स आहेत.
1: बरोबर आहे.
2: म्हणजे त्यामध्ये रिसर्च आहे, इनोव्हेशन आहे, सर्व्हिसेस आहे आणि एज्युकेशन आहे.
1: बरोबर आहे.
2: पण राईज इटसेल्फ 1 एक्रॉनिक नेम.
1: बरोबर आहे, राईज आहे
2: कारण आपल्या आपल्या ऑर्गनायझेशनचं जे नाव आहे ते आहे ऋषी मेळा इंडिजिनियस नॉलेज
1: अच्छा
2: अँड सायंटिफिक एज्युकेशन.
1: अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
2: तर या नावाचं राईज हे आहे. आणि राईजची कार्यपद्धती जी आहे जी आता तुम्ही मला विचारली ती आहे की रिसर्च, आर फॉर रिसर्च, आय फॉर इनोव्हेशन, एस फॉर सर्व्हिसेस, ई फॉर एज्युकेशन. आणि रिसर्च मध्ये सुद्धा आम्ही असं म्हणतो की वी आर रिसर्च इन द सेक्टर ऑफ मेंटल हेल्थ अँड सायकोलॉजी, इंडिजिनियस नॉलेज,
1: बरोबर,
2: ट्रायबल विजडम इन दॅट आर्ट अँड कल्चर, इट्स अ पार्ट ऑफ अँथ्रोपॉलॉजी बेसिकली.
1: अच्छा.
2: हेरिटेज मॅपिंग अँड इंडॉलॉजी.
1: अच्छा.
2: आणि त्याच्यानंतर आम्ही असं म्हणतो की एम्पॉवरमेंट थ्रू रुरल डेव्हलपमेंट.
1: बरोबर.
2: इन्फ्लेशन हे जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने काम करतो. सो इनोव्हेशन इन द सेक्टर ऑफ इनोवेटिव्ह लर्निंग अँड स्माइली एज्युकेशन, देन असेसमेंट डोमेस्टिक प्रॉब्लेम्स अँड इनोवेटिव्ह लोकल सोल्युशन फॉर दॅट, रुरल डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट सिस्टम्स, एम्पॉवरमेंट. सो सर्व्हिस या सेक्टरमध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या काय असतात लाईक डिझास्टर मॅनेजमेंट, ह्या इमर्जन्सी सर्व्हिसेस मोडल्या जातात. जसं दरवर्षी पहा मेळघाटमध्ये एक तरी गाव कुठलं ना कुठलं जातं. जसं मागच्या वर्षी आपण सीमाडोळ आपत्ती व्यवस्थापन सेवा कार्य केलं, यावर्षी आपल्याला फुलोरीसाठी काम करायला लागलं. आता हरिसालचे काही पुरामध्ये घरं गेले त्यांच्यासाठी आपण काम करत आहोत. आणखी वेगळे वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने नुकसान झालंय त्यांच्यासाठी काम करत आहोत. तर दीज आर द पार्ट ऑफ सर्व्हिसेस. आणि या सर्व्हिसेसमध्ये पुढे आपण एज्युकेशनल सर्व्हिसेसवरती खूप फोकस देतोय. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्टिंग अँड गायडन्स, ट्रायबल टुरिझम डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर ट्रायबल पीपल्स. तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण जवळपास सर 800 नागरिकांना वेगवेगळ्या स्कीम्स मिळून दिल्या. त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना, काही लोकांना संजय गांधी निराधार योजना, काही लोकांना वृद्धापकाळ पेन्शन योजना, काहींना अटल पेन्शन योजना. सर जो ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटच्या सिस्टीममध्ये बसेल किंवा ज्या योजनेमध्ये तो बसू शकतो, अशा वेगवेगळ्या योजनांचा फायदा अंडर सर्व्हिस याच्यामध्ये आपल्या सर्व टीमने दिलाय. आणि जवळपास 800-850 लोकांचं हे सगळं डेटाबेस आहे. त्याच्यानंतर डोमेस्टिक जे ऍग्रीकल्चर हे आहे त्याच्यावरती आपल्या टीमने काम केलेलं आहे. व्हिलेज डेव्हलपमेंट बद्दल सतत थोडे थोडे कामं सुरू असतात. एज्युकेशन वरती आपण फार फोकस काम करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलंय की सायकोलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, त्याच्यानंतर प्रायमरी अँड सेकंडरी एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल सायन्सेस, ट्रॅडिशनल नॉलेज आणि ह्युमॅनिटी, हे खूप महत्वाचं आहे. कारण आज जगामध्ये किंवा भारताचा विचार करूया आपण, तर क्रिमिनल रेट एवढा प्रचंड लेवलवरती वाढलेला आहे. तर मला असं वाटतं की एज्युकेशनमध्ये जे आपलं फेल्युअर झालेलं आहे, की जे मॉरल इथिकल किंवा मॉरल एज्युकेशन देण्यामध्ये 70 वर्षामध्ये आपल्याला जे अपयश आलेलं आहे, क्रिमिनल मेंटॅलिटी किंवा भारतामध्ये होत असलेले मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आणि जे जे काही निगेटिव्ह गोष्टी होत आहेत, दीज आर द पार्ट ऑफ एज्युकेशन. आणि मला असं वाटतं की हे आपण 70 वर्ष एज्युकेशनमध्ये जे फेल्युअर आहे आपलं,
1: बरोबर आहे, बरोबर,
2: त्याची ही सगळी परिणाम आहेत.
1: बरोबर.
2: आणि आदिवासींमध्ये हे दिसत नाही सर. म्हणजे आदिवासी भ्रष्टाचार करत नाही, आदिवासी खोटं बोलत नाही, आदिवासी चोरी करत नाही, आदिवासी भिकही मागत नाही.
1: वाह वाह,
2: एवढे जबरदस्त मूल्य. म्हणजे आम्ही शाळेमध्ये सर गाभा घटक शिकतो, आदिवासी ते जगतात. म्हणजे 10 गाभा घटक असं मूल्य शिक्षणाचा दर शाळेत प्रत्येक शाळेमध्ये रोज पहिला तास असतो, जो आदिवासी जन्मापासून अंगी ठरतो आणि तो तसंच जगतो.
1: क्या बात है, क्या बात है.
2: आणि कोरकू बद्दल तर आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की कोरकू मानवता के साथ ही मानवता का व्यवहार नहीं बल्कि जानवरों के साथ भी मानवता का व्यवहार करता है.
1: क्या बात है, खूप सुंदर, खूप सुंदर.
2: अशी समृद्ध संस्कृती आहे आणि तिच्या बरोबर काम करताना आपण स्वतः समृद्ध होत जातो.
1: अगदी बरोबर सर. तुम्ही आता जे पाहता, तुम्ही आमच्या समोर रेडिओ वसुगुण समोर तुम्ही वाचला, बरेचशी कामं तुम्ही करतायत, भविष्यामध्ये सुद्धा करणार. तुम्ही तिथल्या लोकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळवून दिला. जो व्यक्ती ज्या योजनांसाठी बरोबर असेल, फिट बसत असेल, त्याला ती योजना तुम्ही मिळवून दिली. या सर्व कामाबद्दल रेडिओ वसुगुणतर्फे आपले खूप मनापासून अभिनंदन आणि आभार. आता एक तुमची जी ओळख आहे सर, आता या जगामध्ये ध्येयवेडे खूप झालेले आहेत. या ध्येयवेड्यामध्ये कोणी म्हणजे हिमालय पर्वत जी सर्वात उंच जी एव्हरेस्टची जी चोटी आहे त्याच्यावर तो चढला, त्याच्यानंतर कोणी कुतुब मिनार बनवला, कोणी ताजमहल बनवला, कोणी 7 समुद्र जे खाडी असते ते पार केलेली पाहून, वेगवेगळे असे प्रत्येकाला ध्येय असतात आणि त्याचे ते वेडे असतात. तसं तुमचा सुद्धा एक उल्लेख ध्यासवेडा आणि ध्येयवेडा असा आहे खिल्लारे सर म्हणजे. आणि या कामासाठी तुमचं परत एकदा अभिनंदन. आता मला एक असं विचारायचं आहे की आपण मेळघाटमध्ये काम का करावं असं तुम्हाला वाटलं? आपणास याबद्दल प्रेरणा कुठून मिळाली, कशी मिळाली? तुम्ही त्यापूर्वी सांगा सर, तुम्ही कुठले राहणारे, कुठले?
2: सर मी मूळचा सांगवी पाटण, तालुका आष्टी, जिल्हा बीड, मराठवाड्यातलं अतिशय छोटस गाव, दोन नदीच्या संगमावरती असणार भैरवनाथ महाराजांचं हे तीर्थक्षेत्र आहे. इथं एक भैरवनाथाचं मोठं जागृत देवस्थान आहे आणि त्याला या पंचक्रोशीमध्ये अतिशय वेगळं असं महत्व आहे. अशा छोट्याशा गावामधून मी मेळघाट पर्यंत प्रवास केला.
1: कसा सुरुवात कशी झाली या प्रवासात?
2: तुम्हाला जे हे केलं की 2009-10 साली पुरा ही योजना होती, तर याच्या अंतर्गत आम्ही एसपी कॉलेजमधून काही लोक काम करत होतो आणि नंतर असं वाढत भारतातील 25 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी लोक जे आम्ही कलाम सरांशी जोडून काम करत होतो. कलाम सरांनी ज्या वेळेस आम्हाला ती जी घटना मी जी तुम्हाला पाठवली किंवा तुम्ही जी पोस्ट वाचली माझी, तर त्याच्यामध्ये ते हे सगळं सांगत असताना त्यांनी पुढे सांगितलं की आता फक्त खेड्याकडे चला असं म्हणून आपल्याला चालणार नाही, तर खेड्यांचा खेडे म्हणून शाश्वत विकास करणं गरजेचं आहे.
1: बरोबर बरोबर.
2: आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण पुरा सारखी योजना यशस्वी करू. आणि पुरा जर यशस्वी करायची असेल तर तुमच्यासारख्या युवकांना खेड्यामध्ये जाऊन दुर्गम क्षेत्रामध्ये जाऊन निरंतर कार्य करण्याची हिंमत ठेवायला लागेल.
1: बरोबर.
2: आता माझ्यासाठी हे जे वाक्य होतं हे फार वेगळं होतं किंवा फार भिडणार होतं, कारण बापूंनंतर मिसाईल मॅननी खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला होता आणि मिसाईल मॅन बापूंच्या एक पाऊल पुढे होते. बापूंनी खेड्यांकडे जायला सांगितलं होतं, मिसाईल मॅननी खेड्यामध्ये गेल्यानंतर काय करायचं याचं पुरा नावाचं एक मोठं व्हिजन डॉक्युमेंट जगासमोर दिलं होतं.
1: बरोबर बरोबर.
2: त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या योजना, खेड्यांची शास्त्रीय जैविक ज्या ज्या काही घटक आहेत, म्हणजे त्याचं लोकेशन्स म्हणा किंवा त्याचे बलस्थान लक्षात घेऊन कसे डेव्हलप करायचे याचंही खूप मोठं वर्णन त्यांनी केलं होतं आणि अशासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजनांचा भारतातला अभ्यास केला होता.
1: बरोबर.
2: तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि मेळघाटच का याच ज्या वेळेस मी हे करत होतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मेळघाट मध्ये कोरकू, भिलाला, गोंड, त्याच्यानंतर पारडी आणि ओझा अशा 5 आदिवासी कम्युनिटी एकत्र राहतात. बरं.
1: अच्छा.
2: आणि ह्या सगळ्या कम्युनिटीची भाषा, भूषा, भेद, भजन, भोजन, भवन सगळं सगळं डिफरंट आहे. म्हणजे मेळघाटाच्या सिपना आणि तापीच्या काठावरती 5 संस्कृती 317 गावांमध्ये अतिशय प्रगल्भपणे एकत्र राहतात. म्हणजे समन्वय, त्याच्यानंतर यांच्यामध्ये असणारी सहजता, यांच्यामध्ये असलेला एकमेकांबद्दलचा आदर, म्हणजे भाईचारा या शब्द कळायचा असेल आणि कोणाला जर जिवंतपणे तो समजून घ्यायचा असेल तर त्यांनी या मेळघाटात राहणं आवश्यक आहे.
1: बापरे.
2: एवढा आदर एकमेकांबद्दल, एवढे सण, प्रत्येकाचे सण वेगळे, उत्सव वेगळे आणि विशेष म्हणजे पूर्ण गाव मिळून कुठल्याही समाजाचा सण जो आहे तो खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.
1: पाची कम्युनिटी मधलं. वा वा. म्हणजे ही खरी राष्ट्रीय एकात्मता तुमच्या मेळघाटामध्ये मला दिसून येते.
2: अगदी अगदी. आणि दुर्दैवाने ह्या सगळ्या ज्या मेळघाटातल्या गोष्टी आहेत ना या कोणी पुढे का नाही आणल्या मला तरी कळतच नाही. म्हणजे आम्ही फक्त कुपोषणाच्या नावाने सगळीकडे, म्हणजे ज्याला आम्ही म्हणूयात की ही आमची निगेटिव्ह ओळख आहे किंवा नकारात्मक परिचय आहे, हा परिचय सगळ्या जगाला माहिती आहे. पण आज जे आपण बोलत आहोत, आज ज्याबद्दल आपण बोलतोय, ही सगळी सकारात्मक बाजू आहे, ही सगळी बलस्थान आहेत आणि त्या समाजाची आहेत. तर हे खूप महत्वाचं आहे. तर हे एक कारण या ठिकाणी मला दिसत होतं, म्हणजे माझ्यासमोर दिसत होतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं होतं की मेळघाटमध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू अतिशय एक्स्ट्रीम आहेत.
1: कसं काय?
2: भारतामध्ये हे एकमेव क्षेत्र आहे की जिथं एवढ्या एक्स्ट्रीम प्रमाणामध्ये तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे पहा, पावसाळ्यात आम्हाला 1200 mm पर्यंत पाऊस जातो, लिटरली दरवर्षीच पूर येतो.
1: अच्छा.
2: यावर्षीच क्षेत्र थोडस अधिक भयानक आहे. म्हणजे मेळघाटातलं जर अजून एक पूल तुटला ना, म्हणजे हरिसालचा म्हणा किंवा हरिसालच्या मागे एक सिमाडो आहे, सिमाडोचा, या दोघांपैकी एक पूल तुटला ना सर्व मेळघाट बंद होऊन जातो.
1: अच्छा संपर्क तुटला
2: कारण मेन रोड आहे. एवढेच दोन पुलं टिकलेत, बाकी सगळी पुलं वाहून गेलेत ऑलरेडी.
1: अच्छा,
2: त्याच्यामुळे आमच्या जवळपास 70-80 गावांचा संपर्क होत नाहीये. हा धारणी तालुक्याबद्दल बोलतोय मी. चिखलदऱ्यातली चित्र आणि आकडे अजून वेगळे आहेत.
1: अच्छा,
2: तर त्याच्यामुळे या पद्धतीने आता हे झालेलं आहे मेळघाटमध्ये. तर त्याच्यामुळे एक्स्ट्रीम पावसाळ्यात ही स्थिती आहे. थंडीमध्ये आम्ही कधी कधी -4 पर्यंतही जातो. उन्हाळ्यामध्ये आम्ही लिटरली 46-47 असतो.
1: अच्छा,
2: आणि ही जी एक्स्ट्रीमनेस आहे ना, या एक्स्ट्रीम स्थितीमध्ये इथल्या लोकांचं जे जेनेटिकल डेव्हलपमेंट झालेलं आहे हे फार वेगळं आहे. म्हणजे मी क्वचित यांना सुपर ह्युमन सुद्धा म्हणू शकतो. हे जर फॉरेन मध्ये असते तर यांना आत्ता सुपर ह्युमन म्हणून त्यांचं कुठेतरी आयडेंटिफिकेशन झालं असतं. याचं आणखी एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो की मेळघाट मध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांचं HB ह्युमोग्लोबिन 1.5-3 मी पाहिलेलं आहे स्वतः.
1: अरे बापरे.
2: आणि अशा जवळपास 1500 लोकांचं हिमोग्लोबिन टेस्टिंग ज्या वेळेस स्वस्थ भारत मिशनच्या माध्यमातून आम्ही केलं त्यावेळेस लक्षात आलं की 2-7 to 5 मध्ये अनेक लोक आहेत. म्हणजे जवळपास 60% लोक या सगळ्या याच्यामध्ये आहेत. आणि तरीही ते कुठलाही आजार न होता किंवा कुठलाही त्रास न होता नॉर्मल लाईफ जगतात. आम्ही स्वतः चिंतित होतो. डॉक्टरनी तर कपाळाला हात लावला पण त्या व्यक्तीला अजिबात त्याचा काहीही चेहऱ्यावरती म्हणा किंवा मनावरती त्याचा काहीही परिणाम दिसला नाही.
1: म्हणजे रोग प्रतिकार शक्ती त्यांची खूप खूप
2: जबरदस्त आहे. खूप जबरदस्त.
1: सर, तुम्ही जे हे सांगत आहात ना की त्यांचं HB हे 1.5 आहे 2.5 आहे किंवा 3 पर्यंत आहे, आपल्या भागामध्ये जेव्हा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनरल लोकांचं आपण 13 HB राहिलं तरच चांगलं आहे असं म्हणतो. 13
2: इव्हन सर डॉक्टर जे आले होते आमच्याकडे पुण्यातले नामवंत डॉक्टर्स होते, दे आर वरीड. ते म्हणतात हाऊ इज इट पॉसिबल. म्हणजे विज्ञानाच्या नियमांना सुद्धा जगाच्या सर्व रिसर्चला प्रश्नचिन्ह निर्माण करणारी हे बिहेवियर्स आहेत किंवा हे रिझल्ट आहेत.
1: मी तर असं म्हणेन की हे तुमचे जे सगळे रिसर्च आहेत हे सगळे खोटे ठरतात की काय असं यांचं हे HB पाहून.
2: अगदी अगदी. म्हणजे ऍक्च्युली ही कम्युनिटी ही चॅलेंज आहे जगासाठी किंवा विज्ञानासाठी चॅलेंज आहे किंवा तुम्ही तर एक वेगळंच आहे. त्यांच्यासाठी वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्ट्रक्चर आणि हे समजून घेण्यासाठी सायकोलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेऊन सुद्धा मी आता परत अँथ्रोपॉलॉजीचा विद्यार्थी म्हणून ऍडमिशन घेतलंय.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे
2: कारण कळलं पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी, त्याची अर्थ बिहेवियरचे अनालिसिस करता आलं पाहिजे आणि शेवटी शिकत राहणं हे महत्वाचं आहे. सो हे एक कारण त्याच्या मागे होतं. दुसरी गोष्ट आहे, हेच असं क्षेत्र आहे की जिथे मला कलाम सरांनी जे स्वप्न दाखवलं होतं ते आणि माशेलकर सरांना ज्या काही चिंता होत होत्या ट्रॅडिशनल नॉलेज याच्या संदर्भामध्ये, तर हे सगळ्या प्रश्नांवरती किंवा ह्या दोघांच्याही स्वप्नावरती मला एकत्रित काम करता येणं या ठिकाणी शक्य होतं. कारण 5 समाजामधलं पारंपरिक ज्ञान रोज माझ्या समोर लाईव्ह आहे सर.
1: बरोबर.
2: म्हणजे मी कमी पडतोय हे सगळं जमा करताना आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस कमी असल्यामुळं मी स्वतः कमी पडतोय. आम्ही 12-12, 15-15 तास काम करतोय. आमची टीम काम करतीय.
1: बरोबर.
2: तरी आम्ही कमी पडत आहोत. म्हणजे आम्हाला खूप चांगल्या युवकांची जे पॅशनेबली काम करू शकतात मेळघाटमध्ये येऊन सर्व्हिसेस देऊ शकतात त्यांची आवश्यकता आहे. फायनान्शियल सपोर्ट तर नक्कीच हवाय कारण हे सगळं त्याच्या भरोश्यावरच करता येईल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आज आपल्याकडे जवळपास 1050 म्हणजे आता पुढे त्याचा उल्लेख येईल आज राईज फाउंडेशनमध्ये आज मितीला एकही पेड वर्कर नाही आहे.
1: वा वा.
2: आणि 1050 लोकांची फौज दिवस रात्र काम करते संशोधनासाठी. दिस इज अवर असेट आणि दिस इज अवर वर्क. याच्यापेक्षा मोठा पुरस्कार मला वाटतं कुठलाच
1: नाही. आणि खूप मोठी बाब आहे सर ही. विदाऊट मानधन 1050 लोक युवक त्या ठिकाणी धडपडत आहेत या लोकांसाठी, आदिवासीसाठी, या ट्राईब लोकांसाठी. खरंच
2: या सगळ्यांचं फलित म्हणजे शब्दकोश आहे ज्याच्याकडे आपण आता हवं.
1: सर, हे सगळे तुम्ही जे आता वर्णन केले हे सगळे कारण आहेत तुम्हाला मेळघाट मध्ये घेऊन जाण्यासाठी पुरेशी आहे ना. आता दुसरा एक प्रश्न असा की शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला सगळ्यात मोठ्या अडचणी कोणत्या वाटल्या?
2: सर, शिक्षण आणि संस्कृती याच्यामध्ये काम करताना मला सगळ्यात मोठी जी अडचण वाटली ती आहे की प्रशासनाची व्हिजन क्लिअर नाही आहे, पहिली गोष्ट.
1: अच्छा.
2: दुसरी गोष्ट, आमच्या ज्या योजना निर्माण होत आहेत त्या योजनेमध्ये पण त्या प्रतिकृती येत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लँग्वेज.
1: बरोबर आहे.
2: भाषा कम्युनिकेशन करण्यासाठी भाषा खूप महत्वाची आहे आणि भाषा हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा ट्रबल पॉइंट होता ज्याच्यावर मला काम करायला लागलं. आणि त्याच्यामुळे आता मी संवाद साधू शकतो कोरकू मधूनही हिंदी मधूनही, तर त्याच्यामुळे आता तो प्रश्न मिटलेला आहे. पण हे खूप महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की संस्कृती कसं आहे की बऱ्याचदा लोक जे बाहेरून येतात ना तर ते आदिवासींना शिकवायला येतात.
1: बरोबर आहे. बरोबर.
2: मी शिकवायला आलोच नव्हतो, मी अभ्यास करायला आलो होतो आणि मी त्यांच्याकडनं शिकायला आलो होतो. ज्यावेळेस तुमच्यामध्ये शिकण्याचा भाव येतो ना त्यावेळेस तुमचं बिहेवियर हे विनम्र असतं, आदरयुक्त असतं आणि तुम्ही शिकण्याच्या लालसेने सगळ्या गोष्टी करत असता.
1: बरोबर.
2: आणि आदिवासीला कळतं बरं का. असं बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की नाही आम्ही त्यांना काहीतरी शिकवायला चाललोय तर आम्ही त्यांच्या उद्धाराला चाललोय. अजिबात नाही.
1: बरोबर.
2: आदिवासी आज इतक्या पुढे गेलेले आहेत आपल्या, त्यांना आम्ही काय शिकवणार आहे.
1: खरंच.
2: आणि शिक्षण म्हणजे काय याच्या डेफिनेशन आम्हाला क्लिअर करायला लागतील. डेव्हलपमेंट म्हणजे काय याची डेफिनेशन आम्हाला पाहायला लागेल. कारण आदिवासी संस्कृती पाहता, आदिवासी जीवनशैली पाहता सर मला माझ्या स्वतःची लाज वाटते.
1: खरंच.
2: कारण पहा हा समाज इतका मोठा आहे की जसं मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे रेप केसेस होतात. ठीक आहे. आम्ही सुशिक्षित मानतो ना स्वतःला. युवकांना, हजार युवकांना प्रश्न विचारा की एखाद्या मुलीवरती रेप झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, तिच्याशी तुम्ही लग्न करणार का? सर गॅरंटी आहे 900 विद्यार्थी नाही म्हणतील.
1: बरोबर आहे. 900
2: म्हणजे आमचं शिक्षण आहे का? मला सांगा, एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो तिच्यात त्या बिचारीची काहीच चूक नाही हो, तिचं आयुष्य वाहून जातं.
1: बरोबर.
2: पण आम्ही शिकलेली लोक ही हिम्मत करू शकतो का?
1: नाही.
2: तर याचं उत्तर आहे नाही.
1: बरोबर.
2: तर मग हे कुठलं एज्युकेशन आणि ही कुठली मूल्य? याच्या उलट अर्थ मेळघाट मध्ये मी एवढा अभ्यास केला सर, रेप आणि बलात्कार हे शब्दच कोरकूत नाहीये.
1: अच्छा.
2: कारण त्यांच्या जीवनशैलीमध्ये अशा घटना कधीच घडल्या नाही.
1: अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
2: आणि मी गेली 10 वर्ष या समाजाला अत्यंत जवळून पाहतोय, एकही केस रेपची मी पाहिली नाही.
1: वा.
2: मी पाहिली नाही ना कुठल्या आमच्या याच्यामध्ये त्याच्या नोंदी आहेत. आणि काही लोकांनी वेगळ्या पॉलिटिकल मायलेज साठी म्हणा किंवा याच्यासाठी काही घटना तशा दाखल केल्या असतील, त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य नाही. ह्या समाजामध्ये तो हे नाहीये. इव्हन हा समाज किती ग्रेट आहे सर की दोन युवक म्हणजे एक युवक एक युवती एकत्र आल्यानंतर त्यांचं मिलन होऊ शकतं, त्यांच्या भावनिक जवळीकता येऊ शकते आणि त्याच्यामधून काही चुका होऊ शकतात.
1: बरोबर.
2: चुका रादर आम्ही म्हणतो बरं का, चुका.
1: हो हो हो.
2: हा, पण त्यांच्या समन्वयाने काही गोष्टी झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये चुकून जर ती व्यक्ती गर्भधारणा झाली तरी हा समाज हे सगळ्या गोष्टी अत्यंत मोठ्या मनाने स्वीकारतो, त्या दोघांचं लग्न लावून देतो. एवढं दातृत्व आणि एवढं म्हणजे हे आपल्या समाजात एज्युकेटेड समाजामध्ये सुद्धा दिसत नाही. म्हणजे आजही एज्युकेटेड समाजामध्ये ज्यावेळेस लग्न हा विषय येतो त्यावेळेस खरंच आम्ही आमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेतो का? तर नाही. आजही आम्ही लग्न करताना स्टेटस, पैसा, नोकरी, जात पात ह्या सगळ्या गोष्टी पाहतो. आमचा आदिवासी किंवा आमचे कोरकू बांधव या सगळ्यांच्या फार पुढे आहेत म्हणून शिक्षणाची गरज आम्हाला आहे, कोरकूंना नाही.
1: बरं. तुम्ही सांगितलेली आता जी गोष्ट आहे सर, तिथे समजा एका मुला मुलीमध्ये समजा काही अफेअर झाल्यानंतर मूलबाळ झालं समजा तर त्यांचे आई वडील त्याला त्या लोकांना ऍक्सेप्ट करतात, है की नाही? म्हणजे मला असं वाटते की सर त्यांच्यामध्ये क्षमा करण्याची खूप मोठी ताकद आहे सर.
2: दातृत्व आहे ना, मातृत्व आणि दातृत्व हे दोन्ही त्यांच्यामध्ये
1: विसरून जातात. आपल्याकडे अशी घटना घडली की ते माफ करत नाही, ते मनाला. हा,
2: आणि म्हणून मग आपल्यालाच हे सर पाहणं गरजेचं आहे की सुशिक्षित कोणाला म्हणायचं.
1: बरोबर आहे.
2: आणि बाहेरून आलेले लोक ज्यावेळेस मला असं विचारतात ना की यांच्यात काय डेव्हलपमेंट झाली, आणि त्यांचं एक चित्र आहे की आदिवासी म्हणजे हा असाच असावा.
1: अच्छा.
2: असं नाही आहे आदिवासी हा असा नाहीये. मी तर असं समजतो की आदिवासी हा नैतिकतेचा आणि नैसर्गप्रिय जीवनशैलीचा ब्रँड आहे.
1: बरोबर बरोबर बरोबर.
2: आणि आज लोक चुकीचं शिकवतात सर. आम्हाला शिकवलं जातं शाळेमध्ये की आदिवासी जंगलात राहतात. हे चूक आहे. आदिवासी जिथं राहतात तिथं जंगलांची निर्मिती होते, आणि म्हणून वन विभागाने जे आता धोरण घेतलंय की आदिवासींना जंगलातून बाहेर काढा, अत्यंत चुकीचं आहे. कारण ज्या दिवशी आदिवासी जंगलातून बाहेर निघतील त्या दिवशी महाराष्ट्राचा सुद्धा राजस्थानचं वाळवंट बनायला वेळ लागणार नाही, हे मला अनुभूती येते.
1: बरोबर आहे. जंगल नष्ट
2: होतं. मला अभ्यास दिसतोय किंवा ही जीवन पद्धती दिसते. विचार करा, मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड. बीडचा अर्थ होतो भीर, बीडचा अर्थ होतो पाणी. पाण्याचा प्रदेश असणारा म्हणजे 1947 पर्यंत निजामाच्या ताब्यात असताना हा पाण्याचा प्रदेश होता. तिथं प्रचंड पाणी होतं. आज माझ्या आजी आजोबा किंवा पंजोबा जे आम्हाला सांगायचे अत्यंत पाण्याचं. आणि सर मी पाहिलंय की उन्हाळ्यामध्ये आम्ही शाळेच्या सुट्टीमध्ये तासून तास नदीमध्ये पोहायचो. त्या नदीला आता दिवाळीला पाणी नसतं. त्यातली त्यात माझ्या गावची स्थिती अत्यंत चांगली आहे इतर बीडच्या गावांपेक्षा. म्हणजे वेळ आली तर तालुक्याला सुद्धा पाणी पुरवण्याची क्षमता आमच्या गावाची आहे. ते पुरवतं वेळोवेळी. पण ही स्थिती का आली तर मला असं वाटतं की आमच्याकडे आदिवासी नाहीयेत, किंवा आमच्याकडचे आदिवासी कुठेतरी निमडित ट्राईब्स बाहेर गेले, आणि त्याच्यामुळं आम्ही फक्त कुऱ्हाडीचं काम केलं, निर्मितीचं कामच नाही केलं.
1: तुम्ही सांगितलेली जी व्याख्यान सर खूप बोलकी आहे की ज्या जंगल ज्या ठिकाणी आदिवासी असतात त्या ठिकाणी जंगल असतात, आणि ज्या ठिकाणी आदिवासी नसतात त्या ठिकाणी जंगल नष्ट होतात.
2: अगदी बरोबर.
1: हे बरोबर
2: दिसतच. आणि राजस्थान मध्ये सुद्धा पहा, झाडं किंवा पाणी कुठल्या क्षेत्रात दिसतंय. ज्या सेक्टरमध्ये मीना कम्युनिटी आहे किंवा ज्या सेक्टरमध्ये भिलाला कम्युनिटी आहे तिकडे ते भिल्ल म्हणतात.
1: हो हो, भिल्ल भिल्ल.
2: तिथे पाणी आहे सर, तिथे वाळवंट नाहीये. याचा अभ्यास आम्हाला करायला लागेल.
1: बरोबर आहे.
2: आणि याचा विचार, याचे नैसर्गिक संकेत, समन्वय आम्हाला करायला लागेल. बेसिकली आमच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज किंवा अप्लाइड सब्जेक्टिव्ह जे काही कामं आहेत हे डेव्हलपच होऊ दिले नाही. कारण आम्ही आमच्या मुलांना क्रिएटिव्ह बनवतच नाहीत. आम्ही त्याला फक्त ब्ला ब्ला करतो की मी सांगितलंय. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं सर, मी ज्या सिस्टम मध्ये काम केलं आम्हाला एक गुंड सर होते, दुर्दैवाने ते एका ऍक्सिडेंट मध्ये गेले. ते मॅथमॅटिक्स शिकवायचे.
1: अच्छा.
2: आणि मला आयुष्यामध्ये भेटलेले दोन मॅथमॅटिक्सचे टीचर म्हणजे त्या क्षेत्रातले बाप माणसं होते. एक नवनाथ गुंड आणि दुसरे होते प्राध्यापक वीर सर. सर या दोन्ही माणसांनी आम्हाला एक संस्कार दिला की ते एक गणित शिकवायचे या एका स्टेपने शिकवायचे. त्याच्यानंतर ते म्हणायचे की ही झाली पहिली स्टेप. हेच गणित तुम्ही दुसऱ्या प्रकारे असं करू शकता, तिसऱ्या प्रकारे असं करू शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारे गणित करा, उत्तर तुमचं सेम आलं पाहिजे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ते पद्धतीने गणित करा, उत्तर तेच येणार आहे. अशा ते अनेक पद्धती म्हणजे एका प्रकारच्या गणिताला सोडण्याच्या अनेक पद्धती ते आम्हाला शिकवायचे.
1: अच्छा.
2: आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गणित सोडून द्या. कधी कधी काय होतं की काही पद्धतीने गणित सोडताना तुम्हाला अडचण येते, किंवा एखादी पद्धत मला नाही कळत पण दुसरी पद्धत समजते त्याच्यामुळे तो गणित करू शकतो. पण आज असं झालंय की टीचर्स किंवा हे जे क्लासेसचे जे फेअर आलं ना सर, याच्यामध्ये असं झालं की नोट्स मिळतात सर, प्रिंटेड नोट्स. आणि आम्ही जे लिहून दिले ना तसंच तुम्ही परीक्षेत लिहायचा. म्हणजे हे काय कार्बन कॉपी करण्याचा प्रकार आहे.
1: बरोबर आहे.
2: याच्यामुळे मुलांची जन्मतः जी सृजनशक्ती असते ज्याला आम्ही स्पिरिच्युअल इंटेलिजन्स म्हणतो, हा इंटेलिजन्स जसं जसं मुलं मोठे होतात तसं तसं कमी होतो. आणि म्हणून आज भारतामध्ये शास्त्रज्ञांची कमी आहे. भारतामध्ये टेक्नॉलॉजीचं डेव्हलपमेंट कमी होत आहे. मी हे याच्या बोलतोय की आपल्याकडे नाही असं नाहीये, पण इतर देशांची तुलना करताना आम्ही फार मागे आहोत. याचं कारण सृजनशीलता जी आहे मुलांची ती आम्ही बाल मनामध्येच कमी करून टाकतो आणि तिथूनच आम्ही त्याला शिकवतो की बाबा रे आम्ही सांगितले तसं तू कर, त्याच पद्धतीने जर जायचं तर पुढे कसं होईल. पण आमची आदिवासी संस्कृती हे शिकवतं की बाण असा सोडल्यानंतर असा जातो. आता तो उभा धरायचा, आडवा धरायचा, तिरपा धरायचा, वरती धरायचा का खालती धरायचा,
1: हे
2: स्किल तुझ्यावरती अवलंबून आहे. ते तू विकसित करायचं असं ते मुलांना शिक्षण देत. आणि म्हणून सृजनतेच एक प्रतीक किंवा सृजनता त्या मुलांमध्ये आहे आणि म्हणून आदिवासी डेव्हलप होत आहे.
1: बरोबर आहे. आता आता आपण जे सगळं विशद केलंय यावरून असं लक्षात येते की सर्वात मोठी अडचण ही भाषेची होती तुम्हाला जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली. आणि आता तेथील लोकांची जी भाषा आहे मेळघाटामध्ये, आता एकंदरीत तुम्ही सांगितले की पाच समाजाचे आदिवासी समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात, प्रत्येकाची जीवनशैली वेगळी, बोली वेगळी आहे की नाही, सगळेच म्हणजे सण उत्सव वेगवेगळे आहेत, तर तिथं काम करत असताना तुमचे काही अनुभव ज्याला आपण यादे म्हणतो आहे की नाही, तर हे तुमच्याकडे नक्कीच ते असतील तुमच्या साठवणुकीमध्ये की काही हसवणारे किस्से असतील, काही अगदी गंभीर किस्से असतील तुमच्याकडे, तर असे हे जे काही किस्से आहेत तुमच्याकडे, तर याला काही म्हणजे आपल्याला सांगता येईल का आमच्या श्रोत्यांसाठी?
2: अगदी सर. म्हणजे काय असतं की कुठल्याही कल्चरमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता तर त्यावेळेस त्या कल्चरचे तुम्हाला डूज अँड डोंट्स माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या शब्दांमुळे होणाऱ्या ज्या काही गंभीरता किंवा विनोद आहेत ते पण महत्वाचं असलं पाहिजे. मी इकडनं गेल्यानंतर मला आठवतं की ज्यावेळेस मी हे सगळं काम सुरू केलं होतं त्यावेळेस अचानक असं झालं एक दिवस की आम्ही आमची बैठक आवरली आणि ती बैठक झाल्यानंतर आमचे एक फॉरेस्ट मधले मित्र होते, म्हणजे फॉरेस्ट बरोबर पण आम्ही काम करतो, तर ते म्हणे सर आता तुमची मीटिंग बसलेलीच आहे, 100-200 लोक बसलेलेच आहेत, तर तुम्ही बास म्हणजे बांबू ज्याला आपण म्हणूया की त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या म्हणे लोकांना आणि ते लावण्यासाठी म्हणजे आम्ही रोपं देणार आहोत तर तुम्ही ते लावण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी आम्हाला म्हणजे डिपार्टमेंटला मदत करावी असं तुम्ही सांगा म्हणे तुमचे लोक ऐकतात.
1: बर.
2: आणि मी बोलायला लागलो हिंदी मधून, हे मी बोलायचो आणि हे सगळं बोलताना मी बांबू हा शब्द वापरायचो, बास हा शब्द न वापरता मी बांबू हा शब्द वापरला.
1: बांबू
2: आणि असं एकदा दोनदा तीनदा नाही 10 वेळा झालं आणि मी बांबू म्हटलं की लोक हसायचे. मला काही कळायचंच नाही की यार हे का हसताय. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी त्यातले जे आपले सहकारी होते त्यांना विचारलं अरे हे काय चाललंय, तर ते सगळे जर हसायचे वाले यार भैया तू कितला बेवकूफ द्यायचा बात हुआ म्हणे क्या हुआ, अरे तू हर बार बांबू बांबू बोल रहे थे क्या हुआ, अरे बोले बांबू का कोड़कू में जो अर्थ होता है वो गुदद्वार होता है. तो ये तो सब गड़बड़ हो गया आणि जे हसा फुटला किंवा लावे जे असं झालं की अरे यार अभी काय बोलत होतो.
1: हा तर
2: आणि किस्से होतात
1: आणि हसवणारा एक किस्सा आहे. आता गंभीर
2: अगदी अगदी म्हणजे हसवणाराही आहे. आणि हे सगळं करताना सर हेही लक्षात घ्या की ज्या ठिकाणी स्त्री पुरुष असताना मी हे सगळं त्यांच्या समोर बोललो
1: हे
2: अजाणतेने असेल पण ती ब्लंडर मिस्टेक होती.
1: बरोबर बरोबर.
2: मला हा समाज अजून म्हणजे जवळ त्यावेळेस जाणवला की हे सगळं असताना सुद्धा तिथल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांनी सुद्धा काय म्हटलं की बोले ऋषी दादा ऐसा है की हमें पता है तुमको इस भाषा के बारे में पता नहीं है इसीलिए ये गलती हो गई है. एवढं ऍक्सेप्टेबिलिटी जी आहे किंवा तुमच्या अडचणी एवढ्या चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करणं की त्यांना हे कळत होतं की याला माहित नाही. पण एक लक्षात घ्या आम्ही ज्यांना सुशिक्षित म्हणतो ते अशा मिस्टेक्स माफ करतील का, ते काय म्हणतात त्याला कळत नव्हतं का, त्याने असं का केलं, अरे खरं कधी कधी अजाणतेपणाने अनेक चुका होऊन जातात माणसाकडनं.
1: बरोबर आहे, अनावधानाने होतात.
2: राईट, ते समोरच्याने सुद्धा ऍक्सेप्ट केलं पाहिजे.
1: बरोबर.
2: आपल्या एज्युकेटेड सो कॉल्ड एज्युकेटेड समाजामध्ये ते ऍक्सेप्टेबल होणार नाही. जे त्यांच्यामध्ये ते दातृत्व आणि मातृत्व दोन्ही गोष्टी दिसल्या. तर अशा अनेक छोट्या मोठ्या चुका होत होत या समाजाने आपलं असं केलं आणि गेली 3 वर्ष झालं मी कधीही चूल पेटवली नाही आणि कधीही उपाशी राहिलो नाही.
1: क्या बात है, क्या बात है.
2: ज्यावेळेस समजा नैसर्गिक आपत्ती आल्या आणि गावात आम्ही पोहोचलोच नाही असे काही प्रसंग जर सोडले तर कधीही उपाशी राहण्याची वेळ आली नाही. एवढी महानता या समाजाची आहे.
1: बरोबर आहे. तुम्हाला तिथल्या सगळ्या समाजाने सामावून घेतलं आणि तुम्ही त्या समाजाला सगळं सामावून घेतलं, एक रूप झालेत तुम्ही एकमेकांसाठी. बरोबर आहे की नाही?
2: बिलकुल बिलकुल.
1: आता एवढे दिवस काम करत असताना 3 वर्ष झाले त्या मेळघाटामध्ये तुम्ही काम करत आहात, तर तुम्हाला हे नक्कीच माहीत झालं असेल की या मेळघाटामध्ये किंवा या आदिवासी समाजामध्ये काम करत असताना सर्वात मोठी अडचण कोणती आहे आणि त्यावर पर्याय तुम्हाला सापडलेला आहे का किंवा त्याचा विचार तुम्ही केला आहे का या पर्यायाविषयी?
2: सर, सगळ्यात महत्वाचं की आदिवासी सेक्टरमध्ये काम करणं ही अडचण नाहीच आहे. म्हणजे काम करायला काहीही अडचण नाही आहे.
1: बर.
2: नेटवर्किंगचा प्रॉब्लेम आहे, त्याच्यानंतर तुम्हाला यातायात ज्या सुविधा आहेत किंवा रस्ते आहेत हे सगळ्या म्हणजे भौतिक हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. समाजाबरोबर काम करताना प्रॉब्लेम नाही आहेत. हा, पण समाजाचे जर तुम्ही किंवा मेळघाटचे जर प्रॉब्लेम बद्दल आपण बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा इथला जो प्रश्न आहे तो आहे शिक्षणाची गुणवत्ता.
1: अच्छा.
2: अनेक कारण आहेत. पहा, मेळघाटामध्ये प्रश्न नाहीयेत का सर? प्रश्नांची श्रृंखला आहे मेळघाटमध्ये.
1: बरोबर बरोबर.
2: पण त्या सगळ्यांचा जो बेस आहे तो मला असं वाटतं की गांधीजींनी आणि त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन कलामांनी जो सांगितला किंवा माशेलकरांनी जो सांगितला तो आहे की इथली शैक्षणिक गुणवत्ता हा एक भाग आणि दुसरा या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इथल्या कल्चरला पण जोपासणं हा दुसरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचं डेव्हलपमेंट हा शब्द जो आहे ना तो कल्चरला डिस्ट्रॉयच करतो. म्हणजे डेव्हलपमेंट विथ द कल्चर झाली पाहिजे. विदाऊट कल्चर डेव्हलपमेंट कधीच सक्सेसफुल नसेल. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट विथ कल्चर हे जगासाठीचा नियम आहे आणि तो आम्ही सोडतोय. त्याच्यामुळे जगात वेगवेगळे क्रायसिस व्हायला लागलेत. तर त्याच्यामुळे इथे शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची आहे. आणि सर, शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला अनेक उपाययोजना करायला लागणार आहे. आणि ह्याच्याबद्दल मी अधिक अथॉरिटीने डिटेल बोलू शकतो कारण आपण त्याच्यावरती काम करत आहोत. सर, ज्यावेळेस आम्ही शब्दकोशाकडे कसं वळलो, इट्स अ बिग फेल्युअर. म्हणजे याच्या अगोदर 2015 श्री श्रीपाद हलवे म्हणून जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि पूर्वी त्यावेळेस ते सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे म्हणजे KHS कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या मदतीतून आम्ही तिथे अभ्यासिका चालू केल्या होत्या.
1: अच्छा.
2: आणि ह्या अभ्यासिकेमध्ये फॅसिलिटी देऊन सुद्धा विद्यार्थी येत नाहीयेत. म्हणजे लायब्ररी सुरू केल्या होत्या, विद्यार्थी पुस्तकच वाचायला येत नव्हते. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, नंतर ते यायला लागले आणि हळूहळू त्यांच्या बरोबर संवाद साधायला लागल्यावर लक्षात आलं की इथे भाषेचा मोठा प्रॉब्लेम आहे. शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही करायला म्हणजे काम करायला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की भाषेचा प्रॉब्लेम आहे. मूळ काय आहे सर, की आमचे आदिवासी विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत जातात त्यावेळेस आमची मातृभाषा ही कोरकू आहे. शाळेची भाषा किंवा शाळेचं शिक्षण हे मराठीतून आहे.
1: बरोबर आहे.
2: आणि मराठीतून असण्याचं कारण एकदम स्पष्ट आहे की आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्राची शिक्षण पद्धती मराठीतून
1: आहे. बरोबर आहे.
2: ठीक आहे. पण मराठी आणि कोरकू या दोन्ही भाषा या वेगवेगळ्या भाषा परिवारातील आहेत.
1: बरोबर आहे.
2: मराठी ही आर्य भारतीय भाषा आहे आणि कोरकू ही ऍस्ट्रो एशियाटिक लँग्वेज परिवारातली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही भाषेचा सुतराम संबंध नाही. त्यामुळे यांची प्रतीक, यांचे उच्चार, यांचे ऍक्सेंट हे सगळंच वेगळं आहे.
1: बरोबर आहे.
2: म्हणजे अननसाचं म्हटलं की आमचा मुलगा कन्फ्यूज. म्हणून आम्हाला त्याला क कुला म्हणजे वाघ.
1: तर तुम्ही सांगत होता की दोन्ही भाषांमध्ये खूप भिन्नता आहे,
2: डिफरन्स आहे आणि म्हणून भाषांची जी प्रतीक आहेत जसं क, कच आम्ही कमळ जर म्हटलं तर त्याला कळतं, कारण कमळ त्याच्या आजूबाजूला दिसतं. ठीक आहे, बच वेगळं काही म्हटलं तर त्याला नाही कळणार. बच बाण म्हटलं तर त्याला कळतं. बच अजगर कळतं, अननस नाही कळत.
1: बरोबर बरोबर,
2: कारण ती प्रतीक त्यांनी पाहिलेली नाहीये. आणि ज्यावेळेस आपण सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटचा विचार करतो त्यावेळेस भाषा ही प्रतीकांच्या माध्यमातून शिकली जाते. म्हणजे भाषा शिकताना सगळ्यात अगोदर आपण डोळ्यांनी शिकतो, नंतर कानांनी ऐकतो, नंतर त्याचं रिकॉल, नंतर त्याचं रेकॉग्नेशन होतं, आणि नंतर त्याचं कोडिंग होऊन एसटीएम म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी मधून लॉंग टर्म मेमरी मध्ये ह्या सगळ्या गोष्टी जातात, ज्या आवश्यक असल्यानंतर परत बाहेर येतात, त्याचे रिकॉल आपण करतो आणि पुढे जातो. तर ह्या ज्या काही भाषिक प्रोसेसेस आहेत या सगळ्या प्रोसेस इथे ब्रेक होतात, कारण लँग्वेज. आणि मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना कुरकू कळत नाही, कारण ती ऍस्ट्रॉटिक लँग्वेज आहे.
1: बरोबर आहे,
2: हे सगळं कन्फ्युजन आहे. म्हणजे मुलांना याच्यामुळे संप्रेषण करताना जो स्ट्रेस निर्माण होतो तर हा फार वेगळा आहे, आणि याचा परिणाम भाषा विसंवादाकडे होतो. म्हणजे भाषा विसंवादाकडे किंवा संवाद विसंवादाकडे जाण्यास होतो, आणि हळूहळू मुलांना काय वाटतं की अरे शाळेत जाऊन मला काही कळत नाही, हळूहळू त्याची शिक्षणाबद्दल नाकारेपणा येतो किंवा नावड तयार
1: होते,
2: हळूच शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातात. त्याच्यामुळे हजारो मुलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतात, पण उच्च माध्यमिक शिक्षणाकडे जाणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.
1: तुम्हाला ही अडचण कळाली की ही इथली जी सर्वात मोठी अडचण होती ही भाषा होती, त्याच्यावर तुम्ही उपाय काढला, तुम्ही शब्दकोश तयार केला कोरकू भाषेतला, त्याबद्दल तुमचं आणि सर्व टीमचं सगळं तुमचे जे काय तिथं काम करतायत आपले युवक असतील त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. तर याची गरज जी शब्दकोश तुम्ही तयार केला कोरकू भाषेची गरज होती, तर त्याचा प्रवास आणि त्याचा महत्व कशा पद्धतीने आपण विशद करू शकाल
2: सर? याचा जो पूर्ण प्रवास आहे हा अत्यंत चॅलेंजिंग होता.
1: बरोबर,
2: याचं कारण असं आहे की नवीन जी पिढी आहे त्यांनाही कोरकू भाषेचं फार ज्ञान नाही, कारण 6 वर्षापासून 18 वर्षापर्यंत ही सगळी मुलं आश्रम शाळा सिस्टम मध्ये शिकली.
1: अच्छा,
2: त्याच्यामुळे हे अर्ध मराठी अर्ध हिंदी अर्ध इंग्लिश अर्ध कोरकू असं
1: खिचडी झाली.
2: सगळं त्यांचं खिचडी त्यांची तयार झाली लँग्वेज, आणि त्याच्यामुळे त्यांचा कोरकूंचा शब्द समूह किंवा त्यांचं जे शब्द ज्ञान आहे ते फार कमी आहे म्हणजे या पिढीचं. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस आम्हाला ज्येष्ठ नागरिकांची यामध्ये मदत घ्यायला लागली. आता ज्येष्ठ नागरिकांची मदत घेत असताना लक्षात आलं की त्यांना मराठी कळत नाही, मग हिंदी शब्दांची आम्हाला मदत घ्यायला लागली. तर हिंदीमध्ये मी स्वतः ठीक आहे आपल्याला हिंदी कळते पण हिंदी साहित्य म्हणून आपण कमीच होतो. बर, मी वासरात लंगडी गायशानी तिथं माझ्यापेक्षा कुणी परत सुपेरियर हिंदी जाणवणारा नव्हता, तर त्याच्यामुळे मला मार्गदर्शन इमिडिएटली अव्हेलेबल होत नव्हतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मग मला स्वतःला हिंदी साहित्याचा प्रवास सुरू करावा लागला. प्रोफेसर शशिकला राय राय म्हणून आहेत, पुणे युनिव्हर्सिटीच्या हिंदी विभागाच्या प्रोफेसर आहेत. ह्या सगळ्या कामामध्ये त्यांनी प्रचंड मदत केली.
1: अच्छा,
2: आणि त्यामुळे मला हिंदी साहित्य कळायला लागलं. हिंदी भाषा साहित्यिक अँगलनी किंवा साहित्यिक याने कळायला लागली. आणि मग त्याच्या छटा, त्याचे अर्थ, त्याचे व्याकरण अधिक बारकावे लक्षात आले. आणि मग मला हिंदी शब्द सांगून त्याचा अर्थ सांगायला लागायचा, आणि मग त्या अर्थाचा कोरकू शब्द लोक शोधून सांगायचे किंवा चर्चा करून सांगायचे की त्याचा हा अर्थ. सर आम्हाला, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 20,000 शब्द आज झाले, पण आम्हाला पहिला 10,000 पल्ला गाठायला 2 वर्ष लागले सर. अहोरात्र काम करून 2 वर्षात फक्त आमच्या हाती 10,000 शब्द आले होते
1: कोरकूचे.
2: कोरकूचे आज आम्ही 20,000 शब्दांवरती आहोत. म्हणजे आज आपल्याकडे 20,000 शब्द आहेत ज्याच्या सायंटिफिक व्हॅलिडेशन ची प्रोसेस सुरू आहे.
1: अच्छा, 20,000 शब्द
2: 20,000 शब्द सर. आणि अजून आता जर आपल्याला कोणी चांगला सपोर्ट केला तर ही म्हणजे पुढचे अजून

0: तर याचं रूपांतर आम्ही सॉफ्टवेअर मध्ये करून देऊ.
1: अच्छा.
0: आणि सर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेस जर 25,000-30,000 शब्द आपण एका सॉफ्टवेअर मध्ये टाकले तर त्याच्यानंतर कुठल्याही भाषेमधून कोरकू मध्ये आपण साहित्य ट्रान्सलेट करू शकतो.
1: अच्छा.
0: तर मोठ्या प्रमाणावरती कोरकू ट्रान्सलेशन आपल्याला अवेलेबल करता येईल. त्याच्यासाठी आमची टेक्नॉलॉजिकल टीम IITs आणि काही टेक्नॉलॉजिस्ट जे आहे टेक्नोक्रॅट जे आहे त्यांच्या बरोबर काम करत आहे. सो प्रसाद दादा समर्थ हे आपले वन ऑफ द डायरेक्टर आणि टेक्नोक्रॅट्सचं प्रसाद दादा त्याच्यानंतर मोनाल वहिनी हे सगळी लोक ह्या सगळ्याचं काम पाहतात. माझा एक मित्र सत्यजित जोगळेकर आहे तो ह्या सगळ्या कम्युनिकेशनचं आणि ह्याचं सगळ्या गोष्टी पाहत आहे. त्याच्यामुळं हे काम करणं सोपं जातं. म्हणजे एकटा जरी तुम्हाला ऋषिकेश दिसत असेल हे ऋषिकेशचं एकट्याचं काम नाही आहे. ही राईज फाउंडेशनची मोठी टीम आहे ज्याच्यामध्ये आम्ही 1,050 ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहेत मेळघाटातले.
1: अच्छा.
0: त्याच्यानंतर युवा 1,100 युवकांचा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर टेक्नोक्रॅट्स मध्ये कोरकू हिंदी मराठी इंग्लिश अशा चारही भाषेमध्ये काम करणारे प्रोफेसर्स याच्यामध्ये आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलंय. कारण आम्हाला कोरकू शब्द सापडले तर त्याचे मराठी त्याचे हिंदी त्याचे इंग्लिश असे वेगवेगळे शब्द करायला लागत होते आणि म्हणून आज आपल्याकडे 20,000 कोरकू मराठी हिंदी इंग्लिश असा व्हॅलिडेशनचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्यातला एक छोटासा भाग म्हणजे पहा की तुम्ही काम करत गेल्यानंतर चांगली लोक कशी जुळत जातात. आमच्याकडे PO म्हणून राहुल कर्डिले सर मागच्या काही काळामध्ये आले आणि ज्यावेळेस त्यांना कळलं असं काही गावांमध्ये चर्चा करताना की असा असा मुलगा आहे आणि तो असं काही काम करतो तर त्यांनी एक दिवस बोलून घेतलं आणि त्यांनी विचारलं की अरे ऋषी तुम्ही काय काय करता. तर मी आमचं जे काही काम आहे ते आम्ही प्रेझेंट केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आश्रमशाळेतील मुलांसाठी एक टूल असं हवंय की ज्याच्यामध्ये हे 4 लँग्वेज फॉर्म्युला असेल आणि तो शिक्षकांना उपयोगी पडला पाहिजे विद्यार्थ्यांनाही पडला पाहिजे. म्हटलं ओके आपलं रेडी आहे. आणि मग आम्ही जवळपास 20 वेगवेगळे त्यांनी सेक्टर केले. मी त्याचं रूपांतर 35 सेक्टर मध्ये केलं आणि त्याचे शब्द आम्ही तयार केले. जवळपास 735 शब्दांचं चित्रासहित डेमॉन्स्ट्रेशन ज्ञानकोशच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि 15 ऑगस्ट 2019 तो सर्वांसाठी अवेलेबल होईल. आणि याच्यामुळे झालं काय म्हणजे त्याचे आम्ही काही पायलट केले त्याच्यामुळे झालं काय विद्यार्थ्यांना कोरकू शब्द माहितीये पहिला शब्द कोरकू आहे त्याच्यावरून त्यांना बाकी सगळ्या गोष्टी कळल्या. शिक्षकांना मराठी शब्दावरून बाकीच्या गोष्टी कळल्या. तर त्याच्यामुळे आता विद्यार्थी शिक्षक पालक आणि प्रशासन
1: बरोबर
0: आणि त्यांच्याबरोबर शास्त्रज्ञ यांचा समन्वय घडला आणि या समन्वयाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सुकर सुलभ आणि संवादप्रिय झालं.
1: बरोबर आहे.
0: आणि याचा परिणाम असा झाला ढाकणमल मधल्या शाळेमध्ये आम्ही शाळेच्या भिंतीवरती हे सगळे 4-4 अक्षरातील म्हणजे 4 भाषेतले शब्द आणि चित्र काढले. विद्यार्थ्यांच्या लँग्वेज मधलं इम्प्रुव्हमेंट खूप चांगलं आहे. तर पाटील सरांनी त्याच्यासाठी आपल्या टीमचं विशेष अभिनंदन केलं. तर या पद्धतीनं इनोव्हेटिव्ह लर्निंग आपल्याला करायला लागतील आणि आपली टीम त्यासाठी काम करते. पुढे जाऊन सर आपल्याला सायकोलॉजीवरती फार काम करायला लागणार आहे कारण मेळघाट मध्ये जो माल न्यूट्रिशनचा जो प्रॉब्लेम आहे त्या फेज मधून आमची मुलं लहानपणी जातात आणि त्याच्यामुळे ज्या ब्रेन डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामुळे जे अडथळे निर्माण होतात तर त्या ज्या लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत त्या कमी करण्यासाठी सायकोलॉजिस्टच्या टीमनी काम करणं गरजेचं आहे. आणि त्या लर्निंग अबिलिटीजला कमी करण्यासाठी किंवा त्या लर्निंगच्या डिसॅबिलिटीज कमी करण्यासाठी अबिलिटीज वाढवण्यासाठी काही रेमेडिकल टीचिंग मेथड्स इम्प्रूव्ह करायला लागतील. काउन्सिलिंग करायला लागतील. तर त्यासाठी आता जगातली पहिली आदिवासी भाषेतील सायकोलॉजिकल टेस्ट आपली टीम तयार करते.
1: वा वा वा.
0: त्या कामाची सुरुवात जुलै पासून झालेली आहे आणि पूर्ण टीम ते सगळं काम करत आहे.
1: बिलकुल. आता सर तुम्ही या कोरकू भाषेचा प्रवास सांगितला आणि ही कोरकू भाषेचा जे शब्दकोश आहे त्याचं महत्व कशा पद्धतीचं आहे तेही

0: सांगितलं. आता एक प्रश्न असा निर्माण होतो की सर, कोणतंही काम करत असताना आणि खास करून तुम्ही जे काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामासाठी पैसा हा अत्यंत महत्वाचा भाग असतो.
1: बरोबर.
0: आपण जो शब्दकोश बनवला त्यासाठी लागणारा निधी असेल आणि आता याच्यानंतर तो प्रत्येक कोरकू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा जो काही पैसा लागणार आहे तुम्हाला, त्याला निधी लागणार आहे, तर यात आपणास काही अडचणी आलेल्या आहेत का?
1: सर, याच्याबद्दल अडचणीच अडचणी आहे. अडचणी आहे,
0: शृंखला आहे. तुम्ही सांगितलं
1: बेसिकली काय होतं की असं काहीतरी जगावेगळं काम करायचं झालं तर परिवार तुमचं बॅकअप सोडतो. त्याच्यामुळे तो एक मोठा क्रायसिस असतो. तो तुमच्या इंटेलेक्च्युअल लेवलवर असतो, इमोशनल लेवलवरती असतो. आम्हाला याच्यामध्ये अडचणी आल्या पैशाच्या, कारण एक तर आमची ऑर्गनायझेशन नवी. ऍक्च्युली राईस फाउंडेशन त्यावेळेस सुरू पण नव्हती झाली ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं. आम्ही ते युवा मेळघाट नावानेच काम सुरू केलं होतं. मेळघाटातल्या युवकांना बरोबर घेऊन आम्ही काम सुरू केलं. सो रजिस्ट्रेशन नाही, पैसा द्यायला वेगवेगळ्या प्रोसेस असतात, तर त्या काय आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही बसलो नाही. आणि मग आम्ही काम सुरू केलं. याच्यामध्ये टेन्शन आम्हाला फार पूर्वीपर्यंत नव्हतं, म्हणजे एक दीड वर्ष पहिलं टेन्शन नव्हतं. कारण मी माझ्या पैसे कमी पडले की मी माझ्या सेव्हिंग्स काढायचो, कारण मी पूर्वी सायकोलॉजिस्ट म्हणून VIP लोकांना काउन्सिलिंग करायचो, तर चांगले पैसे कमवले होते. त्याच्यानंतर मी काही सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं, त्याचे आलेले पगार जसेच्या तसे होते.
0: अच्छा.
1: कारण माझं काय खर्च न असायचा, कुठले हे नाही, म्हणजे फक्त जो काही जेवणासाठी आणि याच्यासाठी खर्च लागायचा तो सोडला तर सगळ्या सेव्हिंग्स होत्या माझ्या.
0: छंद काहीच नाही आपल्याला.
1: हा, मी तो वापरला. त्याच्यानंतर त्या काळात घेतलेले प्लॉट आणि फ्लॅट हे सगळे विकले.
0: अरे बापरे.
1: गाडी विकली. तर ह्या सगळ्या माध्यमातून हे झालं. आणि एक वेळ अशी आली की ना सेव्हिंग उरली ना विकायला काही उरलं.
0: अरे बापरे.
1: त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे ना हा अत्यंत कठीण माझ्यासाठी होता, पण तेवढाच आनंददायी होता, कारण त्याच्यानंतरचा आर्थिक भार हा मेळघाटातल्या कोरकुंनी उचलला, मेळघाटातल्या मित्रांनी उचलला. आणि त्यामुळे माझ्या मेळघाटातील प्रवास, कोणाची तरी गाडी असायची, एक जण पेट्रोल टाकायचा आणि एक जण माझ्या बरोबर यायचा.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर जेवणाला मला कधी खर्च लागला नाही. म्हणजे मागच्या वर्षीचं जे आमचं ऑडिट झालं सर, माझ्या मेळघाटातला प्रवासाचा खर्च 14,000 रुपये फक्त.
0: ओहो.
1: बाकी सगळं आदिवासींनी खर्च केला.
0: वर्षभराचा खर्च.
1: पण ह्या सगळ्यांमध्ये काय झालं, आमचं कामाचं स्पीड कमी झालं.
0: अच्छा.
1: कारण गावांमध्ये लोक असायची, कम्युनिकेशनची साधनं नाही, प्रत्येक गावामध्ये नेटवर्क नाही. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस गावात पोहोचेल त्यावेळेस ती कम्युनिकेशनची सिस्टम चालू राहील. बऱ्याचदा मी त्यांच्यापर्यंत नाही पोहोचायचो. किंवा मग तुम्हाला सायकल घ्यायला लागायची, किंवा वडापणी जायला लागायचं, किंवा क्वचित पायी प्रवास करायला लागायचा. त्याच्यामध्ये प्रचंड वेळ गेला. म्हणजे आज सर आता हे सगळं हस्ता खाल्ल्यानंतर आज आम्ही असं म्हणतो की एक भाषा डॉक्युमेंट करायला आम्हाला आता 6 महिने पुरेसे.
0: अच्छा.
1: ती मास्टरची आली. तर त्याच्यामुळे हे सगळं झालं. आणि मग अविनाश माळसेटवार, तुमच्याच वाशिमचा माळसेटवार परिवार आमच्या पाठीशी उभा राहिला. त्यांचे मित्र परिवार सगळे उभा राहिले. बाहेती सर, अर्चना ताई, ही सगळी वाशिमची माणसं.
0: अच्छा.
1: जी पाठीशी उभा राहिली आणि त्याच्यामुळे हे सगळं काम पुढे सरकत आहे.
0: बाबा, अभिनंदन.
1: म्हणजे जेव्हा इव्हन आता ज्या ज्ञानकोशाची आपण गोष्ट करत आहोत, तुमच्याच वाशिमचे अविनाश लांडकर सर हे सगळं डिझाईन करतायत.
0: अच्छा.
1: आणि हे डिझाईनसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो तुमच्याच वाशिमच्या किंवा आपल्याच वाशिमच्या माझेद्वार परिवाराने त्यांना पे केलेला आहे.
0: क्या बात आहे, क्या बात.
1: दुसरी गोष्ट, जे काम ते अत्यंत जास्त कमर्शियल पैसे घेऊन करतात ते काम अतिशय कमी दरात, म्हणजे मी तर त्याला ते म्हणतात मी नो लॉस नो प्रॉफिट वर हे काम करतोय, पण मी तर असं सांगतो की ते लॉस मध्येच काम करतात.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे त्याला आपण मानधन हा शब्द सुद्धा वापरू शकत नाही, कारण त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं डिझाईन केलंय तर आमची क्षमता नव्हती सर ते एवढ्या कॉस्टली आणि एवढं इनोव्हेटिव्ह डिझाईन करण्याची, आर्थिक लक्षात घेता. आणि म्हणून हा सगळा प्रवास आम्हाला हे झाला. आता बरेचदा मला लोक वेड्या म्हणतात की हे सगळं विकून तू काय मिळवलं, पण सर ज्यावेळेस हा ज्ञानकोश बाहेर येत आहे आता आणि त्याचे काही आम्ही पायलट स्टडी केले, पायलट त्याचे काही शाळेंना डेमॉन्स्ट्रेट केले, तर त्यावेळेस जे त्या लोकांचा आनंद होता किंवा त्यांचा प्रश्न सोडवल्यानंतर जी काही स्थिती होती ती आम्ही पाहिली. आणि हे सगळं करताना मला जवळपास महाराष्ट्रातले 45,000 मुलं माझ्या डोळ्यासमोर दिसत होती, आदिवासी मुलं. आणि एमपी मध्ये 1.5 लाख आदिवासी मुलांना या टूरची गरज आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते एमपीचे शिवराजसिंह चौहान, त्यांनी यासाठी पॉझिटिव्हली हे दाखवलं होतं. दुर्दैवाने आता त्यांचं सरकार नाहीये, आता नवीन सरकार काय अजेंडा घेईल ते अजून वेगळं. त्यामुळे आता हे जे तयार झालेलं ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजाला पुढे येणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: कारण आता आमच्याकडे विकायला काही नाहीये.
0: बरोबर आहे.
1: आणि ती आमची क्षमता आता नाही. पण हे खरं आहे की जसं माळशेटवार परिवार आला, जसं समर्थ परिवार मागे उभा राहिला, माझे सगळे प्राध्यापक लोक मागे उभा राहिले, कुल्ले परिवार डॉक्टर रवींद्र कुल्ले आणि तो परिवार मागे उभा राहिला.
0: बरोबर
1: आहे. तसंच माझा मित्र परिवार आता हळूहळू मागे उभा राहत आहे आपल्या आणि अजून आम्ही समाजापर्यंत पोहोचलोच नाही ना.
0: बरोबर.
1: मेळघाट मध्ये ऋषिकेश नावाचा किंवा राईज नावाचं कुणी काम करताय हे समाजाला सुद्धा अजून माहित नाहीये ना.
0: बरोबर आहे.
1: आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही कारण आमच्या समोरचे प्रश्नच कधी मिटले नाही. आणि दूर जंगलांमध्ये दूर दुर्गम म्हणजे मेळघाटातील ही दुर्गम भागामध्ये आपली टीम सतत कार्यरत राहिली आणि त्यामुळे हे प्रसंग कधी आले नाही. पण आता जसं करडीले सर पुढे आल्यामुळं प्रशासनाने मदत केली आणि पहिली आवृत्ती त्याची 2000 प्रतींची आवृत्ती पहिली बाहेर येत आहे, त्याच्यामुळे 2000 मुलांचा प्रश्न मिटला.
0: अच्छा.
1: पण उर्वरित 43,000 मुलांचं काय?
0: बरोबर आहे.
1: त्यांचा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे आता सरकार आणि समाज यांनी पुढे येऊन याच्यामध्ये काम केलं तर मला असं वाटतं की अगदी सहज आहे. आणि सरकारपेक्षाही समाज पुढे आला ना.
0: बरोबर.
1: तर ते अजून महत्वाचं आहे कारण पहा 43,000 आपल्याला पुस्तकं हवे.
0: हो हो हो हो हो.
1: बुक फॉर चेंज नावाचं आपले मित्र परिवार आता एक इव्हेंट करतायत आणि त्या बुक फॉर चेंज मध्ये आपण असं म्हणतोय की तुम्ही फक्त एक पुस्तक 250 रुपयाचं आदिवासी मुलाला डोनेट करा.
0: हो हो हो.
1: म्हणजे जर असं 250 रुपये जर एका एका व्यक्तीने काढले तर मला असं वाटतं की फार काळ लागणार नाही हे प्रत्येक मुलापर्यंत पुस्तक पोहोचायला.
0: पूर्ण महाराष्ट्रभरातून फक्त 50,000 लोकांनी जरी 250 रुपये देऊन टाकले तर हा प्रश्न सुटून जातो आपला.
1: कायमचा मिटतो आणि त्याच्यामुळे 45,000 मुलांचे स्वप्नांना आपण पंख देणार
0: आहे. खरंच खरंच खरंच.
1: ही सगळी बलस्थानं आहेत. आणि माहित नाही ना सर, याच्यातला उद्या सायंटिस्ट तयार होतील, याच्यातून डॉक्टर्स तयार होतील, याच्यातून इंजिनियर्स तयार होतील. म्हणजे आपल्या 250 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये माहित नाही उद्या आपण जगाला आंबेडकरही देऊ शकतो.
0: खरंच आहे, खरंच आहे.
1: कारण शेवटी त्यांनाही कोणीतरी मदत केली म्हणून आंबेडकर घेतले.
0: बरोबर.
1: क्रांतिकारकांनाही टिळक आणि शाह आणि आणखी बऱ्याच लोकांनी मदत केल्या तेव्हा क्रांतिकारक घडले. कारण ज्यावेळेस सगळे लोक इंग्लंडला जाऊन काम करत होती किंवा शिकत होती तर यांना सगळ्यांना कोणी ना कोणी मदत केलेली आहे आणि समाजाने ती मदत केलेली आहे.
0: बरोबर.
1: तर मला असं वाटतं की उद्याचे भविष्य घडतानाचे त्यांची जी स्वप्न आहेत ती आम्ही सगळे लोक फक्त 250 रुपयाच्या मदतीने सुद्धा पूर्ण करू शकतो. आणि हळूहळू मित्र परिवार प्राध्यापक भाषांचं ज्यांना त्याच्याबद्दल आपुलकी आहे आदिवासींबद्दल आपुलकी आहे अशी सगळी लोक पुढे येतील. आणि मला असं वाटतं की एक चांगली मुवमेंटला किंवा चांगल्या अभियानामध्ये सर्व लोक सामील होतील.
0: बरोबर.
1: आणि हा जो पुस्तकांचा प्रश्न आहे
0: तो मिटेल, सुटून जाईल. सर ऋषिकेशजी आपल्याला एक मी असं विनंती करतो की जर तुमच्याकडे अवेलेबल असेल एखादा अकाउंट नंबर तुमचा की आपल्या रेडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या श्रोत्यांना एक विनंती करूया, निवेदन करूया की तुम्ही तुमचे 250 रुपये या अमुक अमुक तुमच्या अकाउंट नंबर मध्ये टाकून दिले तर आपण एक निवेदन करू आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
1: नक्कीच चालेल. राईज फाउंडेशनचं आपलं HDFC बँकचं अकाउंट नंबर आहे, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला कळवतो.
0: बरं बरं, ठीक आहे. मी कार्यक्रमाच्या शेवटी मी देऊन टाकतो ते नंतर.
1: नक्की
0: चालेल. आता एवढे दिवस तुम्ही या तीन वर्षामध्ये तुम्ही मेळघाटामध्ये काम करत आहात, तर आपणास समजलेला मेळघाटचा आदिवासी हे सांगता येईल का आपल्याला?
1: नक्की सर. सगळ्यात महत्वाचं मेळघाटचा आदिवासी हा नॉलेज बँक आहे.
0: अच्छा,
1: पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, व्हॅल्यूज, इथिक्स आणि मॉरल्स ही या आदिवासींची जीवन पद्धती आहे. अत्यंत निसर्ग प्रिय आणि निसर्ग सुसंवादी प्राकृतिक जीवनशैली जगणारा सर्वात प्राचीन आदिवासी आहे. म्हणजे आम्ही सगळे लोक यांना प्रिमेटिव्ह ट्राईब्सचा दर्जा मिळावा यासाठी UN मध्ये काही लिगसी करत आहोत. दुसरी गोष्ट, हा आदिवासी शाय आहे. म्हणजे कोरकू बेसिकली शाय आहे. याचं कारण असं,
0: लाजाळू
1: आहे. कोरकू हा समाज, प्रत्येक समाजाची वैशिष्ट्ये असतात. तर या समाजाची बलस्थान किंवा वैशिष्ट्ये काय आहे, जसं आपण माडिया गोंड जर पाहिलं तर दे आर अग्रेसिव्ह, कारण ते क्षत्रिय आहे, लढवय्या समाज आहे.
0: बरोबर
1: आहे. युद्धनीती जाणणारा समाज आहे. तसं आमचा आदिवासी हा औषधी जाणणारा, म्हणजे वैदिक संस्कृती जपणारा हा समाज आहे. त्यामुळे तुला झाड, त्या झाडाचे आयुर्वेदिक उपाय काय किंवा त्याची औषधी कुठल्या वेळेस द्यायची, हे सगळं या समाजाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नॉलेज अवेलेबल आहे.
0: अच्छा,
1: त्याच्यामुळे हे आमचे जे आदिवासी आहेत ते त्याच्यामध्ये मास्टर्स आहे.
0: अच्छा,
1: म्हणून जल, जंगल आणि जमीन यांचं औषधांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता ह्या आमच्या सर्व समाजामध्ये आहे आणि त्याचं ज्ञान, पारंपरिक ज्ञान त्यांच्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक खडा ना खडा त्यांना माहिती आहे.
0: बरोबर आहे.
1: त्याच्या त्या प्रॅक्टिसेस पण करतात. त्याच लोकांनी केलेलं वेगळं इंटरप्रिटेशन, त्याच्यामुळे समाजावरती झालेला परिणाम आणि त्याच्यामुळे आपण लुप्त केलेलं एक मोठी संस्कृती किंवा एक मोठं कल्चर, याच्याबद्दल मी आपण कधीतरी नंतर बोलू, पण हे सगळे या समाजाचे असेट आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि अत्यंत निसर्गप्रिय हा समाज आहे. बऱ्याचदा असं बाहेर दर्शवलं जातं की हा समाज जंगलाची तोड करतोय किंवा नुकसान करतोय. दुर्दैवाने असं काहीही नाही, उलट हा समाज आहे. म्हणून मेळघाटातलं जंगल वाढत आहे, प्रशासनाबरोबर सुसंवाद हा समाज साधत आहे आणि निसर्गामध्ये प्राणी, वाघाची संख्या आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे. समाज जो आहे तो अत्यंत प्राकृतिक संस्कृती जपणारा हा समाज आहे आणि तो त्या पद्धतीने पुढे जात आहे. त्यामुळे ह्या समाजाला, या संस्कृतीला सेव्ह करणं खूप गरजेचं आहे, कन्झर्व करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथलं ट्रॅडिशनल नॉलेज जे आहे त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन करणं, सायंटिफिक व्हॅलिडेशन करणं आणि ते परत समाजामध्ये उतरवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता जे काय सगळे आधुनिक डिसऑर्डर्स आहेत, कॅन्सर पासून इतर, ह्या सगळ्यांच्या उपचाराच्या किंवा औषधांच्या रेसिपीज या लोकांकडे आहेत. आमची संस्कृती किती महत्वाची किंवा किती मोठी आहे हे तुम्हाला सांगतो. तर या समाजाकडे औषधं तर आहेतच प्रत्येक याच्यावरती. दुसरी गोष्ट, यांच्या भाज्या किती येतात, 350 प्रकारचे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत मेळघाटात. आणि यातले अनेक व्हेजिटेबल्स असे आहेत की तुम्हाला हा आजार झाला ना तर या प्रकारची भाजीमध्ये या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स किंवा ग्रेन्स मिक्स करून तुम्ही या पद्धतीच्या रेसिपीने खाल तर तुमचा तो आजार बरा होईल.
0: अच्छा,
1: एवढ्या जबरदस्त रेसिपीज इथे आहेत आणि त्याच्यावरती, भाज्यांवरती आपली एक आपण काम करत आहोत. त्याच्यातल्या भाज्या डॉक्युमेंटेशन करायचं काम सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, इथल्या ज्या रेसिपीज आहेत त्या अन्नकूटच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे. त्याच्यातच मेळघाटचे लाडू, मोहाचे लाडू हा लुप्त झालेला प्रकार कर्डिले सरांच्या माध्यमातून आपण त्याला हे केलं. त्याच्यानंतर काही ट्रेनिंग मध्ये त्यांनी स्किल डेव्हलपमेंटच्या आणि व्यवसाय म्हणजे जिल्हा उद्योग समूहाच्या वतीनं त्याचं सगळं आपल्या ज्या रेसिपीज आपण घोटा नावाच्या गावामध्ये अन्नकूटच्या माध्यमातून केल्या होत्या त्या रेसिपीजच्या त्यांनी सायंटिफिक रित्या घेतल्या. न्यूट्रिशनिस्ट आपले जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये अजून व्हॅल्यू ऍडिशन्स केले, अधिक सोप्या पद्धती तयार केल्या. आणि हे लाडू महिला बचत गटांना शासनाने शिकवले.
0: अच्छा.
1: आम्ही फक्त कर्डिले सरांना रेसिपीज दिल्या, त्याचे सगळे डिटेल्स दिले, त्यांनी ते जिल्हा उद्योगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणले. आणि आज महिला बचत गट हे मोहाचे लाडू बनवत आहेत. म्हणजे दारूचं रूपांतर आम्ही लाडू मध्ये केलं, अजून काय डेव्हलपमेंट हवी आहे.
0: बरोबर बरोबर. वा वा वा, खरंच.
1: आणि हे सगळं शक्य काय झालं, कारण आम्ही लॅब मधलं ज्ञान मॉब मध्ये आणलं.
0: खरंच आहे.
1: तर हे इनोव्हेशन आहेत. आणि यस, ही सगळी क्रेडिबिलिटी किंवा याचं सगळं क्रेडिट हे आमच्या आदिवासी समाजाला आहे.
0: बरोबर आहे. म्हणजे
1: डॉक्टर कलामांनी दाखवलेल्या स्वप्नाला आहे. आज आम्हाला फार वाईट वाटतं ज्यावेळेस कलाम सर नाहीत, कदाचित सर असेल तर हे काम अधिक स्पीडनी पुढे गेलं असतं. आणि आज आम्ही एका ज्ञानकोश साठी धडपड करत आहोत. आतापर्यंत आम्ही कमीत कमी 5 ते 6 भाषा डॉक्युमेंटेड करून पुढचा प्रवास सुरू केला असता.
0: आणि कलाम साहेब जिवंत राहिले असते तर तुमच्या पाठीवर मायेचा हात सुद्धा त्यांनी फिरवला असता नक्कीच.
1: सर मायेचा हात हा तर असताच, पण त्यांची जे व्हिजन होते ना,
0: व्हिजन हो हो,
1: इट इज ऑसम. म्हणजे फार शतकां म्हणजे शतकांच्या किंवा वर्षांच्या इतिहासानंतर अशी लोक इतके निस्वार्थी आणि नॉलेजेबल लोक तयार होतात.
0: बरोबर बरोबर.
1: तो कधी न भरून येणारा आमचा लॉस होता. काही काय त्यांचा सहवास अजून मिळाला असता, कारण हे काम सुरू झालं आणि कलाम सर गेले. सो त्याच्यामुळे पहिले ट्रबल आमचं तिथून सुरू झालं.
0: खरंच आहे. ते तर दुःखाची बाबच होती आपल्या सर्वांसाठी. कलाम साहेब गेले हे जग सोडून, असा निस्वार्थी माणूस आता शक्यता असं आता सांगता येत नाही, पण तसा माणूस या जगाच्या पाठीवर येणे म्हणजे थोडस कठीणच आहे आता.
1: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे व्हिजन 20 दाखवलं होतं ते पुढच्या वर्षी ते वर्ष आहे. आणि आम्ही हा प्रयत्न करत आहोत की आम्हाला थोड्या फार प्रमाणामध्ये जरी मदती आता आल्या किंवा बुक फॉर चेंज मध्ये लोकांनी सहभाग घेतला, तर आपण पुढच्या वर्षी एका वर्षामध्ये, म्हणजे आता आपण टेक्निकल इनोव्हेशन आपल्या टीमने असं केलंय की आपण एका वर्षामध्ये 11 प्रकारच्या आदिवासी भाषा आपण डॉक्युमेंटेशन करून पब्लिश करू शकतो.
0: बरोबर.
1: एवढं टेक्नॉलॉजी आणि टेक्निकल टीम्स तयार आहे. सो वी नीड स्मॉल काइंड ऑफ मनी, आणि ते एकदा झालं की आपण व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतो. आणि समाज त्या सगळ्या गोष्टींना मदत नक्की करेल हा विश्वास मला आणि माझ्या बरोबर काम करणाऱ्या हजारो आदिवासींना आहे. म्हणूनच आम्ही मेळघाटमध्ये काम करत आहोत.
0: ऋषिकेशजी, समाजाला किंवा आजच्या युवकाकडून आपल्याला काय अपेक्षा करता, आपण अपेक्षा काय करता किंवा त्यांना काय सांगावं वाटतं तुम्हाला?
1: सर सगळ्यात महत्वाचं, आमच्या सर्व जनतेमध्ये राष्ट्र प्रथम ही भावना जागृत होणं फार महत्वाची आहे.
0: बरोबर आहे.
1: आज आमचा समाज जातीपातीनं धर्मपंथाने वेगवेगळ्या पद्धतीने विभागला गेलाय, आणि समाज कंठक या सर्व समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचे प्रयत्न
0: करतात.
1: ही जी अशा प्रवृत्तीच्या लोकांना समाजाने पाहावं, डोळसपणे पाहावं. पण सगळ्यात महत्वाचं की आम्ही जी एकता किंवा भाईचारा ही जी आमची संस्कृती आहे ती जपत आपण पुढे जायला पाहिजे. आणि युवकांनी फक्त करिअर ओरिएंटेड न होता क्रिएशन ओरिएंटेड व्हावं असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही निर्मितीचं रचनात्मक कार्यामध्ये पॅशनेबल काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रवाहात बरोबर जा हरकत नाही, पण ते प्रवाहाबरोबर जात असताना आपल्या ज्या काही पाऊल खुणा आहेत त्या पाऊल खुणा जपत आपण पुढे गेलं पाहिजे. कारण संस्कृती गेली की आपलं सायन्स जाणार आहे याचं भान आम्हाला असलं पाहिजे.
0: बरोबर आहे, अगदी बरोबर सर. तर ऋषिकेश सरजी, आज आपण आदिवासी दिवसानिमित्त खूप चांगली अशी मेळघाटाबद्दल माहिती सांगितली आणि भारतामधले जे आदिवासी समाज आहेत त्या समाजाबद्दल सुद्धा सविस्तर अशी माहिती तुम्ही दिली. आणि परत एकदा या ठिकाणी तुम्ही जे शब्दकोश तयार केलेला आहे कोरकू भाषे कोरकू समाजासाठी, तर त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्व टीमचं आम्ही वत्सगुलमतर्फे आपले अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आम्ही अशी आशा करतो की तुमचे जे स्वप्न आहेत, सध्या तुमच्याकडे 20,000 शब्द तयार आहेत कोकरू भाषेतले कोरकू भाषेतले, आणि तुम्हाला 30,000 ते 35,000 आणखीन म्हणजे हे 10,000-15,000 आणखीन शब्द तुम्ही जर शोधून काढलेत, तर हा जो तुमचा शब्दकोश आहे तो त्या कॉम्प्युटरमध्ये टाकल्यानंतर कोणत्याही भाषेचं जे काही साहित्य असेल कोरकू भाषेमध्ये कन्वर्ट करता येईल किंवा कोरकू भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करता येईल. ही चांगली एक तुमची ही जी तुमचा हा जो स्वप्न आहे ते सुद्धा भविष्यामध्ये साकार होईल. आणि दुसरा सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही एक तुम्हाला चिंता वाटू लागली की सध्या तुमच्याकडे 2,000 हे कोरकू भाषेचे जे काही शब्दकोश तयार आहेत 2,000 विद्यार्थ्यापर्यंत ते जाऊ शकतात, पण चिंता महत्त्वाची अशी आहे की 42,000-45,000 आणखीन विद्यार्थी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या हातामध्ये हे कोरकू शब्दकोश जायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही युक्ती खूप सुंदर अशी सांगितली की प्रत्येकाने जर 250 रुपये डोनेट केले तर अशा प्रकारे एक 50,000-60,000 लोकांनी जर 250 रुपये, हे खूप मोठी रक्कम नाही आजच्या या दिवसामध्ये, 50,000-60,000 लोकांनी 250-250 डोनेट केले तर ह्या 50,000 मुलांपर्यंत सुद्धा हा कोरकू भाषेतलं शब्दकोश 100% जाईल. आणि मी अशी आशा करतो की आपले शासन जे आहे तेही सुद्धा या कामामध्ये पुढाकार घेईल, पण त्याही पेक्षा जास्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे समाजाने जास्त पुढाकार याच्यासाठी घ्यायला पाहिजे, समाज पुढे यायला पाहिजे. हेही आपले बांधव आहेत, आपण म्हणतो भारत मेरा देश है, सारे भारतीय मेरे भारतीय भाई है, असं जेव्हा आपण म्हणतो तर खरोखरच त्या ह्या जे शब्द आहे त्या शब्दाला अनुसरून आपण काम करायला पाहिजे की आपण आपल्या भावांना एक छोटीशी गिफ्ट द्यायला पाहिजे प्रत्येक माणसानं, एक 250 रुपये, नाही का सर?
1: नक्की. आणि सर मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की अतिशय जंगलाच्या एका टोकामध्ये आमचं वास्तव्य असतानाही तुम्ही शोधून शोधून आमच्यापर्यंत पोहोचला. महत्वाचं म्हणजे की आजचा जो दिवस आहे हा स्वर्गीय बिरसा मुंडा यांची जयंती आहे, आणि त्याचबरोबर आमच्या समाजातले सुद्धा जे काही क्रांतिकारक रेंगू कोरकू रेंगू आबा कोरकू त्याच्यानंतर भिलाला कम्युनिटीचे तंट्या भिल तंट्या मामा भिल अशी ही जी काही सगळी क्रांतिकारक आहेत त्या सर्व आदिवासी क्रांतिकारकांना स्मरण्याचं त्यांचं कार्य आत्मसात करण्याचं आणि त्यांचं कार्य समजून घेण्याचा हा दिवस आहे. आणि या दिवशी याच समाजातून पुढे आलेल्या हजारो लोकांचं काम एकत्रित केलेलं काम हे तुम्ही आज समाजापर्यंत पोहोचवताय. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की जसं व्हिजन डॉक्युमेंट बनवताना कलाम सरांनी हजारो लोकांबरोबर एकत्रित प्रयत्न केले होते आणि तेव्हा त्यांनी भारत व्हिजन 2020 दिलं, तसंच पुराचंही होतं. आणि आम्ही जो ज्ञानकोश आणि शब्दकोश तयार करतोय त्याच्यामध्ये ह्यूज नंबर ऑफ पब्लिक कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या येत्या कालावधीमध्ये आदिवासी समाजाला अधिक प्रगल्भ प्रगत आणि प्रोग्रेसिव्ह करण्यासाठीच्या आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या सर्व टीमचे आणि वस्तागुलम रेडिओ स्टेशनचे खूप खूप धन्यवाद.
0: आपण मुलाखत दिल्याबद्दल सुद्धा आपले आभार, सर्व टीमला तुमचे आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार, जय मुठवा.
0: आणि शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. परत भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.

रामकृष्ण हरी। पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते, एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते, आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो। त्याप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी। प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो। रामकृष्ण हरी।

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आर जे शुभांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. आज 3 ऑक्टोबर हा दिवस संयम, आत्मनियंत्रण आणि जागतिक एकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. माणसाच्या जीवनात सर्व प्रकारच्या व्यसनांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि विचारांमध्ये वागण्यात संयम म्हणजेच सेल्फ रेस्ट्रेंट ऑर मॉडरेशन राखण्यासाठी आजचा दिवस जगभर पाळला जातो. व्यसन हे केवळ शरीराचं नसतं तर राग, नकारात्मक विचार आणि अनिर्बंध इच्छांवर ताबा मिळवणं म्हणजे खरा संयम होय, हा संदेश हा दिवस देतो. जर्मन एकता दिन 3 ऑक्टोबर 1990 रोजी पूर्व आणि पश्चिम जर्मनीचे ऐतिहासिक पुनर्मिलन झाले होते. दुभंगलेली मन आणि भिंती पाडून माणसं एकत्र येऊ शकतात या जागतिक एकात्मतेची आठवण हा दिवस करून देतो. आज भारतीय सिनेसृष्टीत देशभक्ती आणि जवानांचं शौर्य अजरामर करणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकाचा वाढदिवस आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात चित्रपट निर्माते दिग्दर्शक जे पी दत्ता म्हणजेच ज्योतिप्रकाश दत्ता आज त्यांचा 77वा वाढदिवस साजरा करत आहेत. 1997 मधील ऐतिहासिक बॉर्डर असो किंवा एलओसी कारगिल किंवा रिफ्युजी, भारतीय सैनिकांचा त्याग, सीमेवरील खडतर जीवन आणि मातृभूमीवरील निस्सीम प्रेम त्यांनी ज्या वास्तववादी पद्धतीने मोठ्या पडद्यावर मांडलं त्याने प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे केले. आजचा मनभावन सुविचार: जगातली कोणतीही मोठी लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःच्या भरकटणाऱ्या मनावर, क्रोधावर विजय मिळवणं हा माणसाचा सर्वात मोठा पराक्रम असतो. संयम हा कमकुवतपणा नसून संकटाच्या क्षणी शांत राहून योग्य निर्णय घेण्याची आंतरिक शक्ती असते. आणि आजची बोधकथा: एका राज्यात एक अत्यंत कुशल तरुण धनुर्धर होता. तो झाडावरून पडणाऱ्या पानाचाही अचूक वेध घेऊ शकत होता. त्याच्या अचूक निशाण्यामुळे त्याच्या मनात प्रचंड गर्व निर्माण झाला. तो प्रत्येकाला आव्हान द्यायचा की माझ्यासारखा तिरंदाज या जगात कोणीच नाही. गावाबाहेर डोंगरावर एका झैन गुरूंचा आश्रम होता. तो तरुण धनुर्धर तिथं गेला आणि गुरूंना म्हणाला, महाराज, तुमच्या आश्रमातील कोणताही शिष्य माझ्याशी धनुर्विद्येत स्पर्श करू शकत नाही, मीच सर्वश्रेष्ठ आहे. ते वृद्ध गुरु शांतपणे हसले. त्यांनी त्या तरुणाला सोबत घेतलं आणि डोंगराच्या एका उंच कठड्यावर नेलं. 2 महाकाय कड्यांच्या मध्ये खोल भयंकर दरी होती आणि त्या दरीवर एक जुना थरथरणारा लाकडी ओंडका पूल म्हणून ठेवला होता. गुरु त्या थरथरणाऱ्या ओंडक्याच्या अगदी मध्यभागी जाऊन उभे राहिले. खाली 1000 फूट खोल दरी दिसत होती. गुरुंनी शांतपणे आपल्या पाठीवरून धनुष्य काढलं आणि दरी पलीकडील एका झाडाच्या फळाचा अचूक वेध घेतला. नंतर ते मागे आले आणि तरुणाला म्हणाले, आता तुझी पाळी. तो तरुण त्या ओंडक्यावर गेला पण खाली पाहताच त्याचे पाय भीतीने थरथर कापू लागले, हात लटपटू लागले आणि त्याच्या हातून धनुष्य गळून पडले. तो कसा बसा रांगत मागे आला तेव्हा ते गुरु हसून म्हणाले, बाळा, धनुष्य चालवण्याचं तंत्र शिकणं सोपं असतं पण संकटाच्या दरीवर उभे असताना मनाचा तोल सांभाळणं आणि चित्त शांत ठेवणं हा संयम असतो. जोपर्यंत स्वतःच्या मनावर ताबा नाही तोपर्यंत केवळ कौशल्याला कसलाही अर्थ उरत नाही. तेव्हा तात्पर्य हेच, शिक्षण, संपत्ती किंवा कौशल्य कितीही असलं तरी कठीण परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता असणं हीच माणसाची खरी ताकद आहे. तेव्हा श्रोते हो, आज 3 ऑक्टोबरचा हा शनिवार आपल्याला सांगतो की आयुष्यात धावताना थोडा संयम बाळगणं किती महत्वाचं आहे. आजच्या दिवशी संकल्प करूया. पहिला म्हणजे, आजच्या संयम दिनानिमित्त स्वतःमधील एका वाईट सवयीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करा. आज दिवसभरात कोणावरही चिडू नका, गाडी चालवताना घाई करू नका आणि जिभेवर संयम ठेवा. आणि दुसरा म्हणजे, वीकेंडला सोशल मीडियाचा अतिवापर टाळून स्वतःच्या कुटुंबासोबत, मुलांसोबत प्रत्यक्ष खेळा, गप्पा मारा आणि खळाळून हसा.
खरी शुभता कोणत्याही नक्षत्रात नसते, ती आपल्या शांत चित्तात आणि संयमी वागण्यात असते. जोपर्यंत तुमचं मन स्थिर आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयुर्वेदमध्ये इथेच थांबूया. मी आरजे शुभांगी आपली रजा घेतेय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. मीपणा ठेवून देवाकडे पाहणाऱ्यास त्याची प्राप्ती होत नाही. देवाला आपण जाणू म्हणून तो जाणला जाईल का? मला ब्रह्म कळले म्हणून शब्दाने सांगितले तर ब्रह्म कळले असे होत नाही. जो ब्रह्म कळले असे म्हणतो त्याला खरे म्हणजे काहीच कळले नाही. ते कळून घेऊ म्हणून कळत नाही, ते न कळतच कळते आणि मग मला कळले ही भावनाच तिथे राहत नाही. मी ब्रह्माला ओळखीन असे म्हणून जो देवाजवळ गेला त्याला काहीच प्राप्ती होणार नाही. मीपणाने जो देवाला पाहू जातो त्याला देवाची प्राप्ती होत नाही. आपला अहंकारच देवाच्या प्राप्तीच्या आड येतो आणि तो बरोबर घेऊनच जर आपण देवाला शोधू लागलो तर तो कसा सापडेल? आपल्या आणि देवाच्या मध्ये आपल्या अहंकाराचा पातळ पडदा असतो आणि तो असल्यामुळे आपल्याला देव दिसत नाही. तो दूर करा म्हणजे देव दिसू लागेल. व्यापार चांगला चालला नाही म्हणजे मग विचारायला येता की तुम्ही व्यापार करायला सांगितला पण चांगला चालत नाही. पण त्याचबरोबर नामस्मरण करायला सांगितले होते आणि ते करत नाही हे मात्र सांगायचे नाही. नामस्मरण केल्याने व्यापारात बिघाड येईल का? तुम्ही म्हणाल की आमच्या संसारात तुम्ही बिघाड करायला सांगता, परंतु मी बिघाड करायला सांगत नसून माझ्या सांगण्यावरून तुम्ही नामस्मरण केले तर उलट तो चांगलाच होईल. काळजी न करता संसार करा. रामाला जे करायचे ते तुम्ही काही केले तरी करायला तो चुकत नाही, मग काळजी करून तरी काय होणार आहे? जे भोगायचे ते कष्टाने भोगण्यापेक्षा आनंदाने भोगलेले काय वाईट? जे जे आघात होतील ते त्याचे म्हणून त्याच्याकडे पाठवावेत. आपल्याला त्यांच्याशी कर्तव्य नाही असे समजत जावे. आपल्याला नवस करायचा असेल तर असा करावा की मला तू ज्या स्थितीत ठेवशील त्या स्थितीत आनंद दे, म्हणजे मला समाधान राहील. दुसरे काही मागण्याची इच्छाच होऊ देऊ नको असे मागावे, म्हणजे आपल्याला त्याचे होऊन राहता येईल. मनुष्याची शांती बिघडायला जगामध्ये दोनच कारणे आहेत. एक म्हणजे आपल्याला हवे ते न येणे आणि दुसरे म्हणजे आपल्याला नको ते येणे. या दोन्हीपैकी आपल्या हातामध्ये एकही नाही, मग आपण दुःख का करावे? भगवंताच्या नामाची एकदा गोडी लागली ना की सर्व काही साधते. नाम अभिमानाचा नाश करते. नामाने हवे नकोपणाची बुद्धी होत नाही. साधू संतांनी आवर्जून सांगितलेले हेच नाम तुम्ही सतत घेऊन समाधानाचा शाश्वत ठेवा मिळवा. आजचे बोधवचन. भगवंताजवळ असे काही मागा की पुन्हा दुसरे काही हवेसेच वाटणार नाही. जानकी जीवन स्मरण.

कृषि संदेश। नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण थोडं वेगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेगळा विषय या अर्थानं की संतुलित आहार जर असेल तर शरीर संतुलित राहतं, आणि संतुलित शरीर जर असेल तर आपण आपली नेहमीची कामं अधिक प्रभावशाली करू शकतो। तर आहारातली एक महत्त्वाचा घटक म्हणजे लोणचं, आणि लोणच्याचं नाव काढलं की जिभेवर पाणी सुटलंच म्हणून समजा। तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील गृहविज्ञान शाखेनं आल्याचं लोणचं तयार करून ते चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांपर्यंत पोचाव यासाठी प्रयत्न करणं सुरू केलेलं आहे। तर हे नेमकं आल्याचं लोणचं कसं तयार होतं आणि त्याशिवाय आल्यापासून कँडी कशी तयार होते याविषयी आपण थोडंसं विचार करणार आहोत। आल्याच्या किसाचं लोणचं तयार करण्यासाठी आल्याचा किस साधारणतः 500 ग्रॅम, लिंबू रस 125 मिली, त्याचबरोबरीने मसाला पदार्थ तिखट 30 ग्रॅम, मीठ 150 ग्रॅम, हळद 10 ग्रॅम, सोप 20 ग्रॅम, मोहरी डाळ 75 ग्रॅम, मेथी 4 ग्रॅम, तेल 300 मिली आणि हिंग चवीनुसार साधारणतः एवढं साहित्य लागतं। सर्वप्रथम आलं जे आहे ते स्वच्छ करून घ्यावं आणि किसून त्याचं संपूर्ण साल काढावी। साल काढलेल्या आल्याचा बारीक किस करून घ्यावा। मसाल्यामधील सोप, मेथी, मोहरी चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावी, त्याची बारीक पूड तयार करावी। त्याचबरोबर सर्व मसाल्याचे पदार्थ सुद्धा बारीक करून घेतले पाहिजेत। तेल गरम करून त्यात थोडा हिंग मिसळला पाहिजे। तेल थंड झालं की बारीक केलेला संपूर्ण मसाला तेलात मिसळावा। त्यानंतर मसाल्याचं मिश्रण व आल्याचा किस एकत्र करून लिंबाचा रस त्यात मिसळावा। संपूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलं पाहिजे। एकत्र केलेलं मिश्रण रुंद काचेच्या बाटलीत धरावं आणि काही दिवसात आल्याचं लोणचं तयार झालेलं राहील, आपण ते चवीनं खावं। आल्यापासून जसं लोणचं तयार केलं जातं तसं कँडीसुद्धा उत्तम प्रकारची होऊ शकते। तर कँडी तयार करण्यासाठी आल्याचे काप 1 किलो, साखर 1 किलो, सायट्रिक ॲसिड 5 ग्रॅम आणि पाणी हे घटक लागतात। कँडी तयार करण्यासाठी सर्वप्रथम आलं स्वच्छ करून घ्यायचं, त्याची साल काढून घ्यायची, नंतर त्याच्या आवडीनुसार गोल किंवा लांब काप करून घ्यायचे। काप 10 ते 15 मिनटं ब्लिचिंग करून घेतले पाहिजेत। त्यानंतर हे जे काप आहेत ते 20 ते 25 मिनटं हवेत उघड्यावर ठेवायची। वाळल्यानंतर कापाच्या वजनाइतकी साखर आणि 5 ग्रॅम सायट्रिक ॲसिड घ्यायचं, त्याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आणि त्या पाकात हे आल्याचं काप टाकायचे। हे मिश्रण 24 तास

0: परडा येथील गुरुविज्ञान शाखेचे कार्यक्रम सहायक आहेत. त्यांच्याशी जर तुम्ही संपर्क केला तर आपल्याला अधिक चांगल्या प्रकारची माहिती मिळू शकते. तर या पद्धतीने आवश्यकतेनुसार आवळ्याचं लोणचं आणि कंजी तयार करा. नमस्कार.
1: कृषी संदेश.

0: सर्वानुभूती भगवत दर्शन।
1: वेदांत शिकवतो ते हे, तुम्ही जे जग अनुमानानं कल्पिलं आहे त्या जगाचा त्याग करा, कारण तुमचं अनुमान हे अत्यंत अल्प एकदेशी अनुभवांवर आधारलेलं आहे, ते अत्यंत दुबळ्या तर्कावर आधारलेलं आहे, तुमच्या स्वतःच्या दुबळेपणावरच आधारलेलं आहे। ह्या असल्या अनुमानानं उभारलेल्या जगाचा त्याग करा, ज्या जगाचा आपण आजवर विचार करत आलो आहोत, ज्या जगाला आपण इतके दिवस जळूप्रमाणे चिकटून आहोत, ज्याच्यावर आपली इतकी आसक्ती आहे, जे आपणच निर्माण केलेलं लटकं जग आहे, त्याचा त्याग करा। डोळे उघडा आणि बघा की आपण समजत असलेलं जग मुळी कधी अस्तित्वातच नव्हतं, ते तर आपल्याला पडत असलेलं स्वप्न होतं, ती माया होती। मायेनं झपाटल्यामुळे आपल्याला तो जगत भ्रम दिसत होता, सदा अस्तित्वात होता स्वयं तो प्रभूच, तोच मुलाबाळांमध्ये, तोच पत्नीत, तोच पतीत, तो चांगल्यात, तोच वाईटात, तोच पापात आणि तोच पाप्यातही विराजमान आहे, जीवनातही तोच आणि मरणातही तोच खेळत आहे। महाभयंकर विधान खरंच, पण वेदांत हे सप्रमाण सिद्ध करून दाखवू इच्छितो, हेच सगळ्या जगाला शिकवू इच्छितो, हे सगळ्यांना हाकारून सांगू इच्छितो। वेदांताची सुरुवातच मुळी इथून होते। अशा रीतीनं सगळ्या वस्तूंकडे ब्रह्मदृष्टीनं बघितल्यामुळेच आपण जीवनातील सर्व आपत्ती आणि दुःख टाळू शकू। कशाचीही इच्छा धरू नका, वासना बाळगू नका। आपण कष्टी कशामुळे होतो? आपल्याला भोगाव्या लागणाऱ्या समस्त दुःख दैन्याचं कारण आहे वासना। तुम्ही कसली तरी वासना धरता, ती वासना पुरी होत नाही आणि परिणाम दुःख। वासना नाही तिथे दुःखही नाही, पण या बाबतीत सुद्धा गैरसमज होणं शक्य आहे। माझ्या या विधानाचा भलताच अर्थ घेतला जाणं शक्य आहे, म्हणून वासना सोडून देणं आणि त्या योगे सर्व दुःखांपासून सुटणं म्हणजे खरोखर काय हे नीट उलगडून सांगणं आवश्यक आहे। या भिंतींना देखील काही वासना नाही आणि म्हणून त्यांना तज्जन्य दुःखही भोगावं लागत नाही, खरंय, पण म्हणूनच त्यांचा कधी विकासही होत नाही। ह्या खुर्चीला काही वासना नाहीत म्हणून तिला कधी दुःखही भोगावं लागत नाही, पण ती नेहमी खुर्ची ती खुर्चीच राहते। सुख उपभोगण्यातही गौरव आहे आणि दुःख उपभोगण्यामध्येही गौरव आहे। साहसपूर्वक म्हणायचं झालं तर म्हणता येईल की दुःखामध्ये उपयुक्तता देखील आहे। आपल्या जीवनात दुःखाचा केवढा तरी उपयोग आहे। दुःख आपल्याला केवढे महान धडे शिकवतं हे आपण सगळेच जण जाणतो। आपापल्या जीवनात आपण असल्या शेकडो गोष्टी केल्या आहेत की ज्या केल्या नसत्या तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं, पण त्याचबरोबर त्यांनी आपल्याला अमोल धडे दिलेत हेही तितकंच खरं नाही का? माझ्या स्वतःविषयीच बोलायचं झालं तर मी तरी अगदी निसंकोचपणे म्हणू शकेन की माझ्या आयुष्यात मी थोडंसं चांगलं आणि बरंचसं वाईट केलंय याचा मला आनंद वाटतो। मी काही बरोबर केलंय याचा मला आनंद वाटतो आणि मी पुष्कळ चुका केल्या आहेत याचाही मला आनंद वाटतो, कारण त्यातील प्रत्येकीपासून मला केवढा तरी अनमोल धडा मिळत गेलेला आहे। आज या घटकेला मी जे काही आहे ते म्हणजे माझ्या आजवरच्या समस्त कृत्यांचं आणि विचारांचं फळ होय। माझ्या प्रत्येक कृत्याचा आणि माझ्या प्रत्येक विचाराचा माझ्यावर परिणाम झाला असून त्या परिणामांनीच मी माझ्या प्रगतीचा हा आजचा टप्पा गाठलेला आहे। असो, तर वासना चुकीच्या असतात, त्या वाईट असतात हे आम्हाला सगळ्यांना समजतं, पण वासना सोडून देणं

चा त्याग करणं म्हणजे खरोखर काय हे आपल्यापैकी फार थोडे जण नीट जाणत असतात. वासना सोडून दिल्या तर मग ही जीवनयात्रा तरी कशी चालायची? मग दुःखांच्या तावडीतून सुटण्याकरता वासनांचा त्याग करणं हा उपाय आत्महत्येचाच प्रकार ठरणार नाही का? कारण त्यामुळे वासनांबरोबरच माणसाचाही शेवट अवश्यंभावीच म्हणावायाचा. पण वस्तुतः तसं नाही. या समस्येचं उत्तर असं आहे, तुम्ही धनदौलत बाळगू नये असं नाही. तुम्ही आवश्यक त्या नव्हे चैनीच्याही वस्तू बाळगू नयेत असंही नाही. आवश्यक ते नव्हे त्याहीपेक्षा हवं तितकं अधिक तुमच्याजवळ खुशाल असू द्या. फक्त सत्य काय आहे ते जाणा आणि त्याचा साक्षात्कार करून घ्या. धनसंपत्ती ही वस्तुतः तुमच्या माझ्या कोणाच्याही मालकीची नाही, म्हणून तिच्याविषयी मालकीचा बोध, माझेपणाची भावना बाळगू नका.

श्रोते हो, रेडिओ मनभावनच्या कार्यक्रमांबद्दल आपले अभिप्राय देण्यासाठी आम्हाला फोन करा 9284449433 या क्रमांकावर, किंवा व्हॉट्सअप करा 9922337361 या क्रमांकावर.

सज्जना भक्ति पंथे चिजावे तरी श्री हरि पाविजे तो स्वभावे जनी निंद्यते सर्व सोडो निद्यावे जनी वंद्यते सर्व भावे करावे जय जय रघुवीर समर्थ। मित्रांनो, मागच्या भागात आपण मन या विषयावर चर्चा केली, चिंतन केलं, मंथन केलं। समर्थ रामदास स्वामी मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, भक्तिपंथ मनाला समजावतायत, हे मना भक्तिपंथानी तुझा। भक्तिपंथ म्हणजे काय आणि भक्तिपंथाने गेल्यावर काय होईल हे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत। भक्ती काय भक्तीच्या त्या वाटा मजो दाबाव्या सुभटा। भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती। भक्ती पंथ आहे, भक्ती साध्य नाहीये, भक्ती पंथ आहे, भक्ती मार्ग आहे। या मार्गावरनं चालत गेल्यानंतर साध्य काय करायचे ह्याच्यावर आपण चिंतन करायला पाहिजे। सुरुवात आहे, कुठल्याही गोष्टीची सुरुवात वाटचाल जी आहे ती एका ठिकाणाहून सुरुवात होते आणि इप्सित स्थळी जे गोल आपण फिक्स केलेले आहेत त्या गोलपर्यंत आपल्याला घेऊन जाते। मग आपल्या जीवनात गोल काय फिक्स करायचे त्याच्यावर आपण विचार करायला पाहिजे। भक्तिपंथ काय मिळवायचे, भक्ती करून आपल्याला काय मिळवायचे हे आपण ठरवायला पाहिजे। आणि म्हणून मना सज्जना भक्तिपंथेचे जावे। आणि जेव्हा भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योतीची, भक्ती जेव्हा पूर्ण होते, वाटचाल त्याची संपते, तेव्हा ज्ञान मिळतं। भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती, काकडा ज्योती म्हणजे ज्ञान प्रकाश। आणि हा प्रकाश जेव्हा मिळतो तेव्हा जीवनाची इति

0: तिसरीत जातो, कुणाला ग्रॅज्युएट व्हायचं असतं, कुणाला पीएचडी करायचं असतं. प्रत्येकाचा वकूप, प्रत्येकाची कपॅसिटी, प्रत्येकाची अपेक्षा आणि प्रत्येकाची इच्छा, त्याप्रमाणे मार्ग निश्चित होतो. म्हणून मना सज्जना भक्तिपंथेची जावे, मग काय होईल? तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. श्रीहरी परमात्मा परमेश्वर याची प्राप्ती होईल, पण ती कशी होईल? पाविजे तो स्वभावे, आपल्या आपल्या स्वभावाप्रमाणे त्याची प्राप्ती होईल. हे थोडासा जेव्हा मी विचार करत होतो, चिंतन करत होतो, तेव्हा मला वाटलं की समर्थांना याच्यातनं काहीतरी संकेत द्यायचा आहे. भक्तिपंथेचे जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. पाविजे तो स्वभावे म्हणजे प्रत्येकाच्या हातात पिशवी आहे, प्रत्येकाच्या हातात भांड आहे आणि तो अमृत घ्यायला गेलाय. कोणाचं भांड छोटं आहे, कोण चमचा घेऊन आले, कोण वाटी घेऊन आले, कोण मोठं भांड घेऊन आले, प्रत्येकाच्या भांड्यात भांड भरून अमृत मिळाले. भांड छोटं आहे, अमृत कमी आहे. भांड मोठं आहे, अमृत जास्त आहे. ही कपॅसिटी जी आहे प्रत्येकाची, ती वाढवू शकतो, पण नाही वाढवली तर भक्तिपंथेचे जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, हा स्वभाव बनतो. माझा स्वभाव मी प्रत्येकाकडे कसा बघतो याच्यापेक्षा स्वतःकडे कसा बघतो त्याप्रमाणे माझा स्वभाव ठरतो, स्वच्या प्रतिभाव. आणि मग मला हरी मिळतो. भक्तिपंथेचे जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. मग तो मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर जनी निंदते सर्व सोडून द्यावे. जनी निंदते, काय काय निंद्य आहे? जनात बऱ्याचशा गोष्टी निंद्य आहेत, पण आपण त्या वंद्य करायचा प्रयत्न करतोय. साधी छोटी गोष्ट आहे चातुर्मास, जनी निंद्य. निंद्य काय काय आहे चातुर्मासात प्रत्येकाला माहिती आहे, पण तरीही ते निंद्य जे आहे त्याला आपण वंद्य करायचा प्रयत्न करतो. स्टेटस सिंबल झालाय तो. आणि म्हणून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या जनात निंद्य आहेत, आणि म्हणून समर्थ म्हणतात जनी निंद्य ते सर्व, छोट एक दोन नाही सर्व सोडून द्यावे. आणि जनी वंद्य ते, जे जनात वंद्य आहे वंदनीय आहे ते सर्व भावे करावे. आणि जेव्हा आपण निंद्य सोडून वंद्य भावे करावे म्हणजे भाव पूर्ण करू, तेव्हा मनुष्याची प्रगती होईल आणि इप्सित स्थळी तो जाऊ शकेल. जीवनातले गोल जे आहेत ते साध्य करू शकेल. मित्रांनो, आज हा मनाचा श्लोक पहिला, जे गणाधीश हा खरा पहिला, पण ती नमन होता. आणि खरा मनाचा श्लोक जो आहे मना सज्जना पहिला, आज पूर्ण झाला. पूर्ण होऊ शकत नाही, आपण चिंतन याच्यावर थांबवलंय. आता उरलेलं काम आपल्याला करायचंय, आपण त्याच्यावर चिंतन आणि मंथन करून ते अंगी बाणवायचा प्रयत्न करायचा आहे. आज गुरुपौर्णिमा, आणि गुरुपौर्णिमा निमित्त आपण सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करा.
1: हाय, मी आहे आरजे विभूती आणि आपण ऐकत आहात रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग.
2: Human Bhavan 90.8 FM, always heart touching.
3: आपण ऐकत आहात रेडिओ वत्सगुरूंचं प्रसारण. श्रोते हो, आता वेळ झाली आहे कृषी कार्यक्रमाची. किसानों की बात रेडिओ वत्सगुरूं के साथ.

0: कृषि विभाग महाराष्ट्र शासन आत्मा आणि रेडिओ वत्सगुण द्वारा प्रसारित कृषि कार्यक्रम श्रृंखला ऐकत रहा रेडिओ वत्सगुण 90.8 FM वर आवाज वाशिमचा वाशिमचा।
1: नमस्कार श्रोते हो, आदिवासी दिवस आणि या संदर्भात मेळघाट मधले आमचे एक मित्र आहेत, एक दोस्त आहेत, त्यांचं नाव आहे ऋषिकेश खिल्लारे सर, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। तर नमस्कार खिल्लारे सर।
2: नमस्कार सर।
1: नमस्कार नमस्कार। काय म्हणता सर, सध्या पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे?
2: मेळघाट मध्ये अतिशय पाऊस आहे, सगळीकडे जलमय वातावरण झालेलं आहे आणि या जलमय वातावरणातूनच मी सर्व वस्तागोलमच्या प्रेक्षकांशी बोलत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि मेळघाट मध्ये कशी डेव्हलपमेंट होत आहे याचं हे अत्यंत चांगलं उदाहरण आहे।
1: बर,
2: एवढं पाणी आणि पूरजन्य परिस्थिती असताना सुद्धा मी तुमच्याशी कम्युनिकेशन करत आहे।
1: बिलकुल बिलकुल, तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। वत्सगुलमच्या सर्व श्रोत्यांतर्फे विशेष आभार आपले आम्ही व्यक्त करत आहोत। आणि सर, ह्या पावसामुळे तिथलं वातावरण जे नैसर्गिक जे सगळे देखावे असतील किती सुंदर वाटत असतील मेळघाटमध्ये?
2: सर, अतिशय सुरेख वातावरण आहे, इथली फूड रान फुलं, त्याच्यानंतर रान भाज्या आता आलेल्या आहेत, वेगवेगळ्या पक्ष्यांचं आगमन मेळघाट मध्ये झालेलं आहे, अतिशय निसर्गरम्य आणि पावसाचे धबधबे तर काय विचारू नका, म्हणजे अतिशय नंदनवनात राहिल्याचं फिलिंग आम्हा सर्वांना येत आहे।
1: एक वेगळाच आनंद असतो नाही का निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून, वेगवेगळे तुम्ही पक्ष्यांची जे उल्लेख केलेला आहे तर वेगवेगळे पक्षी या दिवसामध्ये एक वेगळा आवाज त्यांचा आहे की नाही?
2: अगदी अगदी।
1: आणि त्यामध्ये मध्ये मध्ये पावसाचे आपले पाण्याचे जे झरणे असतात माळावरती, हे ते एक म्हणजे नयनरम्य असं ते दृश्य असते नाही का?
2: अतिशय रम्य हे सगळं वातावरण आहे आणि महत्वाचं म्हणजे काय, आमच्या सायकोलॉजी मध्ये इरफानचा एक लॉ आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तुमची लाईफस्टाईल जेवढी फास्ट असेल तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी आणि एक्सलन्स हा कमी होतो, आणि तुमची लाईफस्टाईल जेवढी निसर्गप्रिय संत आणि शांत असेल तेवढी तुमची क्रिएटिव्हिटी आणि इंटेलेक्च्युअल कपॅसिटीज वाढतात। मला असं वाटतं की हा एरिया त्यासाठी खूप चांगला आहे आणि त्याच्यामुळे नवीन नवीन संशोधन करणाऱ्यांसाठी, लेखकांसाठी, चित्रकारांसाठी आणि देशहिताचं किंवा राष्ट्रनिर्मितीचं चिंतन करणाऱ्या लोकांसाठी मेळघाट हे अतिशय सुपीक क्षेत्र आहे, त्यामुळे अशा लोकांनी या काळात मेळघाट सारख्या ठिकाणी राहून देश चिंतनाचं, देश हिताचं, संस्कृतीचं काम करणं, लिखाणाचं काम करणं मला असं वाटतं की खूप चांगलं राहील या सगळ्या क्षेत्रामध्ये।
1: तुमचं हे जे मेळघाट आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही जे वर्णन केलेलं आहे त्या एरियाचं, तर एक उत्तम असं ठिकाण आहे या सर्व गोष्टी करण्यासाठी, नाही का?
2: बिलकुल सर, बिलकुल।
1: खिल्लारे सर, तुम्ही एक पोस्ट टाकलेली आहे 2000 सालाची गोष्ट, त्यामध्ये एक नमूद केलेली आहे की आपले आदरणीय जे कलाम सर होते हा, त्यांच्यासमोर 25 युवक होते जे संशोधक होते आणि कलाम सर त्या ठिकाणी त्यांना स्वतःचा अनुभव सांगत होते की अग्नी मिसाईल बनवताना काय काय त्यांना अडचणी आल्यात
2: आणि बरोबर,
1: आणि त्यानंतरही त्या अडचणीतून मार्ग काढून त्यांनी ते अग्नी मिसाईल जे आहे ते यशस्वी करून दाखवलं, म्हणजे आहे की नाही? थोडक्यात त्यांनी असं सांगितलं की तुमची मेहनत, तुमचं प्रत्येक काम हे लँडमार्क केव्हा ठरतं, जेव्हा तुम्ही यशस्वी होणार, आणि तुम्ही यशस्वी नाही झाला तर मग तुमचं हे सगळंच काम शून्य हे असं होऊन जाते। दुसरं एक उदाहरण तुम्ही त्या ठिकाणी डॉक्टर रघुनाथ माशलेकरांचं दिलेलं आहे तुम्ही, की डॉक्टर रघुनाथ म्हणत होते की शिक्षण आणि नेतृत्व विकास हे महत्त्वाचे आहे पण लुप्त होणारी संस्कृती आणि पारंपरिक ज्ञान जे आहे याचं जतन सुद्धा तेवढं महत्त्वाचं आहे, हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे की? आणि मला वाटतं तुम्ही हाच धागा धरून तुम्ही हा जो कोकरू भाषेसाठी जे प्रयत्न सुरू केले मला वाटतं तिथूनच तुम्हाला प्रेरणा मिळाली असावी कदाचित।
2: येस सर, कारण कोरकू हा भारतातील खूप महत्त्वाचा ट्राईब आहे, जनसमुदाय आहे, आणि यांच्याबरोबर काम करताना या कल्चर बरोबर काम करताना त्याची अनेक गोष्टी आपल्याला उलगडत जातात. आता राहिला प्रश्न कोरकू मध्ये काम करण्याचा किंवा राहिला प्रश्न माशेलकर आणि कलाम सरांचा, तर त्या दोघांचं व्हिजन एकदम क्लिअर होता.
1: बरोबर,
2: दोघही अतिशय प्रामाणिक आणि उच्च बुद्धिमत्ता असलेले शास्त्रज्ञ आहेत आणि देशहिताचा अहोरात्र चिंतन करणारे आणि त्या पद्धतीने कृती करणारे हे दोन्ही शास्त्रज्ञ आहेत.
1: बरोबर आहे,
2: ज्यांनी भारताला एक वेगळ्या पातळीवरचं स्थान दिलं. कलाम सरांना सगळे ओळखतात, माशेलकर सरांना फार कमी लोक ओळखतात किंवा कलामांपेक्षा कमी लोक ओळखतात. पण माशेलकर सरांचे एक उदाहरण देईल, त्यावेळेस अमेरिकेने हळदीचं पेटंट घेतलं होतं, म्हणजे अमेरिका हळदीचं पेटंट घेत होती. त्यावेळेस माशेलकर एनसीएलचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ज्या पद्धतीने हळदीचं पेटंट भारतात यावं याच्यासाठी जी लढाई लढली ती अतिशय महत्वाची होती. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने पेटंट लिटरसी आणि ट्रॅडिशनल नॉलेज हे सगळं 80-90 दशकामध्ये हे सगळं मोठं अभियान त्यांनी चालवलं आणि त्याच्यामुळे आज जगातील सर्वात जास्त पेटंट ट्रॅडिशनल नॉलेजचे भारताच्या नावे आहेत.
1: तर
2: त्याच्यामुळे हे सगळं जे क्रेडिट आहे ते माशेलकर सरांना जातंय. आणि इरफान सर, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की हे जे ट्रॅडिशनल नॉलेज आहे हे सर्व मौखिक स्वरूपात आहे, मौखिक आहे सगळं. आणि त्याच्यामुळे होत आहे असं की ही जी जुनी पिढी आहे जी 60-80-90 आत्ता आहे ही पिढी गेल्यानंतर ह्या सगळे जे नॉलेज आहे, मी तर याला असं म्हणतो की ह्या सर्व नॉलेज बँक्स आहेत. एक व्यक्ती गेला म्हणजे त्याच्या बरोबर आपलं खूप मोठं लायब्ररी किंवा नॉलेज बँक आपली लुप्त होत आहे. आणि दुर्दैवाने आज याच्याकडे फार कमी लोकांचं लक्ष आहे. इवन शास्त्रज्ञांचं सुद्धा कमी आहे, कारण या पद्धतीने काम करण्यामध्ये ना सरकार सपोर्ट करत ना समाज सपोर्ट करत, कारण हे सगळं चटकन दिसणारं काम नाही.
1: बरोबर बरोबर,
2: कारण हे सगळं इंटेलेक्च्युअल लेवलवरती ते काम चालतं, ज्याचे परिणाम आज नाही दिसणार. 2050 आसपास ज्यावेळेस भारतामध्ये मोठे क्रायसिस निर्माण होतील किंवा जगामध्ये एकूणच क्रायसिस निर्माण होतील, त्यावेळेस हे सर्व जे ज्ञान आहे हेच आपल्याला तारणार आहे. आणि भारत हा पारंपरिक ज्ञानाच्या भरोश्यावरती जगावरती राज्य करणार आहे हे आम्ही कोणीही विसरता कामा नये.
1: अगदी बरोबर सर. आता तुम्ही एकदम महत्वाची माहिती सांगितली की हे बुद्धिजीवी लोकांचं काम आहे आणि तेच हे सगळं काम करत असतात, नाही का?
2: बरोबर.
1: आता तुमचं जे कार्यक्षेत्र आहे, शिक्षण आहे, पर्यावरण आहे, सक्षमीकरण आहे आणि शक्ती, असं तुमचं एक थोडक्यात सांगता येईल. आणि तुम्ही एक महत्वाचा असा एक शब्द फोड केलेली आहे, राईज या शब्दाची तुम्ही फोड केलेली आहे.
2: बरोबर.
1: आर पासून रिसर्च केलेलं आहे, आय पासून इन्व्हेन्शन केले आहे, एस पासून सर्व्हिसेस केलेली आहे, ई पासून एज्युकेशन. तर मला सविस्तर असं सांगता येईल की रिसर्च बद्दल थोडं सविस्तर सांगा आमच्या श्रोत्यांना, कशा प्रकारचा
2: नक्की सर. सगळ्यात महत्वाचं असं आहे की राईज फाउंडेशनची निर्मिती ही फार वेगळ्या हेतूने आणि विचाराने आम्ही सगळ्या लोकांनी केलेली आहे.
1: बरोबर आहे.
2: याच्यामध्ये सर महत्वाचं असं होतं की ज्यावेळेस आम्ही राईज बद्दल विचार करत होतो त्यावेळेस खूप बारकाव्याने आणि खूप फोकसली आम्ही सगळ्यांनी विचार केला होता. आता राईजचे हे जे तुम्ही वाचले हे 4 सेक्टर्स आहेत.
1: बरोबर आहे.
2: म्हणजे त्यामध्ये रिसर्च आहे, इनोव्हेशन आहे, सर्व्हिसेस आहे आणि एज्युकेशन आहे.
1: बरोबर आहे.
2: पण राईज इटसेल्फ अ 1 एक्रॉनिक नेम.
1: बरोबर आहे, राईज आहे
2: कारण आपल्या ऑर्गनायझेशनचं जे नाव आहे ते आहे ऋषी मेळा इंडिजिनियस नॉलेज
1: अच्छा
2: अँड सायंटिफिक एज्युकेशन.
1: अच्छा अच्छा अच्छा अच्छा.
2: तर या नावाचं राईज हे आहे. आणि राईजची कार्यपद्धती जी आहे जी आता तुम्ही मला विचारली ती आहे की रिसर्च, आर फॉर रिसर्च, आय फॉर इनोव्हेशन, एस फॉर सर्व्हिसेस, ई फॉर एज्युकेशन. आणि रिसर्च मध्ये सुद्धा आम्ही असं म्हणतो की वी आर रिसर्च इन द सेक्टर ऑफ मेंटल हेल्थ अँड सायकोलॉजी, इंडिजिनियस नॉलेज,
1: बरोबर,
2: ट्रायबल विजडम इन दॅट आर्ट अँड कल्चर, इट्स अ पार्ट ऑफ अँथ्रोपॉलॉजी बेसिकली.
1: अच्छा.
2: हेरिटेज मॅपिंग अँड इंडॉलॉजी.
1: अच्छा.
2: आणि त्याच्यानंतर आम्ही असं म्हणतो की एम्पॉवरमेंट थ्रू रुरल डेव्हलपमेंट.
1: बरोबर.
2: इनोव्हेशन हे जे सेक्टर आहे त्याच्यामध्ये आम्ही वेगळ्या पद्धतीने काम करतो. सो इनोव्हेशन इन द सेक्टर ऑफ इनोवेटिव्ह लर्निंग अँड स्माइली एज्युकेशन, देन असेसमेंट डोमेस्टिक प्रॉब्लेम्स अँड इनोवेटिव्ह लोकल सोल्युशन्स फॉर दॅट, रुरल डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट सिस्टम्स एम्पॉवरमेंट. सो सर्व्हिस या सेक्टरमध्ये एमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या काय असतात लाईक डिझास्टर मॅनेजमेंट, ह्या एमर्जन्सी सर्व्हिसेस मोडल्या जातात. जसं दरवर्षी पहा मेळघाटमध्ये एक तरी गाव कुठलं ना कुठलं जातं. जसं मागच्या वर्षी आपण सीमाडोर आपत्ती व्यवस्थापन सेवा कार्य केलं, यावर्षी आपल्याला फुलोरीसाठी काम करायला लागलं. आता हरिसालचे काही पुरामध्ये घरं गेले त्यांच्यासाठी आपण काम करत आहोत. आणखी वेगळे वेगवेगळ्या ठिकाणी पावसाने नुकसान झालंय त्यांच्यासाठी काम करत आहोत. तर दीज आर द पार्ट ऑफ सर्व्हिसेस. आणि ह्या सर्व्हिसेसमध्ये पुढे आपण एज्युकेशनल सर्व्हिसेसवरती खूप फोकस देतोय. त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्टिंग अँड गायडन्स, ट्रायबल टुरिझम डेव्हलपमेंट, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट स्कीम्स फॉर ट्रायबल पीपल्स. तर त्याच्यामध्ये मागच्या वर्षी आपण जवळपास सर 800 नागरिकांना वेगवेगळ्या स्कीम्स मिळून दिल्या. त्याच्यामध्ये जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना, काही लोकांना संजय गांधी निराधार योजना, काही लोकांना वृद्धपता पेन्शन योजना, काहींना अटल पेन्शन योजना. सर जो ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटच्या सिस्टीममध्ये बसेल किंवा ज्या योजनेमध्ये तो बसू शकतो, अशा वेगवेगळ्या योजनांचा फायदा अंडर सर्व्हिस याच्यामध्ये आपल्या सर्व टीमने दिलाय. आणि जवळपास 800-850 लोकांचं हे सगळं डेटाबेस आहे. त्याच्यानंतर डोमेस्टिक जे ऍग्रिकल्चर हे आहे त्याच्यावरती आपल्या टीमने काम केलेलं आहे. व्हिलेज डेव्हलपमेंट बद्दल सतत थोडे थोडे काम सुरू असतात. एज्युकेशन वरती आपण फार फोकस काम करत आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलंय की सायकोलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, त्याच्यानंतर प्रायमरी अँड सेकंडरी एज्युकेशन, एन्व्हायरमेंटल सायन्सेस, ट्रॅडिशनल नॉलेज आणि ह्युमॅनिटी, हे खूप महत्वाचं आहे. कारण आज जगामध्ये किंवा भारताचा विचार करूया आपण, तर क्रिमिनल रेट एवढा प्रचंड लेवलवरती वाढलेला आहे. तर मला असं वाटतं की एज्युकेशनमध्ये जे आपलं फेल्युअर झालेलं आहे, की जे मॉरल इथिकल किंवा मॉरल एज्युकेशन देण्यामध्ये 70 वर्षामध्ये आपल्याला जे अपयश आलेलं आहे, क्रिमिनल मेंटॅलिटी किंवा भारतामध्ये होत असलेले मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार आणि जे जे काही निगेटिव्ह गोष्टी होत आहेत, दीज आर द पार्ट ऑफ एज्युकेशन. आणि मला असं वाटतं की हे आपण 70 वर्ष एज्युकेशनमध्ये जे फेल्युअर आहे आपलं,
1: बरोबर आहे, बरोबर,
2: त्याची ही सगळी परिणाम आहे.
1: बरोबर.
2: आणि आदिवासींमध्ये हे दिसत नाही सर. म्हणजे आदिवासी भ्रष्टाचार करत नाही, आदिवासी खोटं बोलत नाही, आदिवासी चोरी करत नाही, आदिवासी भिकारी मागत नाही.
1: वा वा,
2: एवढे जबरदस्त मूल्य. म्हणजे आम्ही शाळेमध्ये सर गाभा घटक शिकतो, आदिवासी ते जगतात. म्हणजे 10 गाभा घटक असं मूल्य शिक्षणाचा दर शाळेत प्रत्येक शाळेमध्ये रोज पहिला तास असतो, जो आदिवासी जन्मापासून अंगी करतो आणि तो तसंच जगतो.
1: क्या बात है, क्या बात है.
2: आणि कोरकू बद्दल तर आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की कोरकू मानवता के साथ ही मानवता का व्यवहार नाही, बल्कि जानवरों के साथ भी मानवता का व्यवहार करता है.
1: क्या बात है, खूप सुंदर, खूप सुंदर.
2: अशी समृद्ध संस्कृती आहे आणि तिच्या बरोबर काम करताना आपण स्वतः समृद्ध होत जातो.
1: अगदी बरोबर सर. तुम्ही आता जे पाहता, तुम्ही आमच्या समोर रेडिओ वसुगुण समोर तुम्ही वाचला, बरेचशी कामं तुम्ही करतायत, भविष्यामध्ये सुद्धा करणार. तुम्ही तिथल्या लोकांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळून दिला. जो व्यक्ती ज्या योजनांसाठी बरोबर असेल, फिट बसत असेल, त्याला ती योजना तुम्ही मिळून दिली. या सर्व कामाबद्दल रेडिओ वसुगुणतर्फे आपले खूप मनापासून अभिनंदन आणि आभार. आता एक तुमची जी ओळख आहे सर, आता या जगामध्ये ध्येय वेडे खूप झालेले आहेत. या ध्येय वेड्यामध्ये कोणी म्हणजे हिमालय पर्वत जी सर्वात उंच जी एव्हरेस्टची जी चोटी आहे त्याच्यावर तो चढला, त्याच्यानंतर कोणी कुतुब मिनार बनवला, कोणी ताजमहल बनवला, कोणी 7 समुद्र जे खाडी असते ते पार केलेली पाहून, वेगवेगळे असे प्रत्येकाला ध्येय असतात आणि त्याचे ते वेडे असतात. तसं तुमचा सुद्धा एक उल्लेख ध्यास वेडा आणि ध्येय वेडा असा आहे खिल्लारे सर म्हणजे. आणि या कामासाठी तुमचं परत एकदा अभिनंदन. आता मला एक असं विचारायचं आहे की आपण मेळघाटमध्ये काम का करावं असं तुम्हाला वाटलं? आपणास याबद्दल प्रेरणा कुठून मिळाली, कशी मिळाली? तुम्ही त्यापूर्वी सांगा सर, तुम्ही कुठले राहणारे, कुठले?
2: सर मी मूळचा सांगवी पाटण, तालुका आष्टी, जिल्हा बीड, मराठवाड्यातलं अतिशय छोटस गाव दोन नदीच्या संगमावरती असणार भैरवनाथ महाराजांचं हे तीर्थक्षेत्र आहे. इथं एक भैरवनाथाचं मोठं जागृत देवस्थान आहे आणि त्याला या पंचक्रोशीमध्ये अतिशय वेगळं असं महत्व आहे. अशा छोट्याशा गावामधून मी मेळघाट पर्यंत प्रवास केला.
1: कसा सुरुवात कशी झाली या प्रवासात?
2: तुम्हाला जे हे केलं की 2009-10 साली पुरा ही योजना होती तर याच्या अंतर्गत आम्ही एसपी कॉलेजमधून काही लोक काम करत होतो आणि नंतर असं वाढत वाढत भारतातील 25 वेगवेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारी लोक जे आम्ही कलाम सरांशी जोडून काम करत होतो. कलाम सरांनी ज्या वेळेस आम्हाला ती जी घटना मी जी तुम्हाला पाठवली किंवा तुम्ही जी पोस्ट वाचली माझी तर त्याच्यामध्ये ते हे सगळं सांगत असताना त्यांनी पुढे सांगितलं की आता फक्त खेड्याकडे चला असं म्हणून आपल्याला चालणार नाही तर खेड्यांचा खेडे म्हणून शाश्वत विकास करणं गरजेचं आहे.
1: बरोबर बरोबर.
2: आणि हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण पुरा सारखी योजना यशस्वी करू. आणि पुरा जर यशस्वी करायची असेल तर तुमच्यासारख्या युवकांना खेड्यामध्ये जाऊन दुर्गम क्षेत्रामध्ये जाऊन निरंतर कार्य करण्याची हिंमत ठेवायला लागेल.
1: बरोबर.
2: आता माझ्यासाठी हे जे वाक्य होतं हे फार वेगळं होतं किंवा फार भिडणार होतं कारण बापूंनंतर मिसाईल मॅननी खेड्याकडे जाण्याचा संदेश दिला होता आणि मिसाईल मॅन बापूंच्या एक पाऊल पुढे होते. बापूंनी खेड्यांकडे जायला सांगितलं होतं. मिसाईल मॅननी खेड्यामध्ये गेल्यानंतर काय करायचं याचं पुरा नावाचं एक मोठं व्हिजन डॉक्युमेंट जगासमोर दिलं होतं.
1: बरोबर बरोबर आहे.
2: त्याच्यामुळे गव्हर्नमेंटच्या योजना खेड्यांची शास्त्रीय जैविक ज्या काही घटक आहेत म्हणजे त्याचं लोकेशन्स म्हणा किंवा त्याचे बलस्थान लक्षात घेऊन कसे डेव्हलप करायचे याचंही खूप मोठं वर्णन त्यांनी केलं होतं आणि अशासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजनांचा भारतातला अभ्यास केला होता.
1: बरोबर.
2: तर हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं आणि मेळघाटच का याचं ज्या वेळेस मी हे करत होतो त्यावेळेस सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की मेळघाटमध्ये कोरकू भिलाला गोंड त्याच्यानंतर पारडी आणि ओझा अशा 5 आदिवासी कम्युनिटी एकत्र राहतात. बरं.
1: अच्छा.
2: आणि ह्या सगळ्या कम्युनिटीची भाषा भूषा भेद भजन भोजन भवन सगळं डिफरंट आहे. म्हणजे मेळघाटाच्या सिपना आणि तापीच्या काठावरती 5 संस्कृती 317 गावांमध्ये अतिशय प्रगल्भपणे एकत्र राहतात. म्हणजे समन्वय त्याच्यानंतर यांच्यामध्ये असणारी सहजता यांच्यामध्ये असलेला एकमेकांबद्दलचा आदर म्हणजे भाईचारा या शब्द कळायचा असेल आणि कोणाला जर जिवंतपणे तो समजून घ्यायचा असेल तर त्यांनी या मेळघाटात राहणं आवश्यक आहे.
1: बापरे.
2: एवढा आदर एकमेकांबद्दल एवढे सण प्रत्येकाचे सण वेगळे उत्सव वेगळे आणि विशेष म्हणजे पूर्ण गाव मिळून कुठल्याही समाजाचा सण जो आहे तो खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.
1: पाची कम्युनिटी मधलं वा वा. म्हणजे खरी सर ही खरी राष्ट्रीय एकात्मता तुमच्या मेळघाटामध्ये मला दिसून येते.
2: अगदी अगदी. आणि दुर्दैवाने ह्या सगळ्या ज्या मेळघाटातल्या गोष्टी आहेत ना या कोणी पुढे का नाही आणल्या मला कधी कळतच नाही. म्हणजे आम्ही फक्त कुपोषणाच्या नावाने सगळीकडे म्हणजे ज्याला आम्ही म्हणूयात की ही आमची निगेटिव्ह ओळख आहे किंवा नकारात्मक परिचय आहे हा परिचय सगळ्या जगाला माहितीये पण आज जे आपण बोलत आहोत आज ज्याच्याबद्दल आपण बोलतोय ही सगळी सकारात्मक बाजू आहे ही सगळी बलस्थान आहेत आणि त्या समाजाची आहेत. तर हे खूप महत्वाचं आहे. तर हे एक कारण या ठिकाणी मला दिसत होतं म्हणजे माझ्यासमोर दिसत होतं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं होतं की मेळघाटमध्ये उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू अतिशय एक्स्ट्रीम आहेत.
1: कसं काय?
2: भारतामध्ये हे एकमेव क्षेत्र आहे की जिथं एवढ्या एक्स्ट्रीम प्रमाणामध्ये तिन्ही गोष्टी आहेत. म्हणजे पहा पावसाळ्यात आम्हाला 1200 mm पर्यंत पाऊस जातो. लिटरली दरवर्षीच पूर येतो.
1: अच्छा.
2: यावर्षीचं क्षेत्र थोडस अधिक भयानक आहे. म्हणजे मेळघाटातलं जर अजून एक पूल तुटला ना म्हणजे हरिसालचा म्हणा किंवा हरिसालच्या मागे एक सिमाडो आहे सिमाडोचा या दोघांपैकी एक पूल तुटला ना सर्व मेळघाट बंद होऊन जातो.
1: अच्छा संपर्क तुटला
2: कारण मेन रोड आहे. एवढेच दोन पुलं टिकलेत, बाकी सगळी पुलं वाहून गेलेत ऑलरेडी.
1: अच्छा,
2: त्याच्यामुळे आमच्या जवळपास 70-80 गावांचा संपर्क होत नाहीये. हा धारणी तालुक्याबद्दल बोलतोय मी. चिखलदऱ्यातली चित्र आणि आकडे अजून वेगळे आहेत.
1: अच्छा,
2: तर त्याच्यामुळे या पद्धतीने आता हे झालेलं आहे मेळघाटमध्ये. तर त्याच्यामुळे एक्स्ट्रीम पावसाळ्यात ही स्थिती आहे. थंडीमध्ये आम्ही कधी कधी -4 पर्यंतही जातो. उन्हाळ्यामध्ये आम्ही लिटरली 46-47 असतो.
1: अच्छा,
2: आणि ही जी एक्स्ट्रीमनेस आहे ना, या एक्स्ट्रीम स्थितीमध्ये इथल्या लोकांचं जे जेनेटिकल डेव्हलपमेंट झालेलं आहे हे फार वेगळं आहे. म्हणजे मी क्वचित यांना सुपर ह्युमन सुद्धा म्हणू शकतो. हे जर फॉरेन मध्ये असते तर यांना आत्ता सुपर ह्युमन म्हणून त्यांचं कुठेतरी आयडेंटिफिकेशन झालं असतं. याचं आणखी एक महत्वाचं कारण तुम्हाला सांगतो की मेळघाट मध्ये अनेक लोक असे आहेत की ज्यांचं HB ह्युमोग्लोबिन 1.5-3 मी पाहिलेलं आहे स्वतः.
1: अरे बापरे.
2: आणि अशा जवळपास 1500 लोकांचं हिमोग्लोबिन टेस्टिंग ज्या वेळेस स्वस्थ भारत मिशनच्या माध्यमातून आम्ही केलं त्यावेळेस लक्षात आलं की 2-7, 2-5 मध्ये अनेक लोक आहेत. म्हणजे जवळपास 60% लोक या सगळ्या याच्यामध्ये आहेत. आणि तरीही ते कुठलाही आजार न होता किंवा कुठलाही त्रास न होता नॉर्मल लाईफ जगताय. आम्ही स्वतः चिंतित होतो. डॉक्टरनी तर कपाळाला हात लावला पण त्या व्यक्तीला अजिबात त्याचा काहीही चेहऱ्यावरती म्हणा किंवा मनावरती त्याचा काहीही परिणाम दिसला नाही.
1: म्हणजे रोग प्रतिकार शक्ती त्यांची खूप खूप
2: जबरदस्त आहे. खूप जबरदस्त.
1: सर तुम्ही जे हे सांगत आहात ना की त्यांचं HB हे 1.5 आहे 2.5 आहे किंवा 3 पर्यंत आहे. आपल्या भागामध्ये जेव्हा मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जनरल लोकांचं आपण 13 HB राहिलं तर चांगलं आहे असं म्हणतो. 13
2: इव्हन सर डॉक्टर जे आले होते आमच्याकडे पुण्यातले नामवंत डॉक्टर्स होते दे आर वरीड. ते म्हणतात हाऊ इज इट पॉसिबल. म्हणजे विज्ञानाच्या नियमांना सुद्धा जगाच्या सर्व रिसर्चला प्रश्नचिन्ह निर्माण करणारी हे बिहेवियर्स आहेत किंवा हे रिझल्ट आहे.
1: मी तर असं म्हणेन की हे तुमचे जे सगळे रिसर्च आहेत हे सगळे खोटे ठरतात की काय असं हे यांचं हे HB पाहून.
2: अगदी अगदी. म्हणजे ऍक्च्युली ही कम्युनिटी ही चॅलेंज आहे जगासाठी किंवा विज्ञानासाठी चॅलेंज आहे किंवा तुम्ही तर एक वेगळंच आहे. त्यांच्यासाठी वेगळा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या स्ट्रक्चर आणि हे समजून घेण्यासाठी सायकोलॉजीमध्ये उच्च शिक्षण घेऊन सुद्धा मी आता परत अँथ्रोपॉलॉजीचा विद्यार्थी म्हणून ऍडमिशन घेतलंय.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे
2: कारण कळलं पाहिजे तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याची अर्थ बिहेवियरचे अनालिसिस करता आलं पाहिजे आणि शेवटी शिकत राहणं हे महत्वाचं आहे. सो हे एक कारण त्याच्या मागे होतं. दुसरी गोष्ट आहे हेच असं क्षेत्र आहे की जिथे मला कलाम सरांनी जे स्वप्न दाखवलं होतं ते आणि माशेलकर सरांना ज्या काही चिंता होत होत्या ट्रॅडिशनल नॉलेज याच्या संदर्भामध्ये तर हे सगळ्या प्रश्नांवरती किंवा ह्या दोघांच्याही स्वप्नावरती मला एकत्रित काम करता येणं या ठिकाणी शक्य होतं. कारण 5 समाजामधलं पारंपरिक ज्ञान रोज माझ्या समोर लाईव्ह आहे सर.
1: क्या बात. बरोबर आहे.
2: म्हणजे मी कमी पडतोय हे सगळं जमा करताना आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस कमी असल्यामुळं मी स्वतः कमी पडतोय. आम्ही 12-12, 15-15 तास काम करतोय. आमची टीम काम करते तरी आम्ही कमी पडत आहोत. म्हणजे आम्हाला खूप चांगल्या युवकांची जे पॅशनेबली काम करू शकतात मेळघाटमध्ये येऊन सर्व्हिसेस देऊ शकतात त्यांची आवश्यकता आहे. फायनान्शियल सपोर्ट तर नक्कीच हवाय कारण हे सगळं त्याच्या भरोश्यावरच करतायत. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल आज आपल्याकडे जवळपास 1050 म्हणजे आता पुढे त्याचा उल्लेख येईल आज राईज फाउंडेशनमध्ये आज मितीला एकही पेड वर्कर नाही आहे.
1: वा वा.
2: आणि 1050 लोकांची फौज दिवस रात्र काम करते
1: संशोधनासाठी.
2: दिस इज अवर असेट आणि दिस इज अवर वर्क. मग याच्यापेक्षा मोठा पुरस्कार मला वाटतं कुठलाच
1: नाही. आणि खूप मोठी बाब आहे सर ही. विदाऊट मानधन 1050 लोक युवक त्या ठिकाणी धडपडत आहेत या लोकांसाठी, आदिवासीसाठी, या ट्राईब लोकांसाठी खरंच.
2: आणि या सगळ्यांचं फलित म्हणजे शब्दकोश आहे ज्याच्याकडे आपण आता हळूहळू.
1: सर हे सगळे तुम्ही जे आता वर्णन केलं हे सगळे कारण आहेत तुम्हाला मेळघाट मध्ये घेऊन जाण्यासाठी पुरेशी आहे ना। आता दुसरा एक प्रश्न असा की शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला सगळ्यात मोठ्या अडचणी कोणत्या वाटल्या?
2: सर, शिक्षण आणि संस्कृती याच्यामध्ये काम करताना मला सगळ्यात मोठी जी अडचण वाटली ती आहे की प्रशासनाची व्हिजन क्लिअर नाही आहे, पहिली गोष्ट।
1: अच्छा।
2: दुसरी गोष्ट, आमच्या ज्या योजना निर्माण होत आहेत त्या योजनेमध्ये पण त्या प्रतिकृती येत आहेत। आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे लँग्वेज।
1: बरोबर आहे।
2: भाषा कम्युनिकेशन करण्यासाठी भाषा खूप महत्वाची आहे आणि भाषा हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा ट्रबल पॉइंट होता ज्याच्यावर मला काम करायला लागलं। आणि त्याच्यामुळे आता मी संवाद साधू शकतो कोरकू मधूनही हिंदी मधूनही, तर त्याच्यामुळे आता तो प्रश्न मिटलेला आहे, पण हे खूप महत्वाचं आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की संस्कृती कसं आहे की बऱ्याचदा लोक जे बाहेरून येतात ना तर ते आदिवासींना शिकवायला येतात।
1: बरोबर आहे। बरोबर।
2: मी शिकवायला आलोच नव्हतो, मी अभ्यास करायला आलो होतो आणि मी त्यांच्याकडनं शिकायला आलो होतो। ज्यावेळेस तुमच्यामध्ये शिकण्याचा भाव येतो ना त्यावेळेस तुमचं बिहेवियर हे विनम्र असतं, आदरयुक्त असतं आणि तुम्ही शिकण्याच्या लालसेने सगळ्या गोष्टी करत असतात।
1: बरोबर।
2: आणि हे आदिवासीला कळतं बरं का, असं बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो की नाही आम्ही त्यांना काहीतरी शिकवायला चाललोय तर आम्ही त्यांच्या उद्धाराला चाललोय, अजिबात नाही।
1: बरोबर।
2: आदिवासी आज इतक्या पुढे गेलेले आहेत आपल्या, त्यांना आम्ही काय शिकवणार आहे।
1: खरंच।
2: आणि शिक्षण म्हणजे काय याच्या डेफिनेशन आम्हाला क्लिअर करायला लागतील, डेव्हलपमेंट म्हणजे काय याची डेफिनेशन आम्हाला पाहायला लागेल, कारण आदिवासी संस्कृती पाहता आदिवासी जीवनशैली पाहता सर मला माझ्या स्वतःची लाज वाटते।
1: खरंच।
2: कारण पहा हा समाज इतका मोठा आहे की जसं मी तुम्हाला सांगतो आपल्याकडे रेप केसेस होतात, ठीक आहे, आम्ही सुशिक्षित मानतो ना स्वतःला। युवकांना, हजार युवकांना प्रश्न विचारा की एखाद्या मुलीवरती रेप झालेला आहे, बलात्कार झालेला आहे, तिच्याशी तुम्ही लग्न करणार का? सर गॅरंटी आहे 900 विद्यार्थी नाही म्हणतील।
1: बरोबर आहे। 900
2: म्हणजे आमचं शिक्षण आहे का? मला सांगा, एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो तिच्यात त्या बिचारीची काहीच चूक नाही हो, तिचं आयुष्य वाहून जातं।
1: बरोबर।
2: पण आम्ही शिकलेली लोक ही हिम्मत करू शकतो का?
1: नाही।
2: तर याचं उत्तर आहे नाही।
1: बरोबर।
2: तर मग हे कुठलं एज्युकेशन आणि ही कुठली मूल्य? याच्या उलट अर्थ मेळघाट मध्ये मी एवढा अभ्यास केला सर, रेप आणि बलात्कार हे शब्दच कोरकूत नाही आहेत।
1: अच्छा।
2: कारण त्यांच्या जीवनशैलीमध्ये अशा घटना कधीच घडल्या नाही।
1: अच्छा अच्छा अच्छा अच्छा।
2: आणि मी गेली 10 वर्ष या समाजाला अत्यंत जवळून पाहतोय, एकही केस रेपची मी पाहिली नाही।
1: वा,
2: मी पाहिली नाही ना कुठल्या आमच्या याच्यामध्ये त्याच्या नोंदी आहेत। आणि काही लोकांनी वेगळ्या पॉलिटिकल मायलेज साठी म्हणा किंवा याच्यासाठी काही
1: घटना
2: तशा दाखल केल्या असतील, त्याच्यामध्ये फारसं काही तथ्य
1: नाही।
2: ह्या समाजामध्ये तो हे नाहीये। इव्हन हा समाज किती ग्रेट आहे सर की दोन युवक म्हणजे एक युवक एक युवती एकत्र आल्यानंतर त्यांचं मिलन होऊ शकतं, त्यांच्या भावनिक जवळीकता येऊ शकते आणि त्याच्यामधून काही चुका होऊ शकतात।
1: बरोबर।
2: चुका रादर आम्ही म्हणतो बरं का, चुका
1: हो हो हो,
2: हा पण त्यांच्या समन्वयाने काही गोष्टी झालेल्या असतात आणि त्याच्यामध्ये चुकून जर ती व्यक्ती गर्भधारणा झाली तरी हा समाज हे सगळ्या गोष्टी अत्यंत मोठ्या मनाने स्वीकारतो, त्या दोघांचं लग्न लावून देतो। एवढं दातृत्व आणि एवढं म्हणजे हे आपल्या समाजात एज्युकेटेड समाजामध्ये सुद्धा दिसत नाही। म्हणजे आजही एज्युकेटेड समाजामध्ये ज्यावेळेस लग्न हा विषय येतो त्यावेळेस खरंच आम्ही आमच्या मुलांच्या किंवा मुलींच्या आवडीनिवडी लक्षात घेतो का? तर नाही। आजही आम्ही लग्न करताना स्टेटस, पैसा, नोकरी, जात पात ह्या सगळ्या गोष्टी पाहतो। आमचा आदिवासी किंवा आमचे कोरकू बांधव या सगळ्यांच्या फार पुढे आहेत म्हणून शिक्षणाची गरज आम्हाला आहे, कोरकूंना नाही।
1: बरं, तुम्ही सांगितलेली आता जी गोष्ट आहे सर, तिथे समजा एका मुला मुलीमध्ये समजा काही अफेअर झाल्यानंतर मूलबाळ झालं समजा तर त्यांचे आई वडील त्याला त्या लोकांना ऍक्सेप्ट करतात, है की नाही? म्हणजे मला असं वाटतं की सर त्यांच्यामध्ये क्षमा करण्याची खूप मोठी ताकद आहे सर।
2: दातृत्व आहे ना, मातृत्व आणि दातृत्व हे दोन्ही त्यांच्यामध्ये
1: विसरून जातात. आपल्याकडे अशी घटना घडली की ते माफ करत नाही, ते मनाला. हा,
2: आणि म्हणून मग आपल्यालाच हे सर पाहणं गरजेचं आहे की सुशिक्षित कोणाला म्हणायचं.
1: बरोबर आहे.
2: आणि बाहेरून आलेले लोक ज्यावेळेस मला असं विचारतात ना की यांच्यात काय डेव्हलपमेंट झाली, आणि त्यांचं एक चित्र आहे की आदिवासी म्हणजे हा असाच असावा.
1: अच्छा,
2: असं नाहीये. आदिवासी हा असा नाहीये. मी तर असं समजतो की आदिवासी हा नैतिकतेचा आणि नैसर्गप्रिय जीवनशैलीचा ब्रँड आहे.
1: बरोबर बरोबर बरोबर.
2: आणि आज लोक चुकीचं शिकवतात सर. आम्हाला शिकवलं जातं शाळेमध्ये की आदिवासी जंगलात राहतात. हे चूक आहे. आदिवासी जिथं राहतात तिथं जंगलांची निर्मिती होते. आणि म्हणून वन विभागाने जे आता धोरण घेतलंय की आदिवासींना जंगलातून बाहेर काढा, अत्यंत चुकीचं आहे. कारण ज्या दिवशी आदिवासी जंगलातून बाहेर निघतील त्या दिवशी महाराष्ट्राचा सुद्धा राजस्थानचं वाळवण बनायला वेळ लागणार नाही, हे मला अनुभूती येते.
1: बरोबर आहे. जंगल नष्ट,
2: मला अभ्यास दिसतोय किंवा ही जीवन पद्धती दिसते. विचार करा, मी ज्या जिल्ह्यातून आलो त्या जिल्ह्याचं नाव आहे बीड. बीडचा अर्थ होतो भीर, बीडचा अर्थ होतो पाणी. पाण्याचा प्रदेश असणारा म्हणजे 1947 पर्यंत निजामाच्या ताब्यात असताना हा पाण्याचा प्रदेश होता. तिथं प्रचंड पाणी होतं. आज माझ्या आजी आजोबा किंवा पंजोबा जे आम्हाला सांगायचे अत्यंत पाण्याचं. आणि सर मी पाहिलंय की उन्हाळ्यामध्ये आम्ही शाळेच्या सुट्टीमध्ये तासून तास नदीमध्ये पोहायचो. त्या नदीला आता दिवाळीला पाणी नसतं. त्यातली त्यात माझ्या गावची स्थिती अत्यंत चांगली आहे इतर बीडच्या गावांपेक्षा. म्हणजे वेळ आली तर तालुक्याला सुद्धा पाणी पुरवण्याची क्षमता आमच्या गावाची आहे. ते पुरवतं वेळोवेळी. पण ही स्थिती का आली तर मला असं वाटतं की आमच्याकडे आदिवासी नाहीयेत, किंवा आमच्याकडचे आदिवासी कुठेतरी निमरीत ट्राईब्स बाहेर गेले आणि त्याच्यामुळं आम्ही फक्त कुऱ्हाडीचं काम केलं, निर्मितीचं कामच नाही केलं.
1: प्रतीक आहे. तुम्ही सांगितलेली जी व्याख्यान आहे सर खूप बोलकी आहे की ज्या जंगल ज्या ठिकाणी आदिवासी असतात त्या ठिकाणी जंगल असतात, आणि ज्या ठिकाणी आदिवासी नसतात त्या ठिकाणी जंगल नष्ट होतात.
2: अगदी बरोबर.
1: हे बरोबर
2: दिसतच. आणि राजस्थानमध्ये सुद्धा पहा, झाडं किंवा पाणी कुठल्या क्षेत्रात दिसतंय. ज्या सेक्टरमध्ये मीना कम्युनिटी आहे किंवा ज्या सेक्टरमध्ये भिलाला कम्युनिटी आहे तिकडे ते भिल्ल म्हणतात.
1: हो हो, भिल्ल भिल्ल.
2: तिथे पाणी आहे सर, तिथे वाळवंट नाहीये. याचा अभ्यास आम्हाला करायला लागेल.
1: बरोबर आहे.
2: आणि याचा विचार, याचे नैसर्गिक संकेत, समन्वय आम्हाला करायला लागेल. बेसिकली आमच्या एज्युकेशन सिस्टम मध्ये ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज किंवा अप्लाइड सब्जेक्टिव्ह जे काही कामं आहेत हे डेव्हलपच होऊ दिले नाही. कारण आम्ही आमच्या मुलांना क्रिएटिव्ह बनवतच नाहीत. आम्ही त्याला फक्त ब्ला ब्ला करतो की मी सांगितलंय. म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं सर, मी ज्या सिस्टम मध्ये काम केलं, आम्हाला एक गुंड सर होते, दुर्दैवाने ते एका ऍक्सिडेंट मध्ये गेले. ते मॅथमॅटिक्स शिकवायचे.
1: अच्छा.
2: आणि मला आयुष्यामध्ये भेटलेले दोन मॅथमॅटिक्सचे टीचर म्हणजे त्या क्षेत्रातले बाप माणसं होते. एक नवनाथ गुंड आणि दुसरे होते प्राध्यापक वीर सर. सर या दोन्ही माणसांनी आम्हाला एक संस्कार दिला की ते एक गणित शिकवायचे, या एका स्टेपने शिकवायचे. त्याच्यानंतर ते म्हणायचे की ही झाली पहिली स्टेप. हेच गणित तुम्ही दुसऱ्या प्रकारे असं करू शकता, तिसऱ्या प्रकारे असं करू शकता. तुम्ही कुठल्याही प्रकारे गणित करा, उत्तर तुमचं सेम आलं पाहिजे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते ते पद्धतीने गणित करा, उत्तर तेच येणार आहे. अशा ते अनेक पद्धती म्हणजे एका प्रकारच्या गणिताला सोडण्याच्या अनेक पद्धती ते आम्हाला शिकवायचे.
1: अच्छा.
2: आणि आम्हाला सांगायचे की तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने गणित सोडून द्या. कधी कधी काय होतं की काही पद्धतीने गणित सोडताना तुम्हाला अडचण येते किंवा एखादी पद्धत मला नाही कळत पण दुसरी पद्धत समजते त्याच्यामुळे तो गणित करू शकतो. पण आज असं झालंय की टीचर्स किंवा हे जे क्लासेसचे जे फेड आलं ना सर, याच्यामध्ये असं झालं की नोट्स मिळतात सर, प्रिंटेड नोट्स. आणि आम्ही जे लिहून दिले ना तसंच तुम्ही परीक्षेत लिहायचा. म्हणजे हे काय कार्बन कॉपी करण्याचा प्रकार आहे.
1: बरोबर.
2: याच्यामुळे मुलांची जन्मतः जी सृजनशक्ती असते ज्याला आम्ही स्पिरिच्युअल इंटेलिजन्स म्हणतो, हा इंटेलिजन्स जसं जसं मुलं मोठे होतात तसं तसं कमी होतो. आणि म्हणून आज भारतामध्ये शास्त्रज्ञांची कमी आहे. भारतामध्ये टेक्नॉलॉजीचे डेव्हलपमेंट कमी होत आहे. मी हे याच्या बोलतोय की आपल्याकडे नाही असं नाहीये, पण इतर देशांची तुलना करताना आम्ही फार मागे आहोत. याचं कारण सृजनशीलता जी आहे मुलांची ती आम्ही बाल मनामध्येच कमी करून टाकतो आणि तिथूनच आम्ही त्याला शिकवतो की बाबा रे आम्ही सांगितलंय तसं तू कर, त्याच पद्धतीने जर जायचं तर पुढे कसं होईल. पण आमची आदिवासी संस्कृती हे शिकवतं की बाण असा सोडल्यानंतर असा जातो. आता तो उभा धरायचा, आडवा धरायचा, तिरपा धरायचा, वरती धरायचा का खालती धरायचा,
1: हे
2: स्किल तुझ्यावरती अवलंबून
1: आहे.
2: ते तू विकसित करायचं असं ते मुलांना शिक्षण देत. आणि म्हणून सृजनतेचं एक प्रतीक किंवा सृजनता त्या मुलांमध्ये आहे आणि म्हणून आदिवासी डेव्हलप्ड होत आहे.
1: बरोबर आहे. आता आपण जे सगळं विशद केलंय यावरून असं लक्षात येते की सर्वात मोठी अडचण ही भाषेची होती तुम्हाला जेव्हा तुम्ही कामाला सुरुवात केली. आणि आहे की नाही, आता तेथील लोकांची जी भाषा आहे मेळघाटामध्ये, आता एकंदरीत तुम्ही सांगितले की पाच समाजाचे आदिवासी समाजाचे लोक त्या ठिकाणी राहतात, प्रत्येकाची जीवनशैली वेगळी, बोली वेगळी, आहे की नाही, सगळेच म्हणजे सण उत्सव वेगवेगळे आहेत. तर तिथं काम करत असताना तुमचे काही अनुभव ज्याला आपण यादे म्हणतो, आहे की नाही, तर हे तुमच्याकडे नक्कीच ते असतील तुमच्या साठवणुकीमध्ये, की काही हसवणारे किस्से असतील, काही अगदी गंभीर किस्से असतील तुमच्याकडे, तर असे हे जे काही किस्से आहेत तुमच्याकडे, तर याला काही म्हणजे आपल्याला सांगता येईल का आमच्या श्रोत्यांसाठी?
2: अगदी सर. म्हणजे काय असतं की कुठल्याही कल्चरमध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता तर त्यावेळेस त्या कल्चरचे तुम्हाला डूज अँड डोंट्स माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर तुमच्या शब्दांमुळे होणाऱ्या ज्या काही गंभीरता किंवा विनोद आहेत ते पण महत्वाचं असलं पाहिजे. मी इकडनं गेल्यानंतर मला आठवतं की ज्यावेळेस मी हे सगळं काम सुरू केलं होतं त्यावेळेस अचानक असं झालं एक दिवस की आम्ही आमची बैठक आवरली आणि ती बैठक झाल्यानंतर आमचे एक फॉरेस्ट मधले मित्र होते, म्हणजे फॉरेस्ट बरोबर पण आम्ही काम करतो, तर ते म्हणे सर आता तुमची मीटिंग बसलेलीच आहे, 100-200 लोक बसलेलेच आहेत, तर तुम्ही बास म्हणजे बांबू ज्याला आपण म्हणूया की त्याच्याबद्दल तुम्ही माहिती द्या म्हणे लोकांना आणि ते लावण्यासाठी म्हणजे आम्ही रोपं देणार आहोत तर तुम्ही ते लावण्यासाठी किंवा ते वाढवण्यासाठी आम्हाला म्हणजे डिपार्टमेंटला मदत करावी असं तुम्ही सांगा म्हणे तुमचे लोक ऐकतात.
1: बर.
2: आणि मी बोलायला लागलो हिंदी मधून, हे मी बोलायचो आणि हे सगळं बोलताना मी बांबू हा शब्द वापरायचो, बास हा शब्द न वापरता मी बांबू हा शब्द वापरला.
1: बांबू
2: आणि असं एकदा दोनदा तीनदा नाही 10 वेळा झालं आणि मी बांबू म्हटलं की लोक हसायचे. मला काही कळायचंच नाही की यार हे का हसताय. आणि हे सगळं झाल्यानंतर मग मी त्यातले जे आपले सहकारी होते त्यांना विचारलं अरे हे काय चाललंय, तर ते सगळे जर हसायचे वाले यार भैया तू कितला बेवकूफ द्यायचा बात हुआ म्हणे क्या हुआ, अरे तू हर बार बांबू बांबू बोल रहे थे क्या हुआ, अरे बोले बांबू का कोरकू में जो अर्थ होता है वो गुदद द्वार होता है. ये तो सब गड़बड़ हो गया आणि जे हसा फुटला किंवा लावलं जे असं झालं की अरे यार आम्ही काय बोलत होतो.
1: हा तर
2: अनेक किस्से होतात
1: आणि हसवणारा एक किस्सा आहे. आता गंभीर
2: अगदी अगदी म्हणजे हसवणाराही आहे. आणि हे सगळं करताना सर हेही लक्षात घ्या की ज्या ठिकाणी स्त्री पुरुष असताना मी हे सगळं त्यांच्या समोर बोललो
1: हे
2: अजाणतेने असेल पण ही ब्लंडर मिस्टेक होती.
1: बरोबर बरोबर.
2: मला हा समाज अजून म्हणजे जवळ त्यावेळेस जाणवला की हे सगळं असताना सुद्धा तिथल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांनी सुद्धा काय म्हटलं की बोले ऋषी दादा ऐसा है कि हमें पता है तुमको इस भाषा के बारे में पता नहीं है इसीलिए ये गलती हो गई है. एवढं ऍक्सेप्टेबिलिटी जी आहे किंवा तुमच्या अडचणी एवढ्या चांगल्या पद्धतीने ऍक्सेप्ट करणं की त्यांना हे कळत होतं की याला माहित नाही. पण एक लक्षात घ्या आम्ही ज्यांना सुशिक्षित म्हणतो ते अशा मिस्टेक्स माफ करतील का, ते काय म्हणतात त्याला कळत नव्हतं का त्याने असं का केलं. अरे खरं कधी कधी अजाणतेपणाने अनेक चुका होऊन जातात माणसाकडनं.
1: बरोबर आहे. अनवधानाने होतात.
2: राईट. ते समोरच्याने सुद्धा ऍक्सेप्ट केलं पाहिजे.
1: बरोबर.
2: आपल्या एज्युकेटेड सो कॉल्ड एज्युकेटेड समाजामध्ये ते ऍक्सेप्टेबल होणार नाही. जे त्यांच्यामध्ये ते दातृत्व आणि मातृत्व दोन्ही गोष्टी दिसल्या. तर अशा अनेक छोट्या मोठ्या चुका होत होत या समाजाने आपलंसं केलं आणि गेली 3 वर्ष झालं मी कधीही चूल पेटवली नाही आणि कधीही उपाशी राहिलो नाही.
1: क्या बात आहे, क्या बात आहे.
2: ज्यावेळेस समजा नैसर्गिक आपत्ती आल्या आणि गावात आम्ही पोहोचलोच नाही असे काही प्रसंग जर सोडले तर कधीही उपाशी राहण्याची वेळ आली नाही. एवढी महानता या समाजाची आहे.
1: बरोबर आहे. तुम्हाला तिथल्या सगळ्या समाजाने सामावून घेतलं आणि तुम्ही त्या समाजाला सगळं सामावून घेतलं, एक रूप झालेत तुम्ही एकमेकांसाठी. बरोबर आहे की नाही?
2: बिलकुल बिलकुल.
1: आता एवढे दिवस काम करत असताना 3 वर्ष झाले त्या मेळघाटामध्ये तुम्ही काम करत आहात, तर तुम्हाला हे नक्कीच माहीत झालं असेल की या मेळघाटामध्ये किंवा या आदिवासी समाजामध्ये काम करत असताना सर्वात मोठी अडचण कोणती आहे आणि त्यावर पर्याय तुम्हाला सापडलेला आहे का किंवा त्याचा विचार तुम्ही केला आहे का या पर्यायाविषयी?
2: सर, सगळ्यात महत्वाचं की आदिवासी सेक्टरमध्ये काम करणं ही अडचण नाहीच आहे. म्हणजे काम करायला काहीही अडचण नाही आहे.
1: बरं.
2: हा, नेटवर्क नेटवर्किंगचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला यातायात ज्या सुविधा आहेत किंवा रस्ते आहेत हे सगळ्या म्हणजे भौतिक हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. समाजाबरोबर काम करताना प्रॉब्लेम नाही आहेत. हा, पण समाजाचे जर तुम्ही किंवा मेळघाटचे जर प्रॉब्लेम बद्दल आपण बोलायचं झालं तर सगळ्यात महत्वाचा इथला जो प्रश्न आहे तो आहे शिक्षणाची गुणवत्ता.
1: अच्छा.
2: आणि कारण आहेत, पहा, मेळघाटामध्ये प्रश्न नाही आहेत का सर, प्रश्नांची श्रृंखला आहे मेळघाटमध्ये.
1: बरोबर बरोबर.
2: पण त्या सगळ्यांचा जो बेस आहे तो मला असं वाटतं की गांधीजींनी आणि त्यांच्यापेक्षा पुढे जाऊन कलामांनी जो सांगितला किंवा माशेलकरांनी जो सांगितला तो आहे की इथली शैक्षणिक गुणवत्ता हा एक भाग आणि दुसरा या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इथल्या कल्चरला पण जोपासणं हा दुसरा मुद्दा आहे. त्याच्यामुळे आम्ही आमचा डेव्हलपमेंट हा शब्द जो आहे ना तो कल्चरला डिस्ट्रॉयच करतो. म्हणजे डेव्हलपमेंट विथ द कल्चर झाली पाहिजे. विदाउट कल्चर डेव्हलपमेंट कधीच सक्सेसफुल नसेल. त्याच्यामुळे डेव्हलपमेंट विथ कल्चर हे जगासाठीचा नियम आहे आणि तो आम्ही सोडतोय. त्याच्यामुळे जगात वेगवेगळे क्रायसिस व्हायला लागलेत. तर त्याच्यामुळे इथे शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची आहे. आणि सर, शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची आहे आणि ती करण्यासाठी आपल्याला अनेक उपाययोजना करायला लागणार आहे. आणि ह्याच्याबद्दल मी अधिक अथॉरिटीने डिटेल बोलू शकतो कारण आपण त्याच्यावरती काम करत आहोत. सर, ज्या वेळेस आम्ही शब्दकोशाकडे कसं वळलो, इट्स अ बिग फेल्युअर. म्हणजे याच्या अगोदर 2015 श्री श्रीपाद हलवे म्हणून जनसेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि पूर्वी त्यावेळेस ते सेवाग्राम मेडिकल कॉलेजचे म्हणजे KHS कस्तुरबा हेल्थ सोसायटीचे ते उपाध्यक्ष होते. त्यांच्या मदतीतून आम्ही तिथे अभ्यासिका चालू केल्या होत्या.
1: अच्छा.
2: आणि या अभ्यासिकेमध्ये फॅसिलिटी देऊन सुद्धा विद्यार्थी येत नाहीयेत. म्हणजे लायब्ररी सुरू केल्या होत्या, विद्यार्थी पुस्तकच वाचायला येत नव्हते. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला, नंतर ते यायला लागले आणि हळूहळू त्यांच्या बरोबर संवाद साधायला लागल्यावर लक्षात आलं की इथे भाषेचा मोठा प्रॉब्लेम आहे. शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही करायला म्हणजे काम करायला लागलो त्यावेळेस लक्षात आलं की भाषेचा प्रॉब्लेम आहे. मूळ काय आहे सर, की आमचे आदिवासी विद्यार्थी ज्यावेळेस शाळेत जातात त्यावेळेस आमची मातृभाषा ही कोरकू आहे. शाळेची भाषा किंवा शाळेचं शिक्षण हे मराठीतून आहे.
1: बरोबर आहे.
2: आणि मराठीतून असण्याचं कारण एकदम स्पष्ट आहे की आपण महाराष्ट्रात आहोत आणि महाराष्ट्राची शिक्षण पद्धती मराठीतून
1: आहे. बरोबर आहे.
2: ठीक आहे. पण मराठी आणि कोरकू या दोन्ही भाषा या वेगवेगळ्या भाषा परिवारातील आहेत.
1: बरोबर आहे.
2: मराठी ही आर्य भारतीय भाषा आहे आणि कोरकू ही ऍस्ट्रो एशियाटिक लँग्वेज परिवारातली आहे. त्याच्यामुळे या दोन्ही भाषेचा सुत्राम संबंध नाही. त्यामुळे यांची प्रतीक, यांचे उच्चार, यांचे ऍक्सेंट हे सगळंच वेगळं आहे.
1: बरोबर आहे.
2: म्हणजे अ अननसाचं म्हटलं की आमचा मुलगा कन्फ्यूज. म्हणून आम्हाला त्याला क कुला म्हणजे वाघ.
1: तर तुम्ही सांगत होता की दोन्ही भाषांमध्ये खूप भिन्नता आहे,
2: डिफरन्स आहे आणि म्हणून भाषांची जी प्रतीक आहेत जसं क कच आम्ही कमळ जर म्हटलं तर त्याला कळतं, कारण कमळ त्याच्या आजूबाजूला दिसत. ठीक आहे, ब च वेगळं काही म्हटलं तर त्याला नाही कळणार. ब च बाणा म्हटलं तर त्याला कळतं. ब च अजगर कळतं, अननस नाही कळत.
1: बरोबर बरोबर,
2: कारण ती प्रतीक त्यांनी पाहिलेली नाहीये. आणि ज्यावेळेस आपण सायकोलॉजिकल डेव्हलपमेंटचा विचार करतो त्यावेळेस भाषा ही प्रतीकांच्या माध्यमातून शिकली जाते. म्हणजे भाषा शिकताना सगळ्यात अगोदर आपण डोळ्याने शिकतो, नंतर कानाने ऐकतो, नंतर त्याचं रिकॉल, नंतर त्याचं रेकॉग्नेशन होतं, आणि नंतर त्याचं कोडिंग होऊन एसटीएम म्हणजे शॉर्ट टर्म मेमरी मधून लॉंग टर्म मेमरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जातात, ज्या आवश्यक असल्यानंतर परत बाहेर येतात, त्याचे रिकॉल आपण करतो आणि पुढे जातो. तर ह्या ज्या काही भाषिक प्रोसेसेस आहेत या सगळ्या प्रोसेस इथे ब्रेक होतात, कारण लँग्वेज. आणि मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना कुरकू कळत नाही, कारण ती ऍस्ट्रॉटिक लँग्वेज आहे.
1: बरोबर आहे,
2: हे सगळं कन्फ्युजन आहे. म्हणजे मुलांना याच्यामुळे संप्रेषण करताना जो स्ट्रेस निर्माण होतो तर हा फार वेगळा आहे, आणि याचा परिणाम भाषा विसंवादाकडे होतो. म्हणजे भाषा विसंवादाकडे किंवा संवाद विसंवादाकडे जाण्यास होतो, आणि हळूहळू मुलांना काय वाटतं की अरे शाळेत जाऊन मला काही कळत नाही, हळूहळू त्याची शिक्षणाबद्दल नाकारेपणा येतो किंवा नावड तयार होते,
1: ही
2: मुलं हळूच शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातात. त्याच्यामुळे हजारो मुलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण घेतात, पण उच्च माध्यमिक शिक्षणाकडे जाणाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे.
1: तुम्हाला ही अडचण कळाली की ही इथली जी सर्वात मोठी अडचण होती ही भाषा होती, त्याच्यावर तुम्ही उपाय काढला, तुम्ही शब्दकोश तयार केला कोरकू भाषेतला, त्याबद्दल तुमचं आणि सर्व टीमचं सगळं तुमचे जे काय तिथं काम करतायत आपले युवक असतील त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. तर याची गरज जी शब्दकोश तुम्ही तयार केला कोरकू भाषेची गरज होती, तर त्याचा प्रवास आणि त्याचा महत्व कशा पद्धतीने आपण विशद करू शकाल?
2: सर, याचा जो पूर्ण प्रवास आहे हा अत्यंत चॅलेंजिंग होता.
1: बरोबर,
2: याचं कारण असं आहे की नवीन जी पिढी आहे त्यांनाही कोरकू भाषेचं फार ज्ञान नाही, कारण 6 वर्षापासून 18 वर्षापर्यंत ही सगळी मुलं आश्रम शाळा सिस्टम मध्ये शिकली.
1: अच्छा,
2: त्याच्यामुळे हे अर्ध मराठी अर्ध हिंदी अर्ध इंग्लिश अर्ध कोरकू असं
1: खिचडी झाली,
2: सगळं त्यांचं खिचडी त्यांची तयार झाली लँग्वेज. आणि त्याच्यामुळे त्यांचा कोरकूंचा शब्द समूह किंवा त्यांचं जे शब्द ज्ञान आहे ते फार कमी आहे म्हणजे या पिढीचं. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस काम करायला लागलो त्यावेळेस आम्हाला ज्येष्ठ नागरिकांची यामध्ये मदत घ्यायला लागली. आता ज्येष्ठ नागरिकांची मदत घेत असताना लक्षात आलं की त्यांना मराठी कळत नाही, मग हिंदी शब्दांची आम्हाला मदत घ्यायला लागली. तर हिंदीमध्ये मी स्वतः ठीक आहे आपल्याला हिंदी कळते पण हिंदी साहित्य म्हणून आपण कमीच होतो. बर, मी वासरात लंगडीगाव शाणी, तिथं माझ्यापेक्षा कुणी परत सुपेरियर हिंदी जाणवणारा नव्हता, तर त्याच्यामुळे मला मार्गदर्शन इमिडिएटली अव्हेलेबल होत नव्हतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मग मला स्वतःला हिंदी साहित्याचा प्रवास सुरू करावा लागला. प्रोफेसर शशिकला राय राय म्हणून आहेत, पुणे युनिव्हर्सिटीच्या हिंदी विभागाच्या प्रोफेसर आहेत. ह्या सगळ्या कामामध्ये त्यांनी प्रचंड मदत केली.
1: अच्छा,
2: आणि त्यामुळे मला हिंदी साहित्य कळायला लागलं. हिंदी भाषा साहित्यिक अँगलनी किंवा साहित्यिक यांनी कळायला लागली. आणि मग त्याच्या छटा, त्याचे अर्थ, त्याचे व्याकरण अधिक बारकावे लक्षात आले. आणि मग मला हिंदी शब्द सांगून त्याचा अर्थ सांगायला लागायचा, आणि मग त्या अर्थाचा कोरकू शब्द लोक शोधून सांगायचे किंवा चर्चा करून सांगायचे की त्याचा हा अर्थ. सर, मला तुम्हाला आश्चर्य वाटेल, 20,000 शब्द आज झाले पण आम्हाला पहिला 10,000 पल्ला गाठायला 2 वर्ष लागले. सर, अहोरात्र काम करून 2 वर्षात फक्त आमच्या हाती 10,000 शब्द आले होते
1: कोरकूचे.
2: कोरकूचे आज आम्ही 20,000 शब्दांवरती आहोत. म्हणजे आज आपल्याकडे 20,000 शब्द आहेत ज्याच्या सायंटिफिक व्हॅलिडेशनची प्रोसेस सुरू आहे.
1: अच्छा,
2: 20,000 शब्द सर. आणि अजून आता जर आपल्याला कोणी चांगला सपोर्ट केला तर ही ही म्हणजे पुढचे अजून 10,000 शब्दांचा शोध लावायला एखादं वर्ष जर आपण अजून काम स्ट्रेच आउट केलं थोडं तर होईल. या सगळ्याचा फायदा काय होईल हे सांगतो. काही IITN ग्रुप्स आपल्या बरोबर जोडलेत.
1: बरोबर.
2: प्रोफेसर्स आहेत, टेक्नोक्रॅट्स आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की जर तुमच्याकडे 25,000 ते 30,000 शब्द त्या भाषेतले सायंटिफिक व्हॅलिडेशन केलेले असतील तर याचं रूपांतर आम्ही सॉफ्टवेअर मध्ये करून देऊ.
1: अच्छा.
2: आणि सर तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्या वेळेस जर 25,000 ते 30,000 शब्द आपण एका सॉफ्टवेअर मध्ये टाकले तर त्याच्यानंतर कुठल्याही भाषेमधून कोरकू मध्ये आपण साहित्य ट्रान्सलेट करू शकतो.
1: अच्छा.
2: तर मोठ्या प्रमाणावरती कोरकू ट्रान्सलेशन आपल्याला अवेलेबल करता येईल. त्याच्यासाठी आमची टेक्नॉलॉजिकल टीम IITs आणि काही टेक्नॉलॉजिस्ट जे आहे, टेक्नोक्रॅट जे आहे, त्यांच्या बरोबर काम करत आहे. सो प्रसाद दादा समर्थ हे आपले वन ऑफ द डायरेक्टर आणि टेक्नोक्रॅट्सच प्रसाद दादा, त्याच्यानंतर मोनाल वैनी, हे सगळी लोक ह्या सगळ्याचं काम पाहतात. माझा एक मित्र सत्यजित जोगळेकर आहे, तो ह्या सगळ्या कम्युनिकेशनचं आणि ह्याच सगळ्या गोष्टी पाहत आहे. त्याच्यामुळं हे काम करणं सोपं जातं. म्हणजे एकटा जरी तुम्हाला ऋषिकेश दिसत असेल तर ऋषिकेशचं एकट्याचं काम नाही आहे. ही राईज फाउंडेशनची मोठी टीम आहे, त्याच्यामध्ये आम्ही 1,050 ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक आहेत मेळघाटातले.
1: अच्छा.
2: त्याच्यानंतर युवा 1,100 युवकांचा याच्यामध्ये समावेश आहे. त्याच्यानंतर टेक्नोक्रॅट्स मध्ये कोरकू, हिंदी, मराठी, इंग्लिश अशा चारही भाषेमध्ये काम करणारे प्रोफेसर्स याच्यामध्ये आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलंय. कारण आम्हाला कोरकू शब्द सापडले तर त्याचे मराठी, त्याचे हिंदी, त्याचे इंग्लिश असे वेगवेगळे शब्द करायला लागत होते. आणि म्हणून आज आपल्याकडे 20,000 कोरकू, मराठी, हिंदी, इंग्लिश असा व्हॅलिडेशनचा प्रवास आपला पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्यातला एक छोटासा भाग म्हणजे पहा की तुम्ही काम करत गेल्यानंतर चांगली लोक कशी जुळत जातात. आमच्याकडे पीओ म्हणून राहुल कर्डिले सर मागच्या काही काळामध्ये आले आणि ज्यावेळेस त्यांना कळलं असं काही गावांमध्ये चर्चा करताना की असा असा मुलगा आहे आणि तो असं काही काम करतो, तर त्यांनी एक दिवस बोलून घेतलं आणि त्यांनी विचारलं की अरे ऋषी तुम्ही काय काय करता, तर मी आमचं जे काही काम आहे ते आम्ही प्रेझेंट केलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला आश्रमशाळेतील मुलांसाठी एक टूल असं हवंय की ज्याच्यामध्ये हे 4 लँग्वेज फॉर्म्युला असेल आणि तो शिक्षकांना उपयोगी पडला पाहिजे, विद्यार्थ्यांनाही पडला पाहिजे. म्हटलं ओके आपलं रेडी आहे. आणि मग आम्ही जवळपास 20 वेगवेगळे त्यांनी सेक्टर केले. मी त्याचं रूपांतर 35 सेक्टर मध्ये केलं आणि त्याचे शब्द आम्ही तयार केले. जवळपास 735 शब्दांचं चित्रासहित डेमॉन्स्ट्रेशन ज्ञानकोशच्या माध्यमातून आपण करत आहोत आणि 15 ऑगस्ट 2019 तो सर्वांसाठी अवेलेबल होईल. आणि याच्यामुळे झालं काय म्हणजे त्याचे आम्ही काही पायलट केले, त्याच्यामुळे झालं काय विद्यार्थ्यांना कोरकू शब्द माहितीये, पहिला शब्द कोरकू आहे, त्याच्यावरून त्यांना बाकी सगळ्या गोष्टी कळल्या. शिक्षकांना मराठी शब्दावरून बाकीच्या गोष्टी कळल्या. तर त्याच्यामुळे आता विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि प्रशासन आणि त्यांच्या बरोबर शास्त्रज्ञ यांचा समन्वय घडला आणि या समन्वयाच्या माध्यमातून शिक्षण अधिक सुकर, सुलभ आणि संवादप्रिय झालं.
1: बरोबर आहे.
2: आणि याचा परिणाम असा झाला ढाकरवण मधल्या शाळेमध्ये आम्ही शाळेच्या भिंतीवरती हे सगळे 4-4 अक्षरातील म्हणजे 4 भाषेतले शब्द आणि चित्र काढले. विद्यार्थ्यांच्या लँग्वेज मधलं इम्प्रुव्हमेंट खूप चांगलं आहे. तर पाटील सरांनी त्याच्यासाठी आपल्या टीमचं विशेष अभिनंदन केलं. तर या पद्धतीनं इनोव्हेटिव्ह लर्निंग्स आपल्याला करायला लागतील आणि आपली टीम त्यासाठी काम करते. पुढे जाऊन सर आपल्याला सायकोलॉजीवरती फार काम करायला लागणार आहे. कारण मेळघाट मध्ये जो माल न्यूट्रिशनचा जो प्रॉब्लेम आहे त्या फेज मधून आमची मुलं लहानपणी जातात आणि त्याच्यामुळे ज्या ब्रेन डेव्हलपमेंट आहेत त्याच्यामुळे जे अडथळे निर्माण होतात तर त्या ज्या लर्निंग डिसॅबिलिटीज आहेत त्या कमी करण्यासाठी सायकोलॉजिस्टच्या टीमनी काम करणं गरजेचं आहे आणि त्या लर्निंग अबिलिटीजला कमी करण्यासाठी किंवा त्या लर्निंगच्या डिसॅबिलिटीज कमी करण्यासाठी, ॲबिलिटीज वाढवण्यासाठी काही रेमेडिकल टीचिंग मेथड्स इम्प्रूव्ह करायला लागतील, काउन्सिलिंग करायला लागतील. तर त्यासाठी आता जगातली पहिली आदिवासी भाषेतील

0: काम हातामध्ये घेतलेलं आहे त्या कामासाठी पैसा हा अत्यंत महत्वाचा भाग असतो.
1: बरोबर.
0: आपण जो शब्दकोश बनवला त्यासाठी लागणारा निधी असेल आणि आता याच्यानंतर तो प्रत्येक कोरकू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागणारा जो काही पैसा लागणार आहे तुम्हाला, त्याला निधी लागणार आहे, तर यात आपणास काही अडचणी आलेल्या आहेत का?
1: सर, याच्यामध्ये ना अडचणीच अडचणी आहे. अडचणीच अडचणी आहे,
0: श्रृंखला आहे. तुम्ही सांगितलं
1: बेसिकली काय होतं की असं काहीतरी जगावेगळं काम करायचं झालं तर परिवार तुमचं बॅकअप सोडतो. त्याच्यामुळे तो एक मोठा क्रायसिस असतो. तो तुमच्या इंटेलेक्च्युअल लेवलवर असतो, इमोशनल लेवलवरती असतो. आम्हाला याच्यामध्ये अडचणी आल्या पैशाच्या, कारण एक तर आमची ऑर्गनायझेशन नवीन, ऍक्च्युली राईज फाउंडेशन त्यावेळेस सुरू पण नव्हती झाली ज्यावेळेस आम्ही काम सुरू केलं. आम्ही ते युवा मेळघाट नावानेच काम सुरू केलं होतं, मेळघाटातल्या युवकांना बरोबर घेऊन आम्ही काम सुरू केलं. सो रजिस्ट्रेशन नाही, पैसा द्यायला वेगवेगळे प्रोसेस असतात, तर त्या काय आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही बसलो नाही. आणि मग आम्ही काम सुरू केलं. याच्यामध्ये टेन्शन आम्हाला फार पूर्वीपर्यंत नव्हतं, म्हणजे एक दीड वर्ष पहिले टेन्शन नव्हतं. कारण मी माझ्या पैसे कमी पडले की मी माझ्या सेव्हिंग्स काढायचो, कारण मी पूर्वी सायकोलॉजिस्ट म्हणून VIP लोकांना काउन्सिलिंग करायचो, तर चांगले पैसे कमवले होते. त्याच्यानंतर मी काही सेवाग्राम मेडिकल कॉलेजमध्ये काम केलं, त्याचे आलेले पगार जसेच्या तसे होते.
0: अच्छा.
1: कारण माझं काय खर्च न असायचा कुठले हे नाही, म्हणजे फक्त जो काही जेवणासाठी आणि याच्यासाठी खर्च लागायचा तो सोडला तर सगळ्या सेव्हिंग्स होत्या माझा.
0: छंद काहीच नाही आपल्याला.
1: हा, मी तो वापरला. त्याच्यानंतर त्या काळात घेतलेले प्लॉट आणि फ्लॅट हे सगळे विकले.
0: अरे बापरे.
1: गाडी विकली. ह्या सगळ्या माध्यमातून हे झालं. आणि एक वेळ अशी आली की ना सेव्हिंग उरली ना विकायला काही उरलं.
0: अरे बाप.
1: त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे ना हा अत्यंत कठीण माझ्यासाठी होता, पण तेवढाच आनंददायी होता, कारण त्याच्यानंतरचा आर्थिक भार हा मेळघाटातल्या कोरकुंनी उचलला, मेळघाटातल्या मित्रांनी उचलला. आणि त्यामुळे माझ्या मेळघाटातील प्रवास, कोणाची तरी गाडी असायची, एक जण पेट्रोल टाकायचा आणि एक जण माझ्या बरोबर यायचा.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर जेवणाला मला कधी खर्च लागला नाही. म्हणजे मागच्या वर्षीचं जे आमचं ऑडिट झालं सर, माझ्या मेळघाटातला प्रवासाचा खर्च 14,000 रुपये फक्त.
0: ओहो.
1: बाकी सगळं आदिवासींनी खर्च केला.
0: वर्षभराचा खर्च.
1: पण ह्या सगळ्यांमध्ये काय झालं, आमचं कामाचं स्पीड कमी झालं.
0: अच्छा.
1: कारण गावांमध्ये लोक असायची, कम्युनिकेशनची साधनं नाही, प्रत्येक गावामध्ये नेटवर्क नाही. त्याच्यामुळे मी ज्यावेळेस गावात पोहोचेल त्यावेळेस ती कम्युनिकेशनची सिस्टम चालू राहील. बऱ्याचदा मी त्यांच्यापर्यंत नाही पोहोचायचो, किंवा मग तुम्हाला सायकल घ्यायला लागायची, किंवा वडापणी जायला लागायचं, किंवा क्वचित पायी प्रवास करायला लागायचा. त्याच्यामध्ये प्रचंड वेळ गेला. म्हणजे आज सर आता हे सगळं खस्ता खाल्ल्यानंतर आज आम्ही असं म्हणतो की एक भाषा डॉक्युमेंट करायला आम्हाला आता 6 महिने पुरेसे.
0: अच्छा.
1: ती मास्टरची आली. तर त्याच्यामुळे हे सगळं झालं. आणि मग अविनाश माळसेटवार, तुमच्याच वाशिमचा माळसेटवार परिवार आमच्या पाठीशी उभा राहिला. त्यांचे मित्र परिवार सगळे उभा राहिले. बाहेती सर, अर्चना ताई, ही सगळी वाशिमची माणसं.
0: अच्छा.
1: जी पाठीशी उभा राहिली आणि त्याच्यामुळं हे सगळं काम पुढं सरकत आहे.
0: बाबा, अभिनंदन.
1: म्हणजे जेव्हा इव्हन आता ज्या ज्ञानकोशाची आपण गोष्ट करत आहोत, तुमच्याच वाशिमचे अविनाश लांडकर सर हे सगळं डिझाईन करतायत.
0: अच्छा.
1: आणि हे डिझाईनसाठी लागणारा जो काही खर्च आहे तो तुमच्याच वाशिमच्या, किंवा आपल्याच वाशिमच्या माळशेटवार परिवाराने त्यांना पे केलेला आहे.
0: क्या बात आहे, क्या बात.
1: दुसरी गोष्ट, जे काम ते अत्यंत जास्त कमर्शियल पैसे घेऊन करतात ते काम अतिशय कमी दरात, म्हणजे दुसरं त्याला ते म्हणतात मी नो लॉस नो प्रॉफिट वर हे काम करतोय, पण मी तर असं सांगतो की ते लॉस मध्येच काम करतात.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे त्याला आपण मानधन हा शब्द सुद्धा वापरू शकत नाही, कारण त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं डिझाईन केलंय तर आमची क्षमता नव्हती सर ते एवढ्या कॉस्टली आणि एवढं इनोव्हेटिव्ह डिझाईन करण्याची, आर्थिक लक्षात घेता. आणि म्हणून हा सगळा प्रवास आम्हाला हे झाला. आता बऱ्याचदा मला लोक वेड्या म्हणतात की हे सगळं विकून तू काय मिळवलं, पण सर ज्यावेळेस हा ज्ञानकोश बाहेर येत आहे आता आणि त्याचे काही आम्ही पायलट स्टडी केले, पायलट त्याचे काही शाळेंना डेमॉन्स्ट्रेट केले,

0: त्यावेळेस जे त्या लोकांचा आनंद होता किंवा त्यांचा प्रश्न सोडवल्यानंतर जी काय स्थिती होती ती आम्ही पाहिली. आणि हे सगळं करताना मला जवळपास महाराष्ट्रातले 45,000 मुलं माझ्या डोळ्यासमोर दिसत होती, आदिवासी मुलं. आणि एमपी मध्ये 1.5 लाख आदिवासी मुलांना या टूलची गरज आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: पूर्वीचे जे मुख्यमंत्री होते एमपीचे शिवराज सिंह चौहान, त्यांनी यासाठी पॉझिटिव्हली हे दाखवलं होतं. दुर्दैवाने आता त्यांचं सरकार नाहीये. आता नवीन सरकार काय अजेंडा घेईल ते अजून वेगळं. त्यामुळे आता हे जे तयार झालेलं ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजाला पुढे येणं गरजेचं आहे.
1: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
0: कारण आता आमच्याकडे विकायला काही नाहीये.
1: बरोबर आहे.
0: आणि ती आमची क्षमता आता नाही. पण हे खरंय की जसं माळशेटवार परिवार आला, जसं समर्थ परिवार मागे उभा राहिला, माझे सगळे प्राध्यापक लोक मागे उभा राहिले, कुल्ले परिवार डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि तो परिवार मागे उभा राहिला.
1: बरोबर
0: आहे. तसंच माझा मित्र परिवार आता हळूहळू मागे उभा राहत आहे आपल्या आणि अजून आम्ही समाजापर्यंत पोहोचलोच नाही ना.
1: बरोबर.
0: मेळघाट मध्ये ऋषिकेश नावाचा किंवा राईज नावाचं कुणी काम करताय हे समाजाला सुद्धा अजून माहित नाहीये ना.
1: बरोबर आहे.
0: आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही कधी प्रयत्न केला नाही कारण आमच्या समोरचे प्रश्नच कधी मिटले नाही. आणि दूर जंगलांमध्ये दूर दुर्गम म्हणजे मेळघाटातील ही दुर्गम भागामध्ये आपली टीम सतत कार्यरत राहिली. त्यामुळे हे प्रसंग कधी आले नाही. पण आता जसं करडीले सर पुढे आल्यामुळं प्रशासनाने मदत केली आणि पहिली आवृत्ती त्याची 2000 प्रतींची आवृत्ती पहिली बाहेर येत आहे. त्याच्यामुळे 2000 मुलांचा प्रश्न मिटला.
1: अच्छा.
0: पण उर्वरित 43,000 मुलांचं काय.
1: बरोबर आहे.
0: त्यांचा प्रश्न अनुत्तरितच आहे. त्यामुळे आता सरकार आणि समाज यांनी पुढे येऊन याच्यामध्ये काम केलं तर मला असं वाटतं की अगदी सहज आहे. आणि सरकारपेक्षाही समाज पुढे आला ना.
1: बरोबर.
0: तर ते अजून महत्वाचं आहे. कारण पहा 43,000 आपल्याला पुस्तकं हवे.
1: हो हो हो हो हो.
0: बुक फॉर चेंज नावाचं आपले मित्र परिवार आता एक इव्हेंट करतायत. आणि त्या बुक फॉर चेंज मध्ये आपण असं म्हणतोय की तुम्ही फक्त एक पुस्तक 250 रुपयाचं आदिवासी मुलाला डोनेट करा.
1: हो हो हो.
0: म्हणजे जर असं 250 रुपये जर एका एका व्यक्तीने काढले तर मला असं वाटतं की फार काळ लागणार नाही हे प्रत्येक मुलापर्यंत पुस्तक पोहोचायला.
1: पूर्ण महाराष्ट्रभरातून फक्त 50,000 लोकांनी जरी 250 रुपये देऊन टाकले तर हा प्रश्न सुटून जातो आपला.
0: कायमचा मिटतो. आणि त्याच्यामुळे 45,000 मुलांचे स्वप्नांना आपण पंख देणार आहे, बळ देणार.
1: खरंच खरंच खरंच
0: ही सगळी बलस्थान आहेत. आणि माहित नाही ना सर याच्यातला उद्या सायंटिस्ट तयार होतील, याच्यातून डॉक्टर्स तयार होतील, याच्यातून इंजिनियर्स तयार होतील. म्हणजे आपल्या 250 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये माहित नाही उद्या आपण जगाला आंबेडकर देऊ शकतो.
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: कारण शेवटी त्यांनाही कोणीतरी मदत केली म्हणून आंबेडकर घेतला.
1: बरोबर बरोबर.
0: क्रांतिकारकांनाही टिळक आणि शाह आणखी बऱ्याच लोकांनी मदत केल्या तेव्हा क्रांतिकारक घडले. कारण ज्यावेळेस सगळे लोक इंग्लंडला जाऊन काम करत होती किंवा शिकत होती तर यांना सगळ्यांना कोणी ना कोणी मदत केलेली आहे आणि समाजाने ती मदत केलेली आहे.
1: बरोबर.
0: तर मला असं वाटतं की उद्याचे भविष्य घडतानाचे त्यांची जी स्वप्न आहेत ती आम्ही सगळे लोक फक्त 250 रुपयाच्या मदतीने सुद्धा पूर्ण करू शकतो. आणि हळूहळू मित्र परिवार प्राध्यापक त्याच्याबद्दल आपुलकी आहे, आदिवासींबद्दल आपुलकी आहे अशी सगळी लोक पुढे येतील. आणि मला असं वाटतं की एक चांगली मुवमेंटला किंवा चांगल्या अभियानामध्ये सर्व लोक सामील होतील.
1: बरोबर.
0: आणि हा जो पुस्तकांचा प्रश्न आहे
1: तो मिटेल, सुटून जाईल. सर ऋषिकेश जी आपल्याला एक मी असं विनंती करतो की जर तुमच्याकडे अवेलेबल असेल एखादा अकाउंट नंबर तुमचा की आपल्या रेडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या श्रोत्यांना एक विनंती करूया, निवेदन करूया की तुम्ही तुमचे 250 रुपये या अमुक अमुक तुमच्या अकाउंट नंबर मध्ये टाकून दिले तर आपण एक निवेदन करू आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून.
0: नक्कीच चालेल. राईज फाउंडेशनचं आपलं एचडीएफसी बँकचं अकाउंट नंबर आहे, त्याचे डिटेल्स मी तुम्हाला कळवतो.
1: बरं बरं, ठीक आहे. मी कार्यक्रमाच्या शेवटी मी देऊन टाकतो ते नंतर.
0: नक्की
1: चालेल. आता एवढे दिवस तुम्ही या तीन वर्षामध्ये तुम्ही मेळघाटामध्ये काम करत आहात, तर आपणास समजलेला मेळघाटचा आदिवासी हे सांगता येईल का आपल्याला?
0: नक्की सर. सगळ्यात महत्वाचं, मेळघाटचा आदिवासी हा नॉलेज बँक आहे.
1: अच्छा,
0: पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, व्हॅल्यूज, इथिक्स आणि मॉरल्स ही या आदिवासींची जीवन पद्धती आहे. अत्यंत निसर्ग प्रिय आणि निसर्ग सुसंवादी प्राकृतिक जीवनशैली जगणारा सर्वात प्राचीन आदिवासी आहे. म्हणजे आम्ही सगळे लोक यांना प्रिमिटिव्ह ट्राईब्सचा दर्जा मिळावा यासाठी UN मध्ये काही लिगसी करत आहोत. दुसरी गोष्ट, हा आदिवासी शाय आहे. म्हणजे कोरकू बेसिकली शाय आहे. याचं कारण असं,
1: लाजाळू
0: आहे. कोरकू हा समाज, प्रत्येक समाजाची वैशिष्ट्ये असतात. या समाजाची बलस्थान किंवा वैशिष्ट्य काय आहे, जसं आपण माडिया गोंड जर पाहिलं तर दे आर अग्रेसिव्ह, कारण ते क्षत्रिय आहे, लढवय्या समाज आहे.
1: बरोबर
0: आहे. युद्धनीती जाणणारा समाज आहे. तसं आमचा आदिवासी हा औषधी जाणणारा, म्हणजे वैदिक संस्कृती जपणारा हा समाज आहे. त्यामुळे झाड, त्या झाडाचे आयुर्वेदिक उपाय काय किंवा त्याची औषधी कुठल्या वेळेस द्यायची, हे सगळं या समाजाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नॉलेज अवेलेबल आहे.
1: अच्छा,
0: त्याच्यामुळे हे आमचे जे आदिवासी आहेत ते त्याच्यामध्ये मास्टर्स आहे.
1: अच्छा,
0: म्हणून जल, जंगल आणि जमीन यांचं औषधांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता ही आमच्या सर्व समाजामध्ये आहे आणि त्याचं ज्ञान, पारंपरिक ज्ञान त्यांच्याकडे आहे. म्हणजे प्रत्येक खडा ना खडा त्यांना माहिती आहे.
1: बरोबर आहे.
0: त्याच्या त्या प्रॅक्टिसेस पण करतात. त्याचं लोकांनी केलेलं वेगळं इंटरप्रिटेशन, त्याच्यामुळे समाजावरती झालेला परिणाम आणि त्याच्यामुळे आपण लुप्त केलेलं एक मोठी संस्कृती किंवा एक मोठं कल्चर, याच्याबद्दल मी आपण कधीतरी नंतर बोलू, पण हे सगळे या समाजाचे असेट आहे.
1: बरोबर आहे.
0: आणि अत्यंत निसर्गप्रिय हा समाज आहे. बऱ्याचदा असं बाहेर दर्शवलं जातं की हा समाज जंगलाची तोड करतोय किंवा नुकसान करतोय. दुर्दैवाने असं काहीही नाही, उलट हा समाज आहे. म्हणून मेळघाटातलं जंगल वाढत आहे, प्रशासनाबरोबर सुसंवाद हा समाज साधत आहे आणि निसर्गामध्ये प्राणी, वाघाची संख्या आमच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने वाढत आहे. समाज जो आहे तो अत्यंत प्राकृतिक संस्कृती जपणारा हा समाज आहे आणि तो त्या पद्धतीने पुढे जात आहे. त्यामुळे ह्या समाजाला, या संस्कृतीला सेव करणं खूप गरजेचं आहे, कन्झर्व करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इथलं ट्रॅडिशनल नॉलेज जे आहे त्या सगळ्यांचं डॉक्युमेंटेशन करणं, सायंटिफिक व्हॅलिडेशन करणं आणि ते परत समाजामध्ये उतरवणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता जे काही सगळे आधुनिक डिसऑर्डर्स आहेत कॅन्सर पासून इतर, ह्या सगळ्यांच्या उपचाराच्या किंवा औषधांच्या रेसिपीज या लोकांकडे आहेत. आमची संस्कृती किती महत्वाची किंवा किती मोठी आहे हे तुम्हाला सांगतो सर. या समाजाकडे औषधं तर आहेतच प्रत्येक याच्यावरती. दुसरी गोष्ट, यांच्या भाज्या किती येतात, 350 प्रकारचे व्हेजिटेबल्स अवेलेबल आहेत मेळघाटात.
1: ओहो, क्या बात.
0: आणि यातले अनेक व्हेजिटेबल्स असे आहेत की तुम्हाला हा आजार झाला ना तर या प्रकारची भाजी मध्ये या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स किंवा ग्रेन्स मिक्स करून तुम्ही या पद्धतीच्या रेसिपीने खाल तर तुमचा तो आजार बरा होईल.
1: अच्छा,
0: एवढ्या जबरदस्त रेसिपीज इथे आहेत आणि त्याच्यावरती, भाज्यांवरती आपली एक आपण काम करत आहोत. त्याच्यातल्या भाज्या डॉक्युमेंटेशन करायचं काम सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, इथल्या ज्या रेसिपीज आहेत त्या अन्नकूटच्या माध्यमातून आपण हे केलेलं आहे. त्याच्यातच मेळघाटचे लाडू, मोहाचे लाडू हा लुप्त झालेला प्रकार कैडिले सरांच्या माध्यमातून आपण त्याला हे केलं. त्याच्यानंतर काही ट्रेनिंग मध्ये त्यांनी स्किल डेव्हलपमेंटच्या आणि व्यवसाय म्हणजे जिल्हा उद्योग समूहाच्या वतीनं त्याचं सगळं आपल्या ज्या रेसिपीज आपण घोटा नावाच्या गावामध्ये अन्नकूटच्या माध्यमातून केल्या होत्या त्या रेसिपीजच्या त्यांनी सायंटिफिक रित्या घेतल्या. न्यूट्रिशनिस्ट आपले जे आहेत त्यांनी त्याच्यामध्ये अजून व्हॅल्यू ऍडिशन्स केले, अधिक सोप्या पद्धती तयार केल्या आणि हे लाडू महिला बचत गटांना शासनाने शिकवले.
1: अच्छा.
0: आम्ही फक्त कर्लीले सरांना रेसिपीज दिल्या, त्याचे सगळे डिटेल्स दिले, त्यांनी ते जिल्हा उद्योगाच्या माध्यमातून लोकांपर्यंत आणले आणि आज महिला बचत गट हे मोहाचे लाडू बनवत आहेत. म्हणजे दारूचं रूपांतर आम्ही लाडू मध्ये केलं, अजून काय डेव्हलपमेंट हवी आहे.
1: बरोबर बरोबर. वा वा वा खरंच.
0: आणि हे सगळं शक्य काय झालं, कारण आम्ही लॅब मधलं ज्ञान मॉब मध्ये आणलं.
1: खरंच आहे.
0: तर हे इनोव्हेशन आहेत आणि ही सगळी क्रेडिबिलिटी किंवा याचं सगळं क्रेडिट हे आमच्या आदिवासी समाजाला आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे
0: कलामांनी दाखवलेल्या स्वप्नाला आहे. आज आम्हाला फार वाईट वाटतं ज्यावेळेस कलाम सर नाहीत, कदाचित सर असेल तर हे काम अधिक स्पीडनी पुढे गेलं असतं. आणि आज आम्ही एका ज्ञानकोशासाठी धडपड करत आहोत. आतापर्यंत आम्ही कमीत कमी 5 ते 6 भाषा डॉक्युमेंटेड करून पुढचा प्रवास सुरू केला असता.
1: आणि कलाम साहेब जिवंत राहिले असते तर तुमच्या पाठीवर मायेचा हात सुद्धा त्यांनी फिरवला असता नक्कीच.
0: सर मायेचा हात हा तर असताच, पण त्यांची जे व्हिजन होते ना,
1: व्हिजन हो हो
0: इज ऑसम. म्हणजे फार शतकां म्हणजे शतकांच्या किंवा वर्षांच्या इतिहासानंतर अशी लोक इतके निस्वार्थी आणि नॉलेजेबल लोक तयार होतात.
1: बरोबर बरोबर.
0: तो कधी न भरून येणारा आमचा लॉस होता. काही काय त्यांचा सहवास अजून मिळाला असता, कारण हे काम सुरू झालं आणि कलाम सर गेले. सो त्याच्यामुळे पहिले ट्रबल आमचं तिथून सुरू झालं.
1: खरंच आहे. हे तर दुःखाची बाबच होती आपल्या सर्वांसाठी. कलाम साहेब गेले हे जग सोडून, असा निस्वार्थी माणूस आता शक्यता असं आता सांगता येत नाही, पण तसा माणूस या जगाच्या पाठीवर येणे म्हणजे थोडस कठीणच आहे आता.
0: आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी जे व्हिजन 20 दाखवलं होतं ते पुढच्या वर्षी ते वर्ष आहे. आणि आम्ही हा प्रयत्न करत आहोत की आम्हाला थोड्या फार प्रमाणामध्ये जरी मदती आता आल्या
1: हो हो
0: किंवा बुक फॉर चेंज मध्ये लोकांनी सहभाग घेतला, तर आपण पुढच्या वर्षी एका वर्षामध्ये म्हणजे आता आपण टेक्निकल इनोव्हेशन आपल्या टीमने असं केलंय की आपण एका वर्षामध्ये 11 प्रकारच्या आदिवासी भाषा आपण डॉक्युमेंटेशन करून पब्लिश करू शकतो.
1: बरोबर.
0: एवढं टेक्नॉलॉजी आणि टेक्निकल टीम्स तयार आहे. सो वी नीड स्मॉल काइंड ऑफ मनी आणि ते एकदा झालं की आपण व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकतो. आणि समाज तर ह्या सगळ्या गोष्टींना मदत नक्की करेल हा विश्वास मला आणि माझ्या बरोबर काम करणाऱ्या हजारो आदिवासींना आहे. म्हणूनच आम्ही मेळघाटमध्ये काम करत आहोत.
1: ऋषिकेशजी, समाजाला किंवा आजच्या युवकाकडून आपल्याला काय अपेक्षा करता, आपण अपेक्षा काय करता किंवा त्यांना काय सांगावं वाटते तुम्हाला?
0: सर सगळ्यात महत्वाचं, आमच्या सर्व जनतेमध्ये राष्ट्र प्रथम ही भावना जागृत होणं फार महत्वाची आहे.
1: बरोबर आहे.
0: आज आमचा समाज जातीपातीनं धर्मपंथाने वेगवेगळ्या पद्धतीने विभागला गेलाय आणि समाज कंठक या सर्व समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न
1: करतात.
0: ही जी अशा प्रवृत्तीच्या लोकांना समाजाने पाहावं, डोळसपणे पाहावं. पण सगळ्यात महत्वाचं की आम्ही जी एकता किंवा भाईचारा ही जी आमची संस्कृती आहे ती जपत आपण पुढे जायला पाहिजे. आणि युवकांनी फक्त करिअर ओरिएंटेड न होता क्रिएशन ओरिएंटेड व्हावं असं मला वाटतं. आणि म्हणून आम्ही निर्मितीचं रचनात्मक कार्यामध्ये पॅशनेबल काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे प्रवाहात बरोबर जा हरकत नाही, पण ते प्रवाहाबरोबर जात असताना आपल्या ज्या काही पाऊल खुणा आहेत त्या पाऊल खुणा जपत आपण पुढे गेलं पाहिजे. कारण संस्कृती गेली की आपलं सायन्स जाणार आहे याचं भान आम्हाला असलं पाहिजे.
1: बरोबर आहे. अगदी बरोबर सर. तर ऋषिकेश सरजी, आज आपण आदिवासी दिवसानिमित्त खूप चांगली अशी मेळघाटाबद्दल माहिती सांगितली आणि भारतामधले जे आदिवासी समाज आहेत त्या समाजाबद्दल सुद्धा सविस्तर अशी माहिती तुम्ही दिली. आणि परत एकदा या ठिकाणी तुम्ही जे शब्दकोश तयार केलेला आहे कोरकू भाषे कोरकू समाजासाठी, तर त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्व टीमचं आम्ही वत्सगुलमतर्फे आपले अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आम्ही अशी आशा करतो की तुमचे जे स्वप्न आहेत, सध्या तुमच्याकडे 20,000 शब्द तयार आहेत कोकरू भाषेतले कोरकू भाषेतले, आणि तुम्हाला 30,000 ते 35,000 आणखीन म्हणजे हे 10-15,000 आणखीन शब्द तुम्ही जर शोधून काढलेत, तर हा जो तुमचा शब्दकोश आहे तो त्या कॉम्प्युटरमध्ये टाकल्यानंतर कोणत्याही भाषेचं जे काही साहित्य असेल कोरकू भाषेमध्ये कन्वर्ट करता येईल किंवा कोरकू भाषेचं दुसऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करता येईल. ही चांगली एक तुमची ही जी तुमचा हा जो स्वप्न आहे ते सुद्धा भविष्यामध्ये साकार होईल. आणि दुसरा सर्वात मोठा प्रश्न, तुम्ही एक तुम्हाला चिंता वाटू लागली की सध्या तुमच्याकडे 2,000 हे कोरकू भाषेचे जे काही शब्दकोश तयार आहेत 2,000 विद्यार्थ्यापर्यंत ते जाऊ शकतात, पण चिंता महत्त्वाची अशी आहे की 42-45 हजार आणखीन विद्यार्थी आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या हातामध्ये हे कोरकू शब्दकोश जायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही युक्ती खूप सुंदर अशी सांगितली की प्रत्येकाने जर 250 रुपये डोनेट केले तर अशा प्रकारे एक 50-60 हजार लोकांनी जर 250 रुपये, हे खूप मोठी रक्कम नाही आजच्या या दिवसामध्ये, 50-60 हजार लोकांनी 250-250 डोनेट केले तर ह्या 50,000 मुलांपर्यंत सुद्धा हा कोरकू भाषेतलं शब्दकोश 100% जाईल. आणि मी अशी आशा करतो की आपले शासन जे आहे तेही सुद्धा या कामामध्ये पुढाकार घेईल, पण त्याही पेक्षा जास्त तुम्ही सांगितल्याप्रमाणे समाजाने जास्त पुढाकार याच्यासाठी घ्यायला पाहिजे, समाज पुढे यायला पाहिजे. हेही आपले बांधव आहेत, आपण म्हणतो भारत मेरा देश है, सारे भारतीय मेरे भारतीय भाई है, असं जर जेव्हा आपण म्हणतो तर खरोखरच त्या ह्या जे शब्द आहे त्या शब्दाला अनुसरून आपण काम करायला पाहिजे की आपण आपल्या भावांना एक छोटीशी गिफ्ट द्यायला पाहिजे प्रत्येक माणसानं, 150 रुपये, नाही का सर?
0: नक्की. आणि सर मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे की अतिशय जंगलाच्या एका टोकामध्ये आमचं वास्तव्य असतानाही तुम्ही शोधून शोधून आमच्यापर्यंत पोहोचला. महत्वाचं म्हणजे की आजचा जो दिवस आहे हा स्वर्गीय बिरसा मुंडा यांची जयंती आहे, आणि त्याचबरोबर आमच्या समाजातले सुद्धा जे काही क्रांतिकारक रेंगू कोरकू रेंगू आबा कोरकू, त्याच्यानंतर भिलाला कम्युनिटीचे तंट्या भिल तंट्या मामा भिल, तर अशी ही जी काही सगळी क्रांतिकारक आहेत त्या सर्व आदिवासी क्रांतिकारकांना स्मरण्याचं, त्यांचं कार्य आत्मसात करण्याचं आणि त्यांचं कार्य समजून घेण्याचा हा दिवस आहे. आणि या दिवशी याच समाजातून पुढे आलेल्या हजारो लोकांचं काम, एकत्रित केलेलं काम हे तुम्ही आज समाजापर्यंत पोहोचवताय. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की जसं व्हिजन डॉक्युमेंट बनवताना कलाम सरांनी हजारो लोकांबरोबर एकत्रित प्रयत्न केले होते आणि तेव्हा त्यांनी भारत व्हिजन 2020 दिलं, तसंच पुराचंही होतं. आणि आम्ही जो ज्ञानकोश आणि शब्दकोश तयार करतोय त्याच्यामध्ये ह्यूज नंबर ऑफ पब्लिक कॉन्ट्रीब्युशन आहे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या येत्या कालावधीमध्ये आदिवासी समाजाला अधिक प्रगल्भ प्रगत आणि प्रोग्रेसिव्ह करण्यासाठीच्या आहेत असं मला वाटतं. त्यामुळे तुमच्या सर्व टीमचे आणि वस्तागुलम रेडिओ स्टेशनचे खूप खूप धन्यवाद.
1: आपण मुलाखत दिल्याबद्दल सुद्धा आपले आभार, सर्व टीमला तुमचे आभार, धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार, जय मुठवा.
1: आणि शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. परत भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.